शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत बागलाणचा वाघ, किल्ले साल्हेर. मी आपला मित्र आर जे संजय. सह्याद्रीच्या उत्तरेच्या सर्वात शेवटच्या रांगेला सेलबारी रांग असं म्हणतात. यामध्ये साल्हेर, मुल्हेर, सालुता, नरनाळा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. तर मांगी तुंगी सारख्या अवघड सुळक्यांमुळे ही रांग प्रसिद्ध आहे. या रांगेचे आणखी एक महत्व असे की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर म्हणून आणि सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेर मानला जातो. साल्हेरची उंची 5,263 फूट आहे. गुजरात मधील डांग जिल्हा आणि देशावरील बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी महत्वाच्या 6 वाटांवर हेरगिरी करण्यास उपयुक्त म्हणून 6 हेर म्हणजेच साल्हेर अशी नावांची उत्पत्ती आपणास येथील लोक सांगतात. साल्हेरच्या संबंधात मराठ्यांचा फार मोठा इतिहास आहे. मोगलांना चांगली अद्दल घडवली. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराजांनी नवीन बेत आखण्यास सुरुवात केली. स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली. बागलाण भाग म्हणजे अतिशय संपन्न, अतिशय श्रीमंत. येथील बरेच किल्ले महाराजांकडे होते आणि नवीनही काही जिंकून घेतले. मराठी उठाव दडपून टाकण्यासाठी औरंगजेबाने हुकूम सोडले. महाबत खान, दाऊद खान, जसवंत सिंह या सर्वांना हा हुकूम पोहोचला. यावेळी महाराजांचा गड घेण्याचा सपाटा चालूच होता आणि बागलाण भागातील अत्यंत बळकट असा साल्हेरही मिळाला. याच वेळी दाऊद आणि महाबत या भागात सैन्यासह आले. अहिवंत गडासाठी त्यांनी मोर्चे लावले. बऱ्याच प्रयासानंतर गड दाऊद खानच्या ताब्यात आला. त्या पाठोपाठ महाराजांच्या ताब्यातील मार्कंडा, जवळा आणि अंचलगिरी हे किल्ले मुघलांनी जिंकले. महाराजांनी दाऊद सारख्या अरबाला हूल देऊन साल्हेर गड काबीज केला होता. दिलेर आणि बहादूर खानने हा गड घ्यायचा निश्चय केला. साल्हेरला प्रचंड वेढा पडला. 50 अधिक शूर सरदार या वेढ्यासाठी खपू लागले. एवढा प्रचंड वेढा आजवर कधीही पडला नव्हता. इकडे महाराजांना या वार्ता कळल्या. त्यांनी ताबडतोब मोरोपंत पेशवे आणि सरनवत प्रतापराव गुजरांना साल्हेरवर जाण्याची आज्ञा केली. 40,000 फौजेनिशी साल्हेरच्या दिशेने दोघे झेपावले. मुघलांचे 60,000 सैन्य वेढा देऊन बसले होते. पंत आणि राव एकदम मोगली सैन्यावर तुटून पडले. घनघोर युद्धाचा कल्लोळ उडाला. 6 मैलांच्या परिसरात आपले आणि परके माणूस ओळखायला येत नव्हते. दोन्ही बाजूंचे 10,000 सैन्य मारले गेले. घोडे, हत्ती, उंट कितीतरी मेले याची गणनाच नव्हती. रक्तांचे पूर वाहू लागले. रक्ता मासांचा चिखल झाला. मराठ्यांनी शिकस्त केली आणि अखेर या प्रचंड युद्धात मराठ्यांची फत्ती झाली. प्रचंड जय झाली. ही गोष्ट आहे फेब्रुवारी 1672 मधील. जड जवाहीर, कापड आणि कितीतरी मौल्यवान वस्तू हाती लागल्या. 6,000 घोडे, 6,000 उंट आणि 125 हत्ती मराठ्यांना मिळाले. साल्हेरच्या या युद्धानं मैदानातही मुघल अफाट मार खाऊ शकतो हे मराठ्यांनी दाखवून दिलं आणि तुफानी आक्रमणाची विजयी परंपरा सुरू ठेवली. म्हणून साल्हेरच्या लढाईला फार महत्व आहे. साल्हेरचे महत्व वाढले, दरारा वाढला, पण मुळातच साल्हेरला पूर्वीपासून फार महत्व होते. कारण कोणत्याही दिशेस जायचं तर साल्हेरचा संबंध येतच असे. साल्हेर तसा अति प्राचीन. परशुरामांचा संबंध या गडाशी आला. जिंकलेल्या पृथ्वीचे दान दिल्यावर स्वतःसाठी सागराला मागे हटवण्यासाठी परशुरामांनी बाण सोडला तो येथूनच. त्यामुळेच येथे परशुराम आणि रेणुकेचे देऊळ आहे. राष्ट्रकूटांच्या काळी हा दुर्ग होता. पुढे 1340 मध्ये मानदेव या सामंताकडे तो आला. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या आधी बहुतेक देश मुसलमानांच्या ताब्यात गेला होता. तरीही सन 1637 पर्यंत साल्हेर किल्ला आणि त्याचा परिसर स्वतंत्रच होता. पण लवकरच तो मोगलांनी जिंकून घेतला आणि त्यावेळी साल्हेर सह 33 किल्ले आणि बागलाण मोगलांच्या ताब्यात आले. साल्हेरचा सुलतानगड तर मुल्हेरचा औरंगगड झाला. शिवाजी महाराजांच्या युद्धानंतर मोगलांना दहशत बसली. मात्र त्यानंतर 16 वर्षांनी फितुरीमुळे हा पुन्हा मोगलांकडे गेला. सन 1707 मध्ये तो पुन्हा मुक्त झाला. तो पेशवे आणि नंतर बडोदेकर गायकवाडांकडे होता. साल्हेरचा शेजारी आहे सालुता. डोंगर रांगांमध्ये ही किल्ल्यांची जोडी उठून दिसते. सटाणाच्या उत्तर पश्चिम दिशेला वाघांबे हे छोटे गाव आहे. तेथून साल्हेर सालुत्याच्या खिंडीकडे जाणारा मार्ग आहे. या खिंडीला वाघांबे खिंड असं म्हणतात. मार्ग सोपा आहे. शेवटच्या टप्प्यात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्यांना शैल सोपान असं म्हणतात. येथून बागलाण तर दुसऱ्या बाजूला गुजरात येथील डांग जिल्ह्याचे दर्शन घडते. गडावर पाण्याची अनेक टाकी आणि गुहा आहेत. गडाचा विस्तार मोठा आहे. गड मुळातच बळकट असल्याने तटबंदी अशी नाहीच. पश्चिमेकडचा कडा हरिश्चंद्रगडाच्या किंवा वासोट्याच्या कड्याची आठवण करून देतो. अखेर बडोदेकरांच्या गायकवाडांच्या ताब्यात हा गड होता. त्यामुळे साऱ्या पठाराला गायकवाडांचे गादीचे पठार किंवा गादी पठार म्हणतात. आणि येथेच सुबक बांधणीचा मोठा तलाव आहे. त्यातील हिरवट पाण्याचा रंग दर 12 वर्षांनी बदलतो. त्यावेळी मोठी यात्रा भरते. गडाच्या माथ्यावर एक टेकडी असून आपल्या पायाच्या चौपट मोठी अशी पावले आहेत. ती परशुरामांची आहेत असं सांगतात. गड जसा उंच तसा त्याचा इतिहासही उत्तुंग. म्हणूनच साल्हेरला बागलाणचा वाघ असंही म्हणतात. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

जोश नागी दिशी गुमुदशी छत्रपतींचा घोष।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पेजला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: चला भटकन दिला रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM च्या चला भटकन दिला या शो मध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी मधील साईबाबाच्या मंदिराला भेट देणार आहोत. त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडई। साईबाबांचं खरं नाव, जन्मस्थान आणि जन्मतारीख अद्याप अज्ञात आहे। ते सुमारे 16 वर्षांचे असताना शिर्डीत आले आणि 1858च्या सुमारास कायमचे इथंच स्थायिक झाले असं सांगितलं जातं। कथित जन्मवर्ष 1838 असं अनुमान आहे। ते एका जीर्ण मशिदीत एकांत जीवन जगत असत, भिक्षा मागून जीवन चालवत आणि येणाऱ्या प्रत्येक हिंदू मुस्लिम अभ्यागताचं स्वागत करत। मशिदीत त्यांनी एक पवित्र अग्नी म्हणजेच धुनी ठेवली होती आणि निघताना प्रत्येक भाविकाला त्या अग्नीची पवित्र राख उदी देत असत। ही राख उपचारात्मक आणि संकट निवारक मानली जायची। ते रामायण, भगवद्गीता आणि कुराण या सर्व ग्रंथांचा आदर करत आणि आपल्या अनुयायांना या शास्त्रांचं पालन करण्यास सांगत। साईबाबा मुस्लिम फकीरांसारखे राहत असत आणि मुस्लिम फकीरांसारखे कपडे घालत, परंतु त्यांना हिंदू धर्माच्या सर्व धार्मिक ग्रंथाची पूर्ण माहिती होती। ते सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना समान लेखत आणि भेदभाव करत नसत। साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी महासमाधी घेतली। त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या शिकवणी आणि प्रभाव वाढतच राहिला। श्रोते हो, आपण शिर्डीला जाणार आहोत, तेथील माहिती घेणार आहोत, त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं।

मंडई साईबाबांचं समाधी मंदिर 1917-18 मध्ये नागपूरचे श्रीमंत गोपाळराव बुटी या त्यांच्या निस्सीम भक्तानं बांधलं. बाबांच्या महासमाधीनंतर तब्बल 35 वर्षांनी 1952 मध्ये इटलीहून आणलेल्या शुभ्र पांढऱ्या संगमरवराच्या तुकड्यापासून साईबाबांची मूर्ती घडवली गेली आणि मंदिरात प्रस्थापित केली गेली. समाधी शुद्ध पांढऱ्या संगमरवरानं बनवलेली असून मंदिराची मूळ रचना अतिशय साधी ठेवण्यात आली. साईबाबांच्या जीवनातील साधेपणाचं ते प्रतीक आहे. मंदिराच्या आवारात मारुती आणि नवग्रह मंदिरही आहेत. शिर्डी मंदिराला वर्षभरात सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त भाविक भेट देतात. रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमीला 2 ते 3 लाखांपर्यंत भाविक इथे येतात.

शिर्डीतील साईबाबाचं जे मंदिर आहे त्या मंदिर परिसरात अनेक प्रमुख ठिकाणं आहेत. त्यामध्ये द्वारकामाई हे देखील मुख्य ठिकाण आहे. द्वारकामाई ही एकेकाळी जीर्ण झालेली इमारत होती, परंतु आता ती पवित्र तीर्थस्थान बनली आहे. साईबाबांनी इथं तब्बल 60 वर्ष वास्तव्य केलं. ते इथं येणाऱ्या दुःखी लोकांच्या समस्या ऐकत आणि त्यांना आपल्या आशीर्वादानं मार्ग दाखवत असत. द्वारकामाईत 2 मजले आहेत. पहिल्या मजल्यावर साईबाबांचं चित्र आणि त्यांचा बसण्याचा मोठा दगड आहे, तसंच रथ आणि पालखी ठेवलेल्या खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर आंघोळीसाठी वापरलेली दगडी चौरंग आणि भिक्षेचं भांड आहे. द्वारकामाईत साईबाबांनी 100 वर्षांपूर्वी पेटवलेली पवित्र अग्निधुनी आजही तेवत आहे. या धुनीची राख उदी म्हणून भाविकांना प्रसाद म्हणून दिली जाते. मंदिराजवळ एका लिंबाच्या झाडाखाली असलेलं गुरुस्थान हे ते ठिकाण आहे जिथं साईबाबा तरुण संन्यासी म्हणून प्रथम दिसले. इथं साईबाबांचं चित्र आणि एक शिवलिंग असलेलं छोटं मंदिर आहे. चावडी ही इमारत साईबाबांच्या जीवनाशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. ते एकांतात रात्री इथं विश्राम घेत असत. दर गुरुवारी द्वारकामाई ते चावडी असा पालखी उत्सव, ज्याला चावडी उत्सव म्हणतात, तो साजरा केला जातो. या मिरवणुकीत साईबाबांच्या पादुका आणि सटका असतात आणि ती समाधी मंदिरापासून निघून चावडीपर्यंत जाते. मंदिरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेली लेंडी बाग हे ते उद्यान आहे जिथं साईबाबा ध्यान करत आणि झाडांना पाणी घालत बाबांनी लावलेला दिवा इथं अखंड तेवत असतो. त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचं ते प्रतीक आहे. मंदिर परिसरातच संग्रहालय असून इथं साईबाबांचं वस्त्र, भांडी, पादत्राणं यांसारख्या वैयक्तिक वस्तू जतन करून प्रदर्शित केल्या आहेत.

जवळच काही अंतरावर खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर शिर्डीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असून इथंच साईबाबांचं महालसापती या पुजाऱ्यानं प्रथमच स्वागत केलं होतं. साईबाबांच्या मुख्य मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेलं साई हेरिटेज व्हिलेज हे कृत्रिम गाव साईबाबांच्या जीवनाचं दर्शन घडवतं आणि भाविकांना त्यांचे कठोर जीवन अनुभवण्याची संधी देतं. श्रोते हो, आपण अशीच साईबाबांच्या मंदिराची शिर्डीची भटकंती करणार आहोत. त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडई शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शिर्डीत 3 उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, त्यामध्ये विजयादशमी, गुरुपौर्णिमा आणि रामनवमीही आहेत. रामनवमीचा उत्सव 3 दिवस साजरा होतो. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. हा उत्सव 1857 मध्ये गोपाळराव गुंड या भक्तानं सुरू केला.

मंडई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईबाबा समाधीच्या शताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त ऑक्टोबर 2018 शिर्डीला भेट दिली होती। त्यांनी समाधी मंदिरात विशेष पूजा केली, शताब्दी स्मारक ध्वज फडकवला आणि साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विकास कामांची पायाभरणी केली। या सोहळ्याचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ऑक्टोबर 2017 केलं होतं। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही डिसेंबर 2017 इथं जागतिक साई मंदिर परिषदेचं उद्घाटन केलं होतं। राजकीय नेत्याबरोबरच सिने अभिनेते, मोठमोठ्या क्षेत्रातील मोठमोठी व्यक्तिमत्व साईबाबांच्या मंदिरात भेट देतात, साईबाबांचं दर्शन घेतात। आजपर्यंत अनेक मान्यवरांनी साईबाबा संस्थानला, साईबाबा मंदिराला भेट दिली आहे आणि बाबांच्या दर्शनासाठी जे लाखो भाविक येतात त्यांचं मन नेहमी प्रसन्न होत असतं। अनेक छान छान अनुभव त्यांना येतात आणि बाबांची अनुभूती त्यांना होते।

0: मंडई. बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान यांनी आपली मुलगी सुहाना खानसोबत शिर्डीत येऊन साईबाबांची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबत साईबाबा मंदिराला भेट दिली होती. मंदिर प्रशासनानं त्यांना विशेष शाल आणि साईबाबांची मूर्ती भेट दिली. साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक समाविष्ट आहेत. देशाचे मोठे नेते खेळाडू चित्रपट कलाकार उद्योजक शिक्षण तज्ज्ञ यांच्यासोबत कोट्यवधी लोक शिर्डीला येऊन गेले आहेत. नुकतंच उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबा संस्थानला भेट दिली, साईबाबांचं दर्शन घेतलं. मंडई, वेळ मिळाला की तुम्हीही साईबाबांचं दर्शन घेऊन या. मंदिर परिसर पहा, परिसरातील वेगवेगळी जी ठिकाणं आहेत ती पहा. शिर्डीतील वेगवेगळी जवळची पर्यटन ठिकाणं बघून या.
1: बिस्किट बिस्किट नाव आहे आपला. खारी आपली राजकुमारी आहे.

0: साईबाबांच्या नावानं स्थापन झालेलं संस्थान जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे समृद्ध झालं आहे. साईबाबांच्या मूर्तीवर 1.5 कोटींच्या हिरे जडीत सुवर्ण मुकुटासोबत कोट्यवधींची भूषणे घालण्यात येतात. मंदिर ट्रस्ट अन्नदान शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या क्षेत्रात मोठं योगदान देतं. मंडई, अजूनही शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला तुम्ही गेला नसाल तर या सुट्ट्यांमध्ये नक्की जा. आजूबाजूची ठिकाणं फिरा, भटकंती करत राहा. मात्र ऊन वाढतंय, उन्हाच्या झळाया लागतायत, उष्माघात होतो आहे, म्हणून काळजी घ्या. बाहेर पडताना टोपी डोक्यात घाला, स्टोल बांधा, पाणी सोबत राहू द्यात आणि भटकंती करायला गेल्यावर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी चला भटकंतीला या शो मध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: येतंय का?

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे। बालमित्रांनो, रविवार म्हटलं की मौज मजा मस्ती करण्याचा दिवस, परंतु त्यातच काहीतरी नवनवीन शिकण्याचा दिवस सुद्धा आहे। बालमित्रांनो, आज आपण आपल्या संडे स्पेशल डब्बा स्पाइस या शो मध्ये आपण नवनवीन शिकणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्यातून खूप काही ज्ञान मिळेल असे आपण आज ऐकणार आहोत। तर आज आपण प्रथम ऐकूया मोबाईल शाप की वरदान। मोबाईल आपल्या सर्वांना खूप आवडतो पाहण्यासाठी, त्यातील गेम्स खेळण्याकरिता, परंतु हाच मोबाईल आपण कसा वापरला पाहिजे ते आपण आज जाणून घेणार आहोत आज आपल्या शो मध्ये। बालमित्रांनो, मोबाईलमुळे आपलं काम सोपं झालंय, पण त्याचा अतिरिक्त झाला तर तो आपल्यासाठी नुकसानकारकही ठरू शकतो। चला तर मग याच विषयावर आपल्याचा गोड संवाद आपण ऐकूया। यामध्ये आहेत विद्या आणि करंजक। तर बालमित्रांनो, विद्या करंजकला काय म्हणते ते आपण ऐकूया। करंजक, तुला काय वाटतं, मोबाईल शाप आहे की वरदान? करंजक म्हणतो, मला तर वाटतं मोबाईल वरदान आहे, पण आपण त्याचा योग्य वापर केला तर। विद्या म्हणते, हो ना, मोबाईलवर आपण अभ्यासाचे व्हिडिओ पाहू शकतो, नवीन माहिती मिळवू शकतो, शब्दांचे अर्थ शोधू शकतो आणि ऑनलाईन शिकू शकतो। त्यानंतर रंजक काय म्हणतो बघा बरं का, पण जर आपण सतत गेम खेळत बसलो, व्हिडिओ पाहत राहिलो किंवा तासन तास मोबाईल वापरला तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं, डोळ्यावर आणि आपल्या वेळेवरही परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर विद्या म्हणते, आणि हो महत्वाची गोष्ट विद्या सांगते की मोबाईलवर अनोळखी व्यक्तीशी बोलताना किंवा आपली माहिती शेअर करताना खूप सावधान राहायला हवं। त्यावर करंजक म्हणतो, बरोबर आहे विद्या, आपला फोटो, पासवर्ड, घरचा पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे करंजक म्हणतो। त्याचबरोबर विद्याही म्हणते, म्हणजे मोबाईल चांगला की वाईट हे मोबाईल ठरवत नाही। तर त्यावर करंजक म्हणतो, तर आपण त्याचा कसा वापर, किती वापर करतो यावर ते अवलंबून आहे। तर असे हे दोघं एकमेकांशी संवाद साधत असतात। तर मुलांनो, वा, अगदी हे बरोबर आहे, मोबाईलला आपला गुलाम बनवू नका, तर ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा साधन म्हणून वापर करा। तर बालमित्रांनो, मोबाईलचा एक मजेशीर मंत्र आपण जाणून घेऊया। गरजेपुरता वापर, योग्य वापर आणि सुरक्षित वापर हाच खरा मोबाईलचा मंत्र आहे। तर बालमित्रांनो, चला तर मग आपण आजपासून एक छोटासा संकल्प करूया। मोबाईलवर कमी वेळ, खेळायला जास्त वेळ, स्क्रीन कमी, पुस्तक आणि मित्रमैत्रिणींना जास्त वेळ द्या। बालमित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं आहे मोबाईल शाप की वरदान। खरं तर मोबाईलचा आपण कमी वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या डोळ्यांनाही त्रास होणार नाही, याविषयी आपण सतर्क राहिलं पाहिजे। बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. रविवार स्पेशल मध्ये आपण नवनवीन शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तर आपण ऐकूया, खेळूया आणि निरोगी राहूया. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. त्याचा योग्य वापर नक्की उपयुक्त आहे, पण सतत स्क्रीन समोर बसल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे रोजच्या जीवनात खेळ आणि शारीरिक हालचालींना महत्त्व देणं गरजेचं आहे. खेळ म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर तो आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये आपण धावणे, उड्या मारणे, कबड्डी, खो खो, फुटबॉल, क्रिकेट, सायकलिंग अशा खेळांमुळे शरीराची हालचाल वाढते. शरीराची ताकद, लवचिकता आणि सहनशीलता वाढण्यास मदत होते. बालमित्रांनो, मन आणि मेंदूसाठीही खेळ महत्वाचा आहे. खेळामुळे एकाग्रता वाढते, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि मन प्रसन्न राहते. अभ्यास करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल उपयोगी ठरते. खेळातून जीवनातील महत्वाचे धडे मिळतात. टीममध्ये खेळताना सहकार्य, शिस्त, नेतृत्व, नियमांचे पालन, जिंकताना नम्रता तर हरताना पुन्हा प्रयत्न करण्याची वृत्ती शिकायला मिळते. बालमित्रांनो, मोबाईल आणि खेळ यांच्या संतुलन आपण अवश्य राखला पाहिजे. मोबाईल पूर्णपणे चुकीचा नाही. त्याचा उपयोग अभ्यास, माहिती आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी करता येतो. मात्र सतत स्क्रीनवर राहण्याऐवजी दिवसातील काही वेळ मैदानी खेळ, व्यायाम, वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं आवश्यक आहे. मुलांना खेळासाठी नेहमी मोठं मैदान किंवा महागडं साहित्य लागतेच असं नाही. घराजवळ चालणं, धावणं, दोरीच्या उड्या, योगासने किंवा साधे व्यायाम हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तर बालमित्रांनो, आज आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही वेळ शरीरासाठी देऊया. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवूया. मैदानाकडे वळूया. खेळूया, हसूया आणि निरोगी राहूया. कारण निरोगी शरीर, प्रसन्न मन, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व हीच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी ताकद आहे. म्हणून लक्षात ठेवा, खेळ हा वेळेचा अपव्यय नाही. खेळ हा आपल्या आरोग्यातील आणि भविष्यातील गुंतवणूक आहे. असे ज्ञानवर्धन आणि मनोरंजक माहिती आपण आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये आज आपण ऐकली आहे. यानंतरही आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी इथे घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक. बालमित्रांनो, कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत कचरा नाही संसाधन आहे या विषयावर आपण जाणून घेणार आहोत. बालमित्रांनो, संडे म्हटलं की मौज मजा मस्ती करण्याचा दिवस, त्याचबरोबर नवनवीन काहीतरी शिकण्याचा दिवस. तर आज आपण जाणून घेणार आहोत कचरा नाही संसाधन आहे. बालमित्रांनो, आपण एखादी वस्तू वापरून झाली की ती लगेच कचऱ्यात टाकतो, पण जरा विचार करा, खरंच प्रत्येक टाकाऊ वस्तू कचरा असते का? जुन्या वर्तमानपत्रापासून कागदी पिशवी किंवा सुंदर कलाकृती बनवू शकतो, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीपासून कुंडी तयार करता येते, जुन्या डब्याचा वापर पेन ठेवण्यासाठी आपण करू शकतो, त्याचबरोबर कागदाचा पुनर्वापर करून नवीन वस्तू तयार करता येते. म्हणजे ज्याचा आपल्याला उपयोग नाही त्यांचा दुसऱ्यांदा उपयोग होऊ शकतो. तर बालमित्रांनो, कचरा फेकण्याआधी थांबा आणि विचार करा, यापासून आपण काही नवीन बनवू शकतो का? घरात ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवूया. भाजीपाल्याच्या साली, फळांच्या साली यांसारख्या अनेक ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. बालमित्रांनो, कागद, धातू, काच आणि काही प्लास्टिक यांचा योग्य पद्धतीने पुनर्वापर किंवा पुनर्चक्र करता येते. यामुळे कचरा कमी होतो, परिसर स्वच्छ राहते आणि नैसर्गिक साधन संपत्तीची बचत होते. कचरा दिसला की लगेच फेकायचा नाही, तर पहिल्यांदा विचार करायचा, जुन्या वस्तूंना नवा उपयोग द्यायचा आणि आपल्या पृथ्वीला सुंदर ठेवायचं. बालमित्रांनो, आजपासून एक छोटासा संकल्प करूया, कचरा कमी करू, वस्तूचा पुनर्वापर करूया, कचरा वेगळा करू आणि स्वच्छ सुंदर परिसर तयार करूया. कारण लक्षात ठेवा, कचरा म्हणजे शेवट नाही. योग्य विचार केला तर तो नव्या वस्तूचीही सुरुवात करू शकतो. बालमित्रांनो, आपण आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये काहीतरी नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण खूप काही आपल्या संडे स्पेशल डब्बा ऐस पाईस या

ब्लॉगमध्ये आपण आज खूप काही नवनवीन शिकलो आहोत. यानंतर आपण ऐकणार आहोत एक छोटीशी बोधकथा, खरा मोठेपणा कशात असतो. तर बालमित्रांनो, एका गावात रोहन नावाचा हुशार मुलगा राहत असे. त्याला आपल्या हुशारीचा खूप अभिमान होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्यापेक्षा हुशार या गावात कोणीच नाही. एके दिवशी शाळेत जाताना त्याला रस्त्यावर एक वृद्ध आजोबा दिसले. त्यांच्या हातातील सामान खाली पडले होते. रोहन घाईत होता म्हणून तो पुढे निघून गेला. तेवढ्यात त्याचा मित्र अमोल तिथे आला. त्याने आजोबाचे सामान, ज्या काही वस्तू होत्या खाली पडलेल्या, त्या उचलून दिल्या आणि त्यांना रस्ता ओलांडून दिला. हे पाहून रोहनला आपल्या वागण्याची जाणीव झाली. त्याने आजोबांची माफी मागितली आणि त्यांच्या वस्तू त्यांच्या घरी पोहोच केल्या. आजोबा हसून म्हणाले, बाळा, हुशार असणे चांगले आहे, पण दुसऱ्यांचा आदर करणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे हाच खरा मोठेपणा आहे. रोहनला त्या दिवशी एक मोठा धडा मिळाला. तर बालमित्रांनो, या बोधकथेतून आपल्याला एकच बोध होतो, ज्ञानामुळे आपण मोठे होतो, पण नम्रता, आदर आणि माणुसकीमुळे आपण खऱ्या अर्थाने महान होतो. बालमित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. लहान मोठा असा भेद करू नका आणि शक्य असेल तिथे इतरांना मदत करा. यातूनच आपले व्यक्तिमत्व सुंदर घडत असते. बालमित्रांनो, सतत हसत रहा, खेळत रहा, आपले आरोग्य निरोगी ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. यानंतर पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: वेलकम बॅक मंडळी. आदिती घोडके यांनी एक रिक्वेस्ट पाठवलेली आहे सॉंगची, द ब्रेकअप सॉंग. त्या मी त्यांना म्हटलं की हे सॉंग का प्ले करायचं, तर ते म्हणतात की भाई माझं रिसेंटलीच ब्रेकअप झालंय आणि आता बास मला मूव्ह ऑन करायचंय, मला आता परत त्या आठवणी नको आहेत, काय नको आहेत, पण तुम्ही प्लीज माझा मूड फ्रेश करण्यासाठी हे ब्रेकअप सॉंग लावाल का? म्हटलं तर ठीक आहे भाई, तुमची इच्छा हमारे सर राखो पर. आणि आपण आता ते सुंदर असं गाणं ऐकणार आहोत. सुंदर असं म्हणण्यापेक्षा एक डान्सिंग गाणं आहे, या गाण्याचा आस्वाद घ्या, तुमचे जुने दिवस आठवा, एन्जॉय करा. भेटूया याच म्युझिकल ब्रेक नंतर.

बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपली पुढची फरमाईश आलेली आहे जरासा या गाण्यासाठी. जरासा हे गाणं त्यांना ऐकायचं आहे, आणि ते महाशय आहेत किशोर चौगुले. किशोर चौगुले हे मूळचे संगमनेर येथून आहेत, आणि ते आपलं रेडिओ कंटिन्यू ऐकत असतात, आणि त्यांची हीच फरमाईश आहे की जरासा हे गाणं तुम्ही लावा, तर नक्कीच आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या शो मध्ये सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरची ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। अनुष्का महामुनी या सोलापूरहून आहेत आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी हे गाणं ऐकायचंय त्यांना। तर नक्कीच या गाण्याची फरमाईश आपण पूर्ण करत आहोत आणि ऐकत आहोत मल्हारी हे गाणं।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. म्हणजे बॅकबोन या गाण्याची फरमाईश आलेली आहे आपल्याकडे आणि आपण आता ते गाणं ऐकत आहोत. या गाण्याची फरमाईश आपल्याला दिलेली आहे आदित्य मोरे यांनी आणि ते म्हणतात की हे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये ऐकायचो, तर तुमच्या रेडिओमधून तुम्ही हे प्ले कराल का? म्हटलं भाई क्यों नाही, हम यहां आपकी फरमाईश लेने के लिए तो बैठे है. तो भाई आपण हे गाणं ऐकत आहोत आता बॅकबोन, आणि हे गाणं एन्जॉय करा. तुम्हाला सुद्धा तुमचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतील. म्हणजे एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, माझं नाव श्रावणी ज्ञानेश्वर जोशी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मला माझ्या आई वडिलांसोबत हे गाणं ऐकायला खूप आवडेल। सारी जिंदगी माझी मी तुला जपणार आहे, कधी

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार, माझे नाव विधी गोसावी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। तर मित्रांनो, माझी गाण्याची चॉईस अशी काही खास नाहीये, पण मी माझ्या घरापासून खूप दूर राहते, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांना हे गाणं डेडिकेट करेन, दमलेल्या बाबाची कहाणी। मिस यू मम्मी, मिस यू पप्पा।

पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

ऐकलची वारी रोज सकाळी सराजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायच राहिलं।

0: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: नमस्कार, माझे नाव ठोकळ पूजा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि मला हे गाणं माझ्या आई वडिलांबरोबर स्पेशली माझ्या वडिलांबरोबर ऐकायला खूप आवडेल। उरा मध्ये माया त्याची काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसारात

वाढव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी एक सुविचार किंवा संदेश म्हणा असं सांगू इच्छिते. ज्यांनी आजपर्यंत मला प्रोत्साहित केलं, आजपर्यंत माझ्या सोबत आहेत, ते म्हणजे माझे शिक्षक, आई वडील आणि माझे सोबती मित्रमैत्रिणी. झाडासारखे उंच व्हा, झाडासारखे जगा, उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका.

0: नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव सिद्धी संदीप खेडकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 19.4 FM आवाज तुमचा. मी तुम्हाला हा संदेश देऊ इच्छिते की स्त्रियांवरील अत्याचार हा थांबलाच पाहिजे. मी माझे आवडते गीत तुम्हाला ऐकू इच्छिते, हृदयात वाजे समथिंग.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या संडे स्पेशल शो मध्ये पुनश्च एकदा स्वागत. आणि आपण या शोच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपली शेवटची फरमाईश आलेली आहे मनोज रोकडे यांच्याकडून. त्यांना राम चाहे लीला चाहे हे गाणं ऐकायचं आहे. तर मंडळी आपण याच गाण्यासोबत आता निरोप घेत आहोत आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात आपण संडे स्पेशल फरमाईशे गानो की या शो मध्ये नवनवीन अशा इंटरेस्टिंग आणि भन्नाट अशा फरमाईशी सोबत. तोपर्यंत आपण ही फरमाईशांची पूर्ण करूयात आणि ऐकूयात राम चाहे लीला चाहे हे गाणं. आणि मंडळी तुम्ही निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या, एन्जॉय करा आणि ऐका हे सुंदरसं गाणं. भेटूयात आपण पुढच्या संडेला. बाय बाय, स्टे ट्यून्ड.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्ना उन्ना.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्तबेकरी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

nothing, nothing, nothing, nothing, nothing.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंद योगी पुलो हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंद योगी पुलो.
2: अभिवाचन आनंद योगी पुल भाग 5 लेखक ना धो महानोर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंद योगी पुल भाग 5. पळसखेडची 80% मोडकळीस आलेली घरं, कपड्यांवर चेहऱ्यांवर दिसणारं दारिद्र्य, स्त्री पुरुष शाळा 4th बहुतेक अशिक्षित, हे सगळं पाहून भाई अस्वस्थ दिसायला लागले. अशा ठिकाणी हा कवी, ह्याच्या कवितेत आपण वाचलेला तो सुंदर व रम्य निसर्ग, शेती, पक्षी काहीच पत्ता नाही, सगळंच विपरीत. ओकं ओकं. सायंकाळी 5 आम्ही माझ्या बरड टेकडीवरच्या शेतांवर पोहोचलो. लगबदल्या झऱ्यातून आम्ही पुढे गेलो. विहिरीचं पाणी दंडानं झुळझुळ वाहत होतं. केळीच्या प्रत्यक्ष वाफ्यात साचलेलं पाणी शुभ्र लहान तळ्यासारखं होतं. त्यात कमलिनी केळीचं सुंदर प्रतिबिंब. भाई बोरकर, गोविंदराव, सुनीताबाई, बापू सारी मित्रमंडळी आता केळीच्या बागेत हरवली. हे सारं साक्षात डोळ्यांनी पाहताना भाईंचं सुरू झालं, केळीचे सुकले बाग असून निगराणी. सगळ्यांनी ताल धरला. केळीचे प्रचंड लदबदलेले घड, वाहतं पाणी, हिरवी निरव शांतता, पलीकडे पिवळं जर्द गव्हाचं कापणीला आलेलं पीक, ज्वारीचा खोडवा, त्याला मोठा आली कणस, 1,000-2,000 पक्षी, राघूंचा ताफा. भाई बोरकर आणखी सगळेच पळसखेड गावचं उद्ध्वस्तपण विसरले. भाईंनी पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे सुरू केलं. पिकांसकट पाखरांनीही ताल धरला. कविवर्य बोरकरांनी पायांचा ठेका धरला. खाली दगडधोंडे, वैराण टेकड्या, त्यात उभा राहिलेला स्वर्ग. भाई गोविंदराव बोलत राहिले. बापूसुद्धा आता शेतात आल्यावर ठिकाणावर आले. जळगाव, औरंगाबाद, अनवीहून आमचे शेतकरी मित्र आले होते. दादा नेवे, भैया उपासनी, रामराव राजपूत यांनी बापूंशी संधान साधलं. कमी खर्चात, कमी पाण्यात आणलेल्या या सुंदर पिकांचं सृष्टीचं गणित, नफा तोटा, परिश्रम, नवीन तंत्रज्ञान, नवे वाण यासंबंधी कुमार अन्वीकर व मी सांगितलं. फळबागांचं बोललो. भाईंनी आणि गोविंदरावांनी अनेक प्रश्न विचारले, माहिती घेतली. सगळं समजलं पाहिजे म्हणून भाईंमधला जिज्ञासा असलेला माणूस जे रम्य ते बघुनिया यामधला रसिक जागा झाला. फक्त शेती व शेतीच्या संबंधातलं समजून घेणं चाललं. 4 जळगावचा आमचा एक मित्र म्हणाला, भाई इतकं शेतीचं तुम्ही कशासाठी चालवलंय? अहो हा कृषी संस्कृतीचा देश आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यातली थोडी तरी अक्कल आपण उसनिका होईनं घेतली पाहिजे. शिवाय बापू कांचन, कवी महानोर हे आमचे आधी खास शेतकरी मित्र आहेत, ते काही उगाच नाही. रात्र झाली, 9 होते. भाई म्हणाले, आता घरी नाही जायचं, इथल्या मोसंबीतल्या बागेत, तिथल्या झोपडीत आपण थोडा वेळ गप्पा मारू. माझ्या डोळ्यांसमोरून ती सोन्यासारखी फळांनी लदबदलेली बहरलेली बाग जात नाही. कवी इतकाच तिनंही मला लळा लावलाय. ती माघ पौर्णिमा होती. औरंगाबाद, जळगावचे बहुसंख्य लोक परत गेले. बागेत भाई, सुनीताबाई, गोविंदराव तळवलकर, बापू कांचन, कविवर्य बाभ बोरकर, त्यांची मुलगी वज्रप, डॉक्टर राम आपटे, रामराव, भैया, दादा नेवे, आणि आम्ही 5-7 घरातले एवढी मंडळी होती. रात्रीचा शांत परिसर, 6 एकरांची मोसंबीची बाग, माघ पौर्णिमा, स्वच्छ चांदणं, भाईंना नाग देशपांडेंच्या शीळमधल्या नदी किनारीची आठवण झाली. त्यांनी त्यांच्या खास पद्धतीनं खास आलापीत नाघांची कविता सुरू केली. ते मध्येच अडले तेव्हा सुनीताबाईंनी ओळी सांगितल्या, नंतर मी, असं मिळून सगळ्यांनी त्या कवितेचं समूह गान करून टाकलं. लगेच नंतर भाईंना लोवलेकरांची कविता आठवली, चोरल काढ पाऊल वाट, चोरल काढ पाऊल वाट, हळूहळू जाईल श्यामा राणी, घाटावर आणाया पाणी, हरळी दाट मऊ सपाट, पुन्हा अभिरुचितली रेखीव अंगलटीवर साडी, स्वच्छंदी खडी शुभ्र पांढरी, कृष्ण किनारी मोर, पारधिणीची फंद फितुरी, विलोल नयनी भोर, डोंगर कठड्यांमधून जाते तरणी ताठी पोर. डॉक्टर आपटे व मी गमतीनं सुनीताबाईंना म्हणालो, बघा भाई कुठे निघून गेले, ह्या रानात ते फार बहकले. अहो भाईंचं ते खास बहकणंच तर माझ्या आयुष्यातली मजा आहे. भाई असा कधीतरीच खुलतो, आता त्याला वाटतं त्याच्यासमोर 1000 लोक आहेत. मी व सुनीताबाईंनी मग अनेक कवींच्या तोंडपाठ कविता त्या मोसंबीच्या बगीचाला ऐकवल्या. 1000 झाडं छान ऐकत होती, डोलत होती. बोरकरांनी खूप कविता ऐकवल्या आणि मध्येच उठून मनसोक्त गाताना नाचू लागले. अंगावरची शाल फेकून दिली, कुर्निसात करायला भाई उभे राहिले. त्यांना ताल देत मी भाईंशी बोलत होतो, भाई खुलून गेले. लांबत लांब झाडांच्या रांगा पाहताना आणखीनच आनंदी दिसायला लागले. कविवर्य बोरकर म्हणाले, आम्हाला तरी कळू द्या, फक्त दोघांमध्येच चाललंय. भाई मला म्हणाले, सांगून टाका, कवी महात्मायन तुम्ही जरूर लिहा, पण तुमचा प्रांत खरा निसर्ग असा आहे. बघा आता मोसंबीची बाग नीट बघा. पुन्हा भाई म्हणाले, 1000 मोसंबीची झाडं बाग, 15-15 फुटांवरची चौरस झाडं, माघ पौर्णिमा, टिपूर चांदणं झाडांवरून उतरलेलं, प्रत्येक झाडाखाली झाडा झाडांच्या सावल्या, गर्द काळपट, 4 झाडांच्या मध्ये उतरलेलं चांदण्याचं झाड, प्रत्येक चौरसात हे चांदण्याचं झाड दिसतंय हलताना, वाऱ्यानं नाचताना, तुमच्या कविता ऐकताना. ते खरं झाड नाहीच, त्याचं नृत्य बदलत्या कवितेवर वाऱ्यावर वेगवेगळं. जरा डोळे बारीक किलकिले करून बघा, अख्खी 1000 झाडं, झाडं नसलेली चांदण्यांची झाडं हलतायत, तुम्हाला ताल धरतायत. मनोहर म्हणतायत, मी लहान कवी, हे खूप सुंदर असं चित्र मला टिपताच आलं नाही कवितेत. बोरकरांना सांगा ते कधीतरी लिहितलंही. सगळ्यांनी तशा डोळ्यांनी चांदण्याची बाग पाहिली. आणखी काय गंमत, सगळेच चकित झाले, वेडे झाले. निसर्ग इतका सुंदर, निशब्द. सरीवर सरी सगळ्यांनी एकत्र सामुदायिक गायल्यावर जड पावलांनी सगळी मैफल तिथून उठली. अजिंठा रेस्ट हाऊसच्या फर्दापूरच्या सुंदर देखण्या परिसरात पुन्हा सुरू झाली. तिथे 50-60 मित्रमंडळी वाट पाहत होती. तेव्हा रात्रीचे म्हणजे पहाटेचे 3 वाजले होते. फर्दापूरच्या रेस्ट हाऊस समोर झाडं होती. सुनीताबाई व मी लवकर उठलो, तिथे गप्पा मारीत बसलो. थोड्या वेळानं गुणगुणत भाई आले, विष्णुदास नामाचा अभंग गात. समोर अजिंठा, गौतम बुद्ध, रंगीबिरंगी कलावंतांच्या पायवाटा, डोंगर, झाडी. खूप प्रसन्नपणानं भाई सुनीताबाई सगळ्या परिसराकडे पाहत होते. भाई आज आपण सोयगावला जाणार, माझं तालुक्याचं गाव आहे, 10,000 वस्तीचं. रात्री प्राध्यापक विद्यार्थी आले होते, तिथे नव्यानं आम्ही कॉलेज सुरू केलं, भेट देऊ, बाकी काही नाही. कवी बिलकुल सांगू नका, आणखी जंगलात रानात फिरू, कॉलेज ते भाषण, माझा परिचय इत्यादी अजिबात नको. सुनीताबाईंनी त्यापेक्षा आणखी पक्का विरोध दर्शविला. अहो कवी, तुम्ही आणखी काही सांगा, ते सोयगाव नको. भाई सोयगावी नको म्हणजे नको, आपण नाही जाणार. माझं ऐकून तरी घ्याल, आपणासारख्याच कलावंताला व कलावंतातल्या माणसाला मला हे सांगावसं वाटतं महत्त्वाचं आहे. भाई, सोयगाव हे 3000 लोकवस्तीचं खेडं. त्याआधीपासून नाट्यवेडे रसिक, नाट्यवेडे कलावंत या गावात होते. नुसते होते असं नाही, तर मुंबई पुण्याप्रमाणे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि विशेषत संगीत नाटकं इथे या गावात इथल्या रंगभूमीवर दीर्घकाळ म्हणजे 60-70 वर्षे चालली. स्वतःचं प्रचंड मोठं नाट्यगृह त्यांनी बांधून काढलं. खेड्यापाड्यात तर रसिक लोक महिनाभर ही नाटकं पाहून तृप्त होत. लोटूभाऊ पाटील नावाच्या रसिक माणसानं, कलावंतानं नाटकांसाठी लागणारे पडदे, पेटी, तबला, इतर आवश्यक गोष्टी स्वतः विकत घेऊन दिल्या. 1905 श्रीराम नाटक मंडळाची स्थापना आहे. इथेच जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचं नाट्यगृहात लग्न लागलं. सोयगावच्या श्रीराम नाट्यगृहाच्या रंगमंचावर नटवर्य नानासाहेब फाटक, बालचंद्र पेंढारकर, मास्टर भार्गवराव, मास्टर दामले, मास्टर दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव अग्रवाल, दामवण्णा मालवणकर, वसंत शिंदे, दाजी भाटवडेकर, रघुनाथराव शितूत, बाळ कोल्हटकर, राम जोशी, जयराम शिलेदार, विमलबाई कर्नाटकी, किशोरी पाठक, शांताबाई फाटक, शंकरराव जोशी, प्रकाश घांगरेकर, नटवर्य नानासाहेब चाफेकर, चंद्रकांत गोखले, रावी राणे, या आणि यासारख्या आणखी बऱ्याच दिग्गजांनी या नाट्यगृहात हजेरी लावली, नाटकं सादर केली. काही जुन्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार भाऊसाहेब लोटू पाटील यांनी या आघाडीच्या नाट्यकर्मींबरोबर भूमिका केल्या होत्या. पुण्यप्रभाव नाटकात नानासाहेब फाटकांनी वृंदावनची, नटवर्य चाफेकरांनी वसुंधरेची, भाऊसाहेब पाटलांनी कंकणची भूमिका केली होती. भाईंनी आणखी आणखी विचारलं ते मी सांगितलं. भाई सुनीताबाईंना म्हणाले, सुनीता आपण तिकडे सोयगावी जाऊया का? हे नवीनच ऐकतो. भाई, यापेक्षा चांगलं सुंदर आणखी काय असणार? आपण जाऊया. सोयगावी मी एक दिवस आधीच कळविलेलं होतं. तरीही तिथे पोचल्यावर काहीही तयारी नव्हती. प्राचार्य म्हणजे काय विचारू नका. 3-4 वर्षांपासून आम्ही ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, पैसा गावोगावी जमा करून खेड्यातली मुलं ओढून आणून त्यांना जबरीनं जेवण घालून कॉलेज चालवतोय. इथला परिसर इतका शिक्षणापासून दूर आहे, आणखी 5-1 वर्ष त्रास होईल. मी सांगत होतो ते सगळं आश्चर्यानं हे सगळे ऐकत होते. मुंबई, पुणे आणि सोयगाव, भाग 5 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधू महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहा लेयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधील लेखक श्री बाळासाहेब गोपाळराव देशमुख आहेत आणि आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी या कार्यक्रमामध्ये आणि या स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: सर, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा असतो असं म्हणतात की बालपणीचे दिवस पुन्हा पुन्हा यावेत आणि पुन्हा बालपण जगावं. तुमचं बालपण कुठे गेलं?
2: मूळ जामखेड तालुक्यातील डोणगाव या छोट्या गावचं आहे. घरी सगळं धार्मिक वातावरण असायचं. मोठे वडील बंधू पोथी वाचायचे. आम्ही शाळेत जायचो. शाळेची आवड होती, वाचण्याची आवड होती आणि घरी आल्यानंतर सगळं धार्मिक वातावरण. तर बालपण असं खूप मजेत गेलं. मोठे बंधू पोथी वाचन असताना आम्ही तन्मय होऊन ऐकायचो. तर कधी कधी ते ग्रामीण भागातले लोक पोथीचा सारांश झाल्यानंतर आज एवढं लक्षात नाही आलं किंवा ह्याचा काय अर्थ होता असं प्रश्न विचारायचे. त्यावेळेस आम्ही बंधूंची मुलाखत घेत, बंधूंची परवानगी घेऊन त्यांनी सांगितलेल्या पोथीच्या भावार्थाचं नाट्य आम्ही सादर करायचो आणि ते नाट्य सादर केल्यानंतर मग ते पोथी ऐकणारं म्हणायचे, ओ अरे असा त्याचा अर्थ आहे का, हां असं ते घडलं का, असं म्हणून ते अभिप्राय द्यायचे. तेव्हा तो एक छंद कळत नकळत लागला आणि मला असं वाटतं माझ्या कलेची बीजं बहुतेक तिथेच रोवली गेली असावीत बहुतेक.
1: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा मोठा असतो. आजही तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आठवतात का किंवा शाळेचे शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
2: खूप छान प्रश्न विचारला. खरं तर जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा बहुमोलच असतो. त्यातली त्यात म्हणजे प्राथमिक शाळेंमधला शिक्षकांचा वाटा सिंहाचा आणि फार मोठा असतो. कारण ज्या वयामध्ये आपण अक्षरी गिरवायला शिकतो, बोलायला शिकतो, अक्षर जोडायला शिकतो, लिहायला शिकतो, तर तो कालखंड म्हणजे या शून्यातून उभारणी करणारा तो शिक्षक फार महत्त्वाचा वाटतो. तर सुरोषे नावाचे गुरुजी मला अजूनही आठवतात. खूप शिस्त आणि खूप वक्तशीरपणा आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी बाणवलेला होता आणि चांगले गुण आमच्याकडून कसे प्रदर्शित होतील यावर्षी त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांची एक गोष्ट मला इथं थोडीशी सांगावीशी वाटते की एके दिवशी दुपारच्या वेळेला उन्हाळग्या करताना त्यांनी मला पकडलं आणि पकडल्यानंतर माझी त्यांना काय बोलू काय नको अशी अवस्था झाली. ते म्हणाले, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर तू दिलंस तर मग मी तुला शिक्षा करणार नाही. मी म्हणालो, हो विचारा. ते म्हणाले, सांग लघुकोण म्हणजे काय. मी म्हणालो, काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण म्हणतात. ते म्हणाले, काटकोण म्हणजे काय. मी म्हणालो, विशाल कोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला काटकोण म्हणतात. ते म्हणाले, विशाल कोण म्हणजे काय. मी म्हणलं, सरळ कोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला विशाल कोण म्हणतात. आणि मग त्यांनी जो मार दिला, तर अभ्यास कसा करायचा, व्याख्या कशी पाठ करायची, मनन कसं करायचं, चिंतन कसं करायचं, हे त्यांनी म्हणजे पायाच्या पोटळीवर चार बोटे उमटवल्यानंतर आम्हाला पूर्ण आयुष्यात धडा गिरवता येईल असा क्षण त्यांनी आम्हाला दिला थोडक्यात. म्हणजे
1: 10वीनंतर पुढे करायचं काय किंवा शाळा झाल्यानंतर आता पुढे काय करायचं, मग काय ठरवलं?
2: ग्रामीण भागात आता जसे लोक वृत्तपत्र किंवा वेगवेगळ्या वाहिन्या, टीव्ही, दूरदर्शन यांचं एक महाजाळ आता सध्या माणसाच्या जडणघडणीवरती, वाटचालींवरती घोंगावत राहतं आणि माणसं नको तितकी त्यात वेढवली जातात. तो काळ थोडासा वेगळा होता. म्हणजे सर्वसाधारणपणे मैदानी खेळ खेळणे, मैदानावर जाणे, पतंग उडवणे यासारखे गोष्टी त्यावेळेस व्हायच्या. म्हणजे आमची आई असं म्हणायची की अरे हे बघ आता उन्हाळ्याची सुट्टी लागली, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोहता येणं फार महत्त्वाचं आहे आणि तू मोठा झाल्यानंतर तुला ते पोहण्याची कला तशी अवगत करता येणार नाही. तर अशा अशा गोष्टीची नोंद घेणारं ते बालपण होतं. मला असं वाटतं या सगळ्या जडणघडणीमध्ये समृद्ध करणारं असंच ते खेड्यातील किंवा त्या वातावरणाचा त्यावेळेचा एकंदर भाग होता असं मी म्हणाल.
1: कॉलेजचं शिक्षण तुमचं कसं झालं किंवा नगरमध्ये तुम्ही कधी आलात?
2: मी कॉलेज करता 1980 साली BSc करण्यासाठी सारडा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तर सारडा कॉलेजमध्ये मला नाईलाजानं थोडासा प्रवेश घ्यावा लागला. त्याचं कारण असं झालं होतं की माझं मिरिटवरती अमरावती शिवाजी कृषी महाविद्यालयामध्ये शेतकी कॉलेज करता माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि म्हणून त्यावेळेस डोनेशन नव्हतं, मिरिटवरतीच ते सिलेक्शन व्हायचं. तर त्या शिवाजीराव कृषी विद्यापीठामध्ये मला पहिल्या महिन्या म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारणतः 600 रुपये खर्च येत असायचा. तर घरच्यांनी 3 महिने झाल्यानंतर आम्हाला एक पत्र पाठवलं आणि सांगितलं की दर महिन्याला 600 रुपये असा खर्च करणं खूप अवघड गोष्ट आहे. तर त्यानंतर 3 महिन्यानंतर म्हणजे जून जुलै ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर एंडला मला ते कॉलेज सोडून अहमदनगरमधील सारडा महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. मी BSc झालो 1983 साली.
1: कॉलेजचे दिवस तेव्हाचे कसे होते किंवा तेव्हाचं नगर शहर कसं होतं?
2: नाही, खूपच सुंदर, खूपच छान होतं त्यावेळेचं. आम्हाला जे प्राचार्य होते सदाशिव आठवले म्हणून, ते एक साहित्यिकच होते. त्यानंतर आम्हाला दुसरे प्राचार्य लाभले, ते म्हणजे बोपर्डीकर, ते देखील साहित्यिक. आणि सारडा कॉलेजमध्ये साहित्याची मानदियाळीच होती, म्हणजे प्रत्येक कोणत्याही फॅकल्टीमधील असणारे प्राध्यापक वर्ग हे तज्ज्ञ हुशार तर असतच, परंतु मुळात ते साहित्यिक होते. मला तर असं वाटतं आमच्या जडणघडणीमध्ये ह्या सगळ्यांचा अनुकरण किंवा सगळ्यांची पद्धत पाहणं, प्रत्येकाचं चांगोलपण वेचणं, आम्हाला ते वेचता आलं, म्हणूनच आम्ही साहित्याच्या प्रांतांमध्ये खरं तर वाटचाल करू शकतो.
1: नक्कीच. शिक्षण झालं, कॉलेजची डिग्री मिळाली आणि आता पुढे नोकरीसाठी काय करायचं किंवा कसे प्रयत्न करायचे, यासाठी तुमचे प्रयत्न कसे सुरू झाले?
2: 1983 साली BSc झाल्यानंतर घरची थोडीशी नाजूकच परिस्थिती होती. नाजूक म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला असं सांगेल की जामखेडहून जामखेड नगर गाडीमध्ये घरचे लोक डबा तयार करून द्यायचे पोळीभाजीचा आणि तो बरोबर 10 वाजता SC स्टँडवरती तो डबा घ्यायला जावं लागायचं. तर मग मी 10 ते 11 आम्हाला प्रॅक्टिकल नसायचं, तर त्यावेळेस सारडा हॉस्टेलपासून जे पळस सुटायचं लोकमत कार्यालयापासून ते जुन्या माळीवाडा स्टँडपर्यंत आणि डबा घेऊन पुन्हा तेवढ्या स्पीडनं पुन्हा हॉस्टेलवर यायचं, जेवण करायचं आणि नंतर मग प्रॅक्टिकल आणि कॉलेज, असं थोडंसं ओढाताणीचं आणि पण मजेशीर असं ते दिवस होते.
1: नोकरीसाठी मग पुढचे प्रयत्न तुमचे कसे सुरू झाले?
2: माझं सुदैव असं बरं का की लहानपणापासूनच थोडासा अभ्यास करत असल्यामुळे म्हणा किंवा थोडे मेरिटसारखे मार्क्स असल्यामुळे म्हणा, मला 3 कॉल आले. एक पोस्टाचा होता, एक टेलिग्राफचा होता आणि दुसरा PINT म्हणजे दूरसंचारचाच होता. त्यामधील मी सुरुवातीला PINT पोस्ट अँड टेलिग्राफ असं आमच्या डिपार्टमेंटचं नाव होतं. तर त्यामध्ये माझं टेक्निकल पोस्टसाठी सिलेक्शन झालं 1982 साली आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं नाशिकला. त्यानंतर मग आमची 83 साली अपॉइंटमेंट झाली आहे दूरसंचारमध्ये. परंतु मी मुळात लेखकच असल्यामुळे माझी 38 वर्ष जरी सर्व्हिस झाली तरी डिपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे थोडंसं अँकरिंगचं अंग असल्यामुळे, साहित्याचं अंग असल्यामुळे मला तर खरं पूर्ण अंशानं टेक्निकल काम असं करावं लागलंच नाही खरं म्हणजे जास्त करून.
1: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की 38 वर्ष तुम्ही BSNL मध्ये होतात आणि 38 वर्षांच्या या काळामध्ये खूप अनुभव तुमच्या गाठीशी असतील. कसे होते BSNL चे दिवस?
2: दूरसंचारमध्ये 38 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप छानपैकी अनुभव येत गेले. मुळात हे डिपार्टमेंट बोलण्याचं, संवादाचं, माणसं जोडण्याचं असं आहे. त्यामधले खूप असे अनुभव काही शिकण्यासारखे होते. आता तुम्हाला थोडक्यात म्हणजे एक वेगळा अनुभव मी सांगू शकतो की मला दूरसंचारमध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी म्हणून ज्यावेळेस प्रमोशन मिळालं आणि मी बीडला गेलो, तर बीडला गेल्यानंतर आमचे मोठे मंडल अभियंता म्हणजे क्लास वन ऑफिसर मला म्हणाले की देशमुख, मी तुझ्या सेक्शनमध्ये इन्स्पेक्शनला 2 दिवसानंतर येणार आहे. मी म्हणालो हो सर, नक्की या, मी माझी तयारी करून ठेवतो. ते 2 दिवसानं आले. आल्यानंतर त्या दिवशी नेमके सर ऑफिसमध्ये यायला आणि लाईट जायला एकच वेळ आली, तर तेवढ्यात एक मुलगा पळत आला आणि तो असं म्हणाला, ओ ते तुमच्या ऑफिसची लाईट चालू करा लवकर, आमच्या घरचा टी व्ही बंद पडला आहे, फॅन बंद पडला आहे. तर त्याचं तो उत्तर ऐकून मी सुद्धा चक्रावलो की माझ्या आमच्या ऑफिसच्या लाईटवर आधारित त्यांच्या घरची लाईट टी व्ही कसं काय असू शकेल. तर माझा हा उडालेला गोंधळ आमच्या अधिकाऱ्यांना देखील पाहिला आणि त्यांनी मला इंजिन चालू करायला सांगितलं, अल्टरनेटर, आणि आम्ही ते मदतनिसाच्या मदतीनं ते चालू केल्यानंतर सगळीकडे प्रकाश तयार झाला, लाईट आली. आणि मग तो मुलगा पुन्हा सांगायला आला की सर फॅन चालू झाला, लाईट चालू झाली. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी देशमुख साहेब हे काय चाललं आहे सेक्शनमध्ये असं म्हणून त्यांनी त्या क्षणी मला 1-2 पानांचा मेमो दिला की हा कसला गैरवापर होतो आहे म्हणून. तर मी त्यांना उत्तर लिहिण्यासाठी बसलो आणि मी म्हटलं सर मी चार्ज घेतला या गोष्टीला साधारणतः 4 ते 5 दिवस झाले, आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेऊ, त्या प्रश्नांचा वेध घेऊ, म्हणजे तुम्हाला वास्तव लक्षात येईल. मग मी त्या अधिकाऱ्यांसह त्या मुलाच्या घरी गेलो, तर तो मुलगा आमचे लाईन स्टाफमध्ये काम करणाऱ्या स्टाफचाच मुलगा होता. तर त्याला मी म्हटलं अरे तुमच्या घरी लाईट गेल्यानंतर, आमच्या ऑफिसची लाईट चालू केल्यानंतर तुमच्या घरी लाईट येते हे किती दिवसापासून आहे. तो म्हणाला मी आता 7वीला आहे, मी 3रीत होतो तेव्हापासून असंच घडतं. मग मी त्यांच्या स्वयंपाक करणाऱ्या त्यांच्या पत्नीला विचारलं की आमच्या ऑफिसची लाईट तुमच्या घरी अशी किती दिवसांपासून येते. ते म्हणे लग्नाला 17 वर्ष झाली, तर साधारणतः मी आल्यापासून पाहते तर हे असंच आहे. मग अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की ते लाईटचा गैरवापर अनेक वर्षांपासून होतो आहे. आणि मग मी ताबडतोब उत्तर असं लिहिलं 4 ओळीचं की सर मी अधिकारी म्हणून इथे अधिकार पदाची सूत्र घेतली हे बरोबर आहे, माझ्या विभागामध्ये गैरवापर होतो हेही मी मान्य करेल, परंतु माझ्या अगोदर असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वॉच न केल्यामुळे हे किती दिवसाचं महाजाळ पुढे पुढे चालत राहिलं आहे याचा तुम्ही विचार करण्यात यावा. मी चार्ज घेतला या गोष्टीला फक्त 4 महिने झालेले आहेत, कोणाच्या कालखंडामध्ये हे घडलं त्यांना आपण जबाबदारात धरावं. तर तो असा एक वेगळाच अनुभव देणारा तो कालावधी ती घटना होऊन गेली.
3: काळानुरूप वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहेत ते BSNL मध्ये सुद्धा विकसित होत गेले, तर तंत्रज्ञानाची जोड BSNL कंपनीने सुद्धा कशी घेतली?
2: BSNL मध्ये तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये 1980 साली मॅन्युअल पद्धत अशी असायची, म्हणजे लोक कॉल घेतात, तिथं असणारे ऑपरेटर ते ऐकतात, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांचे कॉल जोडून देतात. नंतरच्या कालखंडांमध्ये ॲटोमॅटिक यंत्रणा आली. ॲटोमॅटिक म्हणजे यंत्र आपण डायल केलेल्या डिजिटप्रमाणे त्यांचं ते कार्य करतात आणि जोडतात, तिथं माणसांचं कार्य असं नाही. नंतरच्या कालखंडांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धत म्हणजे फास्ट, आता सध्या जी मोबाईलची यंत्रणा आहे किंवा कॉल क्विकमध्ये लागण्याची आहे, तर ही यंत्रणा नंतरच्या कालखंडामध्ये आली.
3: साहित्य क्षेत्रासंबंधी तुमचा खरा प्रवास कधी सुरू झाला?
2: खूप छान प्रश्न आहे, परंतु मला असं पटकन नाही सांगता येणार. परंतु मला असं वाटतं घरात पोथी वाचणारे ज्येष्ठ लोक असायचे, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकायचो, शिक्षकांची जडणघडण असायची, त्याच्यामध्येच कदाचित याची बीजं रोवलेली गेली असावीत. मग याची बीजं रोवलेली गेलेली असावीत आणि मग नंतर मग माणसं कशी बोलतात, कशी वागतात, यातली कित्येक पात्रं जी समोर आलेली आहेत ती बिंबीच्या देठापासून बोलतात की फक्त ओठातून शब्द काढतात की कुठून काढतात. तर याच्यामध्ये माणसांना निहाळण्याची एक अनोखी कला मला असं वाटतं या जडणघडणमध्ये घडली आणि म्हणूनच मी चांगल्यापैकी लिखाण करू शकलो. आज माझे 3 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि आणखीन 2 प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत.
3: तुमचा पहिला कथासंग्रह रंग माझा वेगळा होता, हा कथासंग्रह नेमका काय आहे किंवा हा कथासंग्रह आपल्याला काय सांगतो?
2: खूप छान प्रश्न विचारला. रंग माझा वेगळा हा जो कथासंग्रह आहे हा माणसांच्या व्यक्तींविषयी वैशिष्ट्यांविषयी आहे. तुम्ही पहा, आपल्यासमोर वावरणारी माणसं सुंदर असतात, चांगली असतात, आपली वाटतात, परकी वाटतात, नातेवाईक असतात, प्रत्येकाचे दाखवण्याचे दात देखील वेगवेगळे असतात. मग त्यांच्या लकबी, त्यांचे स्वभाव, त्यांची वेगळी वेगळी वागण्याची पद्धत या प्रत्येक वैशिष्ट्यावरती माझी कथा आधारित असते. आणि म्हणूनच मला व्यक्ती दिसली की त्यामागील त्या व्यक्तीची जडणघडण कसं असेल किंवा हा माणूस वेगळा कसा आहे याला मी टिपत राहतो आणि त्यावरती माझी कथा तयार होत राहते. आता उदाहरणार्थ मी ज्यावेळेस गावाकडे जातो त्यावेळेस मला तिथे 7-8 वर्षाची छटाकी तिथं 4-5 मुलांमध्ये विट्टीदांडू खेळताना दिसते. तर मला कधी कधी प्रश्न पडतो की अरे ही लहान 5-6 मुलं जर खेळत आहेत तर त्याच्यामध्ये ही एक मुलगी कशी काय खेळते विट्टीदांडू? मी त्या छटाकीची मग मला छटाकीचा वेध लागतो. मी तिच्याशी बोलायला जातो तेव्हा ती म्हणते की हा मैदानी खेळ आहे, सर्वजण खेळणारच, मी देखील खेळते. तर मला तिचं वैशिष्ट्य वेगळं जाणवत राहतं. मी तिच्याशी बोलतो तेव्हा ती मला म्हणते, मी तिला म्हणतो की छटाकी अगं कसं नाव ठेवलं आहे, अगं बाहेर बघ, आशा, निशा, उषा, कमल, किती छानपैकी मुलींची नावं आहेत, तुझं नाव छटाकी, तुला कधी राग नाही येत? ते म्हणाले कसं काय राग येईल. मी म्हणालो का अहो किती विचित्र नाव आहे ते. ते म्हणतं ती मला म्हणायची, बापू मग मला एक सांग, तू वेगवेगळ्या खेड्यांमध्ये गेला, वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलास तर तुम्हाला एक गोष्ट कॉमनमध्ये सापडेल, ते म्हणजे वजन काटा आणि त्यातलं वजनाचं माप. कोणताही तराजू घेतला की त्यामध्ये वजनाचं माप असतं आणि त्याच्यामध्ये पावशाराचं माप नक्कीच असतं. आणि पावशाराचं माप म्हटलं की 250 ग्रॅम, 200 ग्रॅमचं एक माप असतं आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅमचं माप असतं. मग ते छटाकी असल्याशिवाय वजन काटा पूर्ण होतच नाही म्हणाले. आणि तुम्ही शहरांपासून खेड्यांपर्यंत कुठेही जरी गेले तरी तुम्हाला छटाक हा शब्द नक्कीच ऐकायला मिळत असेल आणि म्हणूनच मला तो आवडतो असे ती म्हणाली. मी त्याला एकदा विचारलं की तुला असं काय व्हावंशी वाटतं किंवा तुझ्या आयुष्यामध्ये काय करावं असं तुला वाटतं? ते म्हणाली की मी लग्न करील तर अशा मुलाशी करील की ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी आव्हान मला पेलायला मिळेल. मी असा सुखवस्तू नोकरदार माणसाशी, खूप मोठ्या गडगंज संपत्ती असलेल्या मुलाशी असं मी लग्न करणार. मी म्हणालो मग? ती म्हणाली की ज्याच्यामध्ये मला आव्हान आहे ते. मी म्हणालो बापरे. आणि मग तिचं लग्न झालं, त्यावेळेस तिच्या लग्नाला मला जावं लागलं. तेव्हा ते मी तिला विचारलं की छटाकी तू आता या मुलाशी कसं काय लग्न केलं, हा तर अपंग आहे, अगं दोन्ही हातांमध्ये ते कोबडे आहे, तो कसा उभा राहिला आहे, तू त्याला आता माळ घालणार, तू त्याच्याशी कसं काय संसार करणार? मग ती म्हणाली मग हेच तर आव्हान आहे, मी ते पेललं. आणि मग तिने ते आव्हान कसं पेललं त्यावरती छटाकी नावाची कथा आपल्या संग्रहामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
3: नक्कीच. या कथासंग्रहासाठी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?
2: या कथासंग्रहासाठी प्रेरणा म्हणजे खरं तर त्याची बीजं आमच्या गावीच आहेत हो सर मॅडम. म्हणजे कसं, आमची शाळा सुटली रे सुटली, मधली सुट्टी सुटली रे सुटली की आमच्या गावी सखूबाई नावाच्या जैन बाई राहत होत्या. त्यांचं वय साधारणतः त्यावेळी 60 जास्त असेल. आम्ही मध्यंतरी शाळेमध्ये पाणी पिण्याची सोय नसायची, मग आम्ही त्यांच्याकडे जायचो, मग ते आम्हाला पाणी द्यायच्या. मग एक विद्यार्थिनी, वर्गातले सगळे विद्यार्थी त्यांच्या घरी जायचे, मग ते ग्लासात सगळ्यांना वगराळ्यानं पाणी ओतायची, सगळ्यांना प्यायला द्यायची. तर सगळी मुलं पाणी पिऊन गेली की ते आम्हाला 4-5 मुलांना थांबवून मग आम्हाला थोडंसं ताक प्यायला द्यायची. तर हा दिनक्रम एक दिवसाचा नाही आहे. मी ज्यावेळेस गावात प्रवेश शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते गावची 4थीची शाळा संपेपर्यंत सखूबाई आम्हाला दररोज पाणी प्यायला देते आणि पाणी पिऊन झाल्यावर ताक प्यायला देते. ही गोष्ट अहरणीच चालू असायची. एक दिवशी मी तिला विचारलं की तुमच्याकडं ताक कसं काय दररोज तयार होतं. ते म्हणाली दह्याचं विरजण लावतो, त्या विरजणांपासून आम्ही ताक तयार करतो. मी म्हणालो मग त्या विरजणांपासून तयार केलेलं तूप काय करतंय. मग ते म्हणाले की आम्ही गावातल्या गोर गरीब मुलींना ज्या बाळणपणासाठी लिखोरवाळ्या म्हणून आलेल्या आहेत त्यांनी एक वाटी तूप आणि दोन शेपाचे लाडू त्यांच्या घरोघर देते. मी म्हणालो अगं सखूबाई, अगं ज्या तुमच्या जातीच्या नाही पंथाच्या नाहीत ओळखीच्या नाही आहेत त्यांना तुम्ही हे कसं काय देऊ शकता. मग तीच माती म्हणाली की यालाच तर माणुसकीचा गहिवर म्हणतात. तर मला थोडक्यात असं सांगायचं आहे की ती जैन बाई म्हणजे तिनं आत्तापर्यंत अनेक गोष्टी दानधर्म केल्या, चांगली वागली, गावात चांगले शिकवणीचे बोध दिले, परंतु कुठे तिचा बोर नाही, कुठं तिने कसली पावती फाडली नाही, कुठे कांगावा नाही, तिची कशी बातमी नाही. मला असं वाटतं तिच्या व्यक्तिमत्वांमध्येच मला माणसांची वेगळी माणसं कशी पाहायची कशी न्यायची कदाचित तिच्या रूपामध्ये मला ते सापडलेलं असावं.
3: नक्कीच. तुमचा दुसरा कथासंग्रह आला तो म्हणजे माणसं अशी आणि तशी. माणसं अशी आणि तशी यामध्ये नेमकी कशी माणसं आहेत?
2: खूप छान प्रश्न आहे. काय होतं की आपण आपल्याला मित्र आवडतात, आपल्याला नातेवाईक आवडतात, आपण त्यांच्या मोहजाला ताडकत राहतो आणि मग खूप दिवसानंतर एखादा विचित्र गुण, एखादी विचित्र पद्धत किंवा विचित्र स्वभाव आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो आणि मग वितुष्ट होतं, कधी कधी दुरावा तयार होतो. तर मला असं म्हणायचं आहे की माणसं मुळात चांगलीच असतात, फक्त ती तुम्हाला ती ओळखता आली पाहिजेत. आता माणसं कशी चांगली असतात, काही माणसे चांगली असतात आणि काही वेगळी असतात. वेगळी म्हणजे ते त्यांच्या स्वभावानं शेवट त्यांना जसा पाहिजे तसा करणारी काही माणसांची एक जातच आपल्यामध्ये आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण गावामध्ये जीर्णोद्धार करायचं ठरवलं, खूप छान आहे, नवीन मंदिर तयार होतं, नवीन मूर्ती येते, सगळ्या गोष्टी होतात, सगळी जडणघडण घडते, लोकांचे विचार बदलतात, गावांचा लुक बदलतो. अशा वेळी ही मदत करणारी माणसं ज्यावेळेला वितुष्ट तयार करतात आणि मग रंगाचा बेरंग करतात. मी तर अशी एक आजीबाई बघितल्या की माई नावाच्या, की त्यांना विधवाबाई होत्या, त्यांना लवकरच विधवे पण आलेलं होतं. त्यांना एक वाईट सवय अशी होती की कोणाचंही लग्न जमलं रे जमलं, की ते जमलेलं लग्न कसं मोडलं जाईल आणि त्या व्यक्तींशी आपल्या पुतणीचा, आपल्या पुतण्याचा, आपल्या भाचीचा, आपल्या भाच्याचा कसं लग्न जमलं जाईल असा असा दुष्ट विचार करणाऱ्या त्या बाई होत्या. तर त्याची त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 40 जमलेली लग्न मोडवली आणि ती लग्न त्यांनी आपल्या भाच्याशी, पुतणीशी, पुतण्याशी लावली. पण दुर्दैवानं त्यांचा शेवटचा जो कालखंड किती वेगळा आणि विचित्र गेला त्यासाठी तुम्हाला माझ्या याच कथासंग्रहातली मत्सरी गंदा नावाची कथा तुम्हाला वाचावी लागेल.
3: नक्कीच. आजी आजोबा आणि दुधावरची साय हा सुद्धा कथासंग्रह तुमचा तिसरा कथासंग्रह जो प्रकाशित झाला. आणि आजी आजोबा म्हटल्यानंतर खरंच आजी आजोबा, नातवंड हे नातंच खूप वेगळं आहे आणि हे आपण आपल्या आयुष्यामधले आजी आजोबा त्यांच्यासोबतच्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही. तर यामध्ये सुद्धा असंच नातं आहे का?
2: खूप छान प्रश्न विचारला. काय झालं की मला दोन्ही मुलंच आहेत, तर आमचं वैवाहिक जीवन चालू असताना मिसेस मला नेहमी म्हणायची आपल्याला मुलगी कधी होईल, आपल्याला मुलगी कधी होईल. पण आम्हाला मुलगी झालीच नाही. तर तिला थोडं शक्य होतं की आपल्याला मुलगी नाही, आपल्याला दोन्ही मुलंच आहेत. आता माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली, दोन्ही नोकरीला लागले, दोन्ही सुना आल्या, त्या नोकरीला लागल्या. आणि मग आता पहिल्याला मुलगी झाली, दुसऱ्याला मुलगी झाली, दोन नाती घरात आल्या आणि मग तिचा तो दुरावलेला मुलगी पाहिजे हा जो हट्ट होता तो थोडासा आता कमी झाला आणि ती त्याच्यामध्ये रुळली. आज दोन्ही नाती घरात आहे. तर मला असं वाटतं की माझ्या 40 जास्त कथा आज बाल मुलांवरती लिहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की कदाचित जर नातवंड मला नसती तर कदाचित त्यांचे बारकावे मला टिपता आले नसते, त्यांचं बालपण मला टिपता आलं नसतं. तर नातवंडांमध्ये लहान मुलं बोलतात कशी, विचार कशी करतात, कशी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतात, त्यांचे दृष्टिकोन कसे असतात, हे फार अभ्यासपूर्ण असते. तर त्याविषयी मी थोडेसे तुम्हाला 2-3 उदाहरणसह सांगू शकतो की मी नेहमी पूजापाठ करतो. तर एकदा पूजा करताना माझे नात मला म्हणाले, आबा आबा मी आज पूजा करायला तुमच्याबरोबर येणार आहे बरं का. मी म्हणालो हो चल. मग ती माझ्याबरोबर पूजा करायला आली आणि एका ठिकाणी मांडी घालून मी पूजा कशी करतो ती पाहत राहिली. मी देव काढले, पाणी घातलं, त्यांना गंध लावलं, देव पुसले, फुलं वाहिली, हा सगळा क्रम तिनं पाहिला. आणि नंतर मग गंभीर होत पूजा देवघरातून आम्ही माझघरात बैठक रूममध्ये गेलो आणि मग तिथं चहा पोहे असं आमचं सुरू झालं. त्यावेळेस मी, माझी सौभाग्यवती मुलगा सुनबाई आणि नात उभे होते. तर नात बोलत नव्हती, फुगलेली होती. मी तिला म्हणालो, अरे तुला कसला राग आला? ती म्हणाली, मला सांगा आबा आपल्या घरात किती लोक आहेत. मी म्हणालो 6. ती म्हणाली, बघा प्रत्येकाला आंघोळ झाल्यानंतर अंग पुसण्यासाठी प्रत्येकाला सेपरेट टॉवेल आहे. तुम्हाला आहे, आजीला आहे, आईला आहे, बाबाला आहे, मला आहे. मग देवघरांमध्ये तुम्ही आज पूजा केली, मग त्यात एवढे देव आहे तर एवढ्या देवांना एकच टॉवेल म्हणजे वस्त्र तुम्ही किती दिवसांपासून वापरत आहात. तर मला असं वाटतं एवढे बारकावे मोठ्या माणसात येणं शक्यच नाही. आणि दुसरा तिचा लहान मुलांचा अँगल बघा कसा असतो की कधीकधी आपण एखाद्या सणाच्या निमित्तानं, एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अत्तरदाणीमधील अंतर सर्वांना लावतो किंवा शिंपडतो, वातावरण निर्मिती करतो. हे त्या छोट्या मुलांनी पाहिलेलं होतं. ती नात मला एके दिवशी म्हणाली की आबा बाजारांमध्ये सगळ्या प्रकारचं अत्तर मिळतं, फुलांचं, जाई, जुई, मोगरा, शेवंती, अशा वेगवेगळ्या फुलांचं. मग मला एक सांगा, पाऊस पडल्यानंतर जो मातीचा सुगंध आसमंतात दरवळतो त्याचं अत्तर आपल्याला का नाही मिळत? आता हा प्रश्न ज्यावेळेस मी साठी ओलांडतो तरी देखील मला कधी पडत नाही, तो हल्लीच्या मुलाला पडतो. हल्लीचे नातवंड अतिशय चाणाक्ष, हुशार आणि खूप मोठी चिंतनशील आहेत. काही काही लोक नवीन पिढी बिघडली की काय असं कधी कधी मानतात. त्यावेळेस मला थोडासा राग येतो की खरंच त्यांचं चिंतनशीलता तुम्ही पाहायला पाहिजे.
3: सर, या निमित्ताने जसं आज तुम्ही तुमच्या 2 नातींचं सुख एक आजी आजोबा म्हणून नक्कीच अनुभवत आहात, या निमित्तानं तुम्हाला तुमचे आजी आजोबा किंवा आजोबांसोबत, आजीसोबत घालवलेले क्षण आठवतात?
2: आम्हाला थोडेसे वडीलच आठवतात आणि एक आजी आठवतात, पण त्या चुलत आजी तरी काय हरकत नाही, आमच्या परिवारातल्याच होत्या. त्या चुलत आजींकडे, त्या वेगळ्या ठिकाणी राहत होत्या, तर आम्ही त्या आजीकडे जायचो. आम्हाला ही मोठी माणसं वेगळी का राहतात, घरातली आहेत मग, पण त्यावेळेस आम्हाला हे समजायचं नाही. तर मी त्या आजींकडे जायचो. त्या आजीचं नाव होतं दुर्गा मावशी. मी दुर्गा मावशीकडे जायचो तर तिचं वेगळे पण ताबडतोब लक्षात यायचो. मी जायचो त्यावेळेस ती जेवण करायची असायची, ताटामध्ये तिनं भाजी पोळी असं घेतलेलं असायचं. मग मी तिचं अनुकरण करायचो, तिच्याकडे पाहायचो. तर ती ताटात वाढलेल्या पदार्थांचे 4 घास काढायची आणि ताटाच्या कडेला ते मांडून ठेवायची. मग ताटाभोवती पाणी फिरवायची, मग जेवायला सुरुवात करायची. जेवण झाले की त्या ताटामध्ये हात धुवायची, ती पाणी प्यायची. मी तिला म्हणायचो, अगं मावशी, दुर्गा मावशी, हे काय चाललंय, तू दररोज जेवणाच्या वेळेला 4 घास कसले काढून ठेवतेस? ती म्हणाली, हे बघ, माणूस ज्यावेळेस अन्न ग्रहण करतो त्यावेळेस अगोदर मोठ्या प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी, किड्यामुंगींविषयी त्यांनी 4 घास काढून ठेवलेले पाहिजेत. एक घास किड्यामुंगींचा, एक पक्ष्यांचा, एक गाईचा. असं ती खूप बोलायची. ती बोलायला लागली की सगळं टपटप टपटप अंगावरती प्राजक्ताची फुलं पडतात की काय असं मला वाटायचं. आणि तुम्ही जुन्या व्यक्तींविषयी विचारलं म्हणून मला तिची आणखीन एक गोष्ट आठवते की त्यावेळेस फोनचं जाळं नव्हतं किंवा फोनचा वापर नव्हता, टेलिग्रामचा वापर कमी होता, मोबाईल नव्हते. अशा कालखंडांमध्ये ती आजी आम्हाला कधी कधी असं म्हणायची की माझी लग्न होऊन जी लेक सासरी गेलेली आहे ती बहुतेक उदय येण्याची शक्यता आहे. आणि आम्ही पाहायचो तर दुसऱ्या दिवशी ती लेक खरंच तिच्या लहान मुलांसहित नवऱ्यांसहित आलेली असायची आणि 4-5 दिवस राहायची. आम्ही दुर्गा मावशीला विचारायचो, मावशी तुला कसं कळालं की ती उदय येणार आहे म्हणून? ती म्हणाली की माझं मन मला सांगत राहतं म्हणून. मग ही काय कला आहे हे मला माहिती नाही. पण
3: नक्कीच नक्कीच, तुमचे 3 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि 2 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, तर ते 2 कुठले आहेत किंवा ते कधी येणार आहेत?
2: दुसरा एक झरोका नावाचं एक आहे आणि तिसरा मंतरलेला वाडा म्हणून कथासंग्रह आहे. हे 2 कथासंग्रह जे आहेत ती सकाळ प्रकाशनकडेच टाकलेली आहेत. ती पण माणसांचं वेगळं पण तयार करणारे आहे. आता माणसं, काही माणसं शहरी असतात, काही ग्रामीण असतात, काही विद्वत्तापूर्ण असतात, काही अशिक्षित असतात. तर मला असं वाटायचं की तुम्ही प्रत्येक व्यक्तींकडे जेवढ्या जेवढ्या अँगलनं, जेवढ्या जेवढ्या दृष्टीनं, जेवढ्या जेवढ्या वेगळेपणानं पाहाल, त्यांचं चांगुलपण वेचाल, तेवढी वेगवेगळी माणसं तुम्हाला सापडायला लागतील, दिसायला लागतील. आणि अशा व्यक्तींविषयीच चांगुलपण देणाऱ्या या गोष्टी या कथासंग्रहामध्ये तुम्हाला नक्कीच वाचायला आवडतील.
3: नक्कीच, वेगवेगळ्या कथासंग्रहांसाठी तुम्हाला वेगवेगळे पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत आणि पुरस्कार मिळतात तेव्हा जबाबदारी वाढते, एका लेखकाची जबाबदारी वाढते, एका साहित्यिकाची जबाबदारी वाढते. तर हे पुरस्कार तुम्हाला काय देऊन गेले?
2: माझ्या कथासंग्रहाला आत्तापर्यंत छानपैकी पुरस्कार मिळालेले आहेत. माझा पहिला रंग माझा वेगळा हा कथासंग्रह माझा निघाला आणि तो सकाळ प्रकाशननं काढला. तो लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांकडून दर महिन्याला माझ्या काही कथा नगरच्या दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात दर आठवड्याला. तर प्रत्येक वाचक ते वाचतो आणि साधारणतः 300-350 लिखित अभिप्राय माझ्यापर्यंत येतात. तर ह्या कथांचाच हा कथासंग्रह आहे. म्हणजे लोकांनी कथा अगोदर प्रसिद्ध झाल्यानंतर वाचल्या, त्याचा कथासंग्रह निघला, त्याचाही आनंद ते घेतात. तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदा पुणे यांचा पहिला पारितोषिक माझ्या कथासंग्रहाला प्रसिद्ध जाहीर झाला आणि तो मला मिळाला. त्यानंतर श्रीरामपूर येथे वाचन संस्कृती म्हणून बाबूराव उपाध्ये नावाचे ज्येष्ठ साहित्यिक तो मंच चालवतात, त्यांचं दुसरं पारितोषिक माझ्या कथासंग्रहाला मिळालं. आणि मग मला असं वाटतं की आपली वाटचाल साहित्यांमध्ये व्यवस्थित चाललेली आहे, लोकांच्या पसंतीचे आहेत आणि आत्तापर्यंत माझा वाचक वर्ग खूप छानपैकी वाढलेला आहे. तो माझ्याशी संवाद करतो, बोलतो, लिखित अभिप्राय पाठवतो. यापेक्षा लेखकाला काय हवं असतं?
3: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
2: खूप आनंद. मी लेखक म्हणून माझ्या जवळजवळ आतापर्यंत 120 आकाशवाणीवरती कार्यक्रम झाले. त्यामध्ये केंद्र सरकारचं आकाशवाणी केंद्र असेल, अहिल्यानगर, बीड आणि पुणे या केंद्रासहच अहिल्यानगरमधील रेडिओ नगर केंद्रावरती देखील माझ्या अनेक कथांचे भाग प्रसिद्ध झालेले आहेत. तर लेखकांनी नेहमी लोकांच्या संपर्कात राहावं, त्यांच्यापर्यंत जावं, तर त्याचं हे माध्यम आहे रेडिओ. हे माध्यम म्हणजे शहरांपासून ग्रामीण भागातल्या छोट्याच्या छोट्या गावांपर्यंत एखाद्या कलाकारांना कलाक्षेत्रात किंवा साहित्य क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या विभागात नैपुण्य मिळवणाऱ्या अनेक लोकांचं कार्य पोहोचवणारा असं हे कार्यक्षेत्र आहे. आणि मला असं वाटतं की लेखक मोठा झाला, एखादा कलाकार मोठा झाला, एखादा गायक खूप मोठ्या उंचीवर गेला, तर त्याच्यासाठी त्याची कला तर असतेच, परंतु त्याला पुढे नेणारे ही माध्यमं तेवढेच प्रभावशाली असतात. आणि म्हणूनच त्याच्या जडणघडणमध्ये रेडिओ केंद्रासारखे असेल, दूरदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या असतील, या सर्वांचाच भरणा मोठा असतो हे मी कटाक्षानं सांगेल.
3: आज जे नवोदित लेखक आहेत की जे लिहू पाहतात, व्यक्त होऊ पाहतात आणि आता सोशल मीडिया हे खूप मोठी ताकद आहे किंवा हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे की या माध्यमातून ते आता लिहिते होत आहेत, व्यक्त होत आहेत, तर या सगळ्या नवोदित लेखकांना यानिमित्तानं काय सांगाल?
2: हल्लीचे नवोदित लेखक देखील अतिशय हुशार, चाणाक्ष असे आहेत. आता आम्ही थोडंसं, आता मी साठी उलटलेला लेखक आहे, तर मी ज्यावेळेस मागे वळून पाहतो तर आमच्या लहानपणी असणारा कालखंड, त्यावेळेस असणारी बुजुर्ग माणसं, त्यांचं वागणं बोलणं, दूरदृष्टीपणा, आपल्या पाल्यांकडे, आपल्या घरातील कुटुंबियांकडे त्यांच्या पाहण्याची नजर आणि आत्ताच्या पालकांची पाल्यांकडे पाहण्याची नजर, याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. म्हणजे आता हल्ली वडील सर्व्हिसला, आई सर्व्हिसला, भाऊ जॉब करतो, बहीण जॉब करते, अशा कालखंडांमध्ये घरात असणारी पाल्य एकांगी राहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग संध्याकाळी ते कुटुंब येतं, मग प्रत्येकाचा वेगवेगळा तोर असतो. तर मला असं वाटतं की आमच्या लहानपणी ज्येष्ठांकडून आम्हाला जे संस्काराचे क्षण किंवा सहभाग जास्त लाभला तो हल्लीच्या पिढीला थोडासा कमी सापडतो की काय असं मला वाटतं. आणि म्हणूनच आम्हाला जसं सर्वांगीण पद्धतीनं सगळ्या गोष्टींकडे पाहता आलं, आजमावता आलं, जोखता आलं, तसं तरुण पिढीनं, आताच्या पिढीनं पाहावं असं मला वाटतं. आणि समोर आपल्याला भेटलेली गोष्ट फार चांगली आहे, हीच फार वाईट आहे, असा तर्क करण्याऐवजी अगोदर त्यामधलं तथ्य त्यांनी शोधणं फार महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि हल्लीच्या तरुणांच्याकडे मी पाहिल्यानंतर सोशल मीडियामध्ये ती जास्त वेळ मग्न असतात, त्यांनी तो सहभाग थोडासा कमी करावा, मोबाईल कामापुरता वापरावा, आणि ते देखील ज्ञान देणारं भांडारच आहे हे मी मान्य करेल, परंतु त्याचा गैरवापर होणार नाही हे पाहावं. हे करत असताना वाचन व्यासंग त्यांनी जरूर जर ठेवला आणि स्वतःची विचारप्रणाली त्या पद्धतीनं जर ठेवली तर ते हे उत्तम लेखक होऊ शकतील, उत्तम कलाकार होऊ शकतील, किंवा त्यांना ज्या कलेची आवड आहे त्या कलेमध्ये ते निष्णात नक्कीच होऊ शकतील.
3: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही यापूर्वी रेडिओ ऐकलेला आहे का?
2: मी आपल्या नगर केंद्रावर रेडिओनगरवरतीच माझा 50 कथांचा म्हणजे मालिकाच एक पूर्ण या अगोदर झालेली आहे पुस्तकाच्या पानावरून या तुमच्या भागामध्ये. तर मी ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस मला थोडंसा मानसिक दबाव असायचा की कसं बोलायचं, कसा संवाद करायचा, शब्द जर चुकून बाहेर पडला तर, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर, असे संभ्रम असायचे. परंतु आपल्यासमोर बसणारी व्यक्ती देखील तेवढ्याच तोलामोलाची, तेवढीच अभ्यासपूर्ण, तेवढीच दूरदृष्टीची असते आणि प्रत्येक कलाकाराला आपल्या घरातली आपलीशी वाटावी अशाच अँगलनं ते विचार करून प्रश्नांचा भडीमार करतात की जेणेकरून आपल्यावरती बर्डन न येतं, आपण हसत खेळत अगदी आनंदी वृत्तीनं, उत्साही वृत्तीनं सहभाग घेऊ शकतो असं मला वाटतं.
3: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
2: आशा भोसलेचं कोणतंही गाणं चालेल असं काही नाही.
3: नक्कीच.
2: हा, आशा भोसले माझ्या आवडीच्या गायिका आहेत, त्यांचं आपण कोणतंही गीत लावलं तरी चालेल.
3: नक्कीच. तुमच्या गायिका आवडीच्या आशा भोसले, त्यांच्या आवाजातलं मी गाणं नक्कीच या निमित्तानं प्ले करेन.
2: केव्हा तरी पहाटे लावल्यास खूप बरं वाटेल.
3: नक्कीच नक्कीच. हे मराठी गीत जे आहे ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक साहित्यिकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
2: ओके, खूप खूप धन्यवाद मॅडम.
3: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या लेखक अकुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील लेखक बाळासाहेब देशमुख सर. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत या कार्यक्रमामध्ये. पुढच्या रविवारी भेटूयात लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि संडे स्पेशल संवाद सखींशी. या शोमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि मी आरजे कोमल दर रविवारी दुपारी 3 वाजता तुम्हाला भेटायला येत असते. पण आपल्यासोबत असते एक वेगळी मैत्रीण जिची कथा वेगळी असते, तिचा स्ट्रगल वेगळा असतो, पण तरीही ती उभारून वर आलेली असते आणि तिनं त्या सगळ्यांवर मात केलेली असते. हीच आहे स्त्रीची खरी कहाणी. आणि अशाच स्त्रियांशी आपण गप्पा मारत असतो आणि आज देखील अशीच एक स्त्री आपल्या सोबत आहे. किंवा या सखी बद्दल मी असं म्हणेल की ती व्यक्ती एक पण पैलू अनेक असं काहीच आहे. तर त्या एक लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समीक्षक आहेत, ब्लॉगर आहेत, निवेदक आहेत आणि त्यांची 8 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांनी PhD देखील घेतलेली आहे आणि त्या स्वतः एक पॉडकास्ट चॅनल देखील चालवतात. म्हणजे एवढं सगळं आज त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. आणि हे सगळं करणं सोपं नाहीये, आपल्याला सगळ्यांनाच कळते, कारण फक्त घर आणि बाहेरचं सांभाळणं म्हटलं तरी पण तारे वर्षी कसरत असते. मग हा सगळा संसार सांभाळायचं म्हटलं तर काय होत असेल हे आपण सगळे समजू शकतोय. सो अशाच आज आपल्यासोबत स्त्री आहेत किंवा आपली मैत्रीण आहे ज्यांचं नाव आहे स्मिता देशपांडे भुसे मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
2: थँक्यू.
1: आणि मॅडम, जसं की मी ओळख करून देताना सांगितलं की एवढं सगळं तुम्ही करता आणि ही सगळी कहाणी, ही सगळी कथा व्यथा आम्हाला जाणून घ्यायची आहे. सुरुवात करूयात बालपणापासून. कसं होतं बालपण?
2: भयंकर खराब.
1: अरे
2: म्हणजे ना, कुठल्या पण चांगल्या गोष्टीची सुरुवात ही त्याचा भूतकाळ जो असतो, ज्या भूतकाळामध्ये तो माणूस जगतो तोच त्याचं भविष्य घडवू शकतो. आणि बोर्डिंगचं जीवन होतं, वडील अत्यंत गरीब होते, आई शिकवण्या घेत होती आणि त्या दरम्यान मी बोर्डिंगमध्ये होते. म्हणजे जे शासकीय प्रमाणित मुलींची शाळा असते, वसतिगृह, त्याच्यामध्ये राहत होते. जवळपास 4th पर्यंत बोर्डिंगमध्ये होते आणि तिथे जे काही हाल झाले किंवा जे काही मन मारायला शिकलो तिथूनच खऱ्या गरजा कळल्या, चैन बाजूला ठेवता आली आणि जे हवंय ते कसं मिळवायचं याच्यासाठी संघर्षाची सुरुवात झाली.
1: आणि या सगळ्यात महत्वाची असते ती घरची परिस्थिती.
2: हो.
1: तर कशी होती?
2: अत्यंत गरीब. म्हणजे त्या काळामध्ये आई 1 ते 7 शिकवण्या घेत होती आणि 2 रुपये एका विद्यार्थ्याचे अशी फी असलेल्या काळामध्ये आमचं बालपण गेलेलं आहे. तर घरामध्ये साहजिकच आहे की नाशिकमध्ये एक फेमस भाजी आहे नवलकोल, तर ती जवळपास आमच्याकडे आठवड्यातून 3 बनायचीच.
1: अच्छा.
2: म्हणजे आता जसा बटाटा तुम्ही वेगळा वेगळा खाऊ शकता आणि आनंदाने खाल, तसा बळजबरी खावा लागणारा नवलकोल हे आमच्या नशिबी होत. सलग 3 दिवस असं.
1: आणि घरी कोण कोण असायचं? भावंड किती?
2: 2 भाऊ, आई वडील आणि मी. आम्ही 5 जणांचं कुटुंब होतं आणि त्या काळामध्ये चुलत भाऊ, नंतर मामे भाऊ हे शिकायला आमच्याकडे होते. त्यामुळे मग ते साहजिकच आहे, मोठं होतं.
1: आणि शिक्षण कुठे झालं?
2: सगळं नाशिकला मातोश्री रामप्यारी सारडा कन्या विद्या मंदिर आहे तिथं झालं शिक्षण. शाळेचे दिवस मस्त होते कारण मजा यायची. म्हणजे ते बालपण असं न विसरता येणारी गोष्ट आहे. आणि जी काही परिस्थिती होती ती सोडून शाळेत गेल्यावर मात्र धमाल असायची. त्यामुळे सगळं शिक्षण 10वीपर्यंत तिथे झालं. मग KTHM कॉलेज म्हणून फेमस कॉलेज आहे नाशिकमध्येच, तिथे ग्रॅज्युएशन. HPTला त्याच्या पुढचं शिक्षण झालं MA, पुन्हा KTHMला BEd आणि मग PhD.
1: आणि हा प्रवास जसा तुम्ही सांगितलात, सलग सांगितलात, पण ते इमॅजिन होत होता की किती खडतर असेल, कारण एक मुलगी, त्यात घरची परिस्थिती अशी आणि हे सगळं सांभाळून पुढे जायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. एक मुलगी म्हणून मी समजू शकते. तर मग मॅडम जेव्हा शिक्षण घेत होतात किंवा मग जसं की तुम्ही PhD पर्यंतचं शिक्षण घेतलं या परिस्थितीमध्ये, तर काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा काय काय गोष्टी कमतरता जाणवल्या की नाही बाबा हे मिळायला हवं होतं पण नाही मिळालं?
2: हो, मला 5वीला माझी जी प्रकृती आता जशी तुझी बारीक आहे ना तशी बारीक होते एकदम. तर 5वीला जो शाळेचा ड्रेस घेतलेला होता तो 10वीपर्यंत ड्रेस मला होता. तर उंची वाढली ड्रेस फाटला कुठे नाही पण उंची वाढली. तर उंची वाढल्यावरती आईने दुसरा ड्रेस नाही घेतला तर त्या निळ्या ड्रेसला खालून पिवळी पट्टी लावलेली होती, त्याच्या खाली हिरवी होती आणि त्याच्या खाली पुन्हा एक वेगळाच काहीतरी आकाशी रंग. अशा तीन झालरी असल्यासारख्या माझा युनिफॉर्म 10वीपर्यंत मी कॅरी केलेला आहे. ही एक खूप काय म्हणतो ना आपण की ही आठवण आहे परिस्थितीची. आणि दुसरं असं की 8वीला गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं की तुझी फी आम्हाला भरणं शक्य नाही. तसं पाहायला गेलं तर मुलींचं शिक्षण माफ होतं, फक्त 6 रुपये फी होती पण ती 6 रुपये वडील भरू शकत नव्हते कारण घरामध्ये खाणारी तोंड जास्त होती. मग तिथेच द्वारकाला डॉक्टर शेळके म्हणून आहेत जे जनरल फिजिशियन होते, त्यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून मी काम केलं. तो दवाखाना पूर्ण पुसून घेणे, पेशंटचे नंबर लावणे, ड्रेसिंग करणे, त्यांना म्हणजे आतमध्ये पाठवणे वगैरे हे सगळं काम केलं आणि मग शिक्षण केलं.
3: आणि मॅडम खरं म्हणजे हा सगळा प्रवास किंवा ही जी आठवण आहे ना ती खरंच खूप म्हणजे तुमच्या डोळ्यातही दिसतंय की तुम्हाला ते फील होत आहे आता. आणि मॅडम जेव्हा तुम्ही हे करत होतात, काम करत होतात, मग पीएचडी पर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा गाठलात?
2: मला एकतर सायन्स घ्यायचं होतं पण 10वीला कुठलेही क्लास नव्हते, शिवाय मी कंपाऊंडर होते तर मला टक्के कमी पडले. आणि मग साहजिकच आहे, मोठा भाऊ कॉमर्समध्ये होता, नंबर 2चा भाऊ सायन्समध्ये होता, तर आई वडिलांनी म्हणजे वडिलांनी सांगितलं की आता तुझे टक्केच कमी पडले, तू आर्ट्स कर. म्हणजे टक्के कमी पडले म्हणून मला बळजबरी आर्ट्सला त्यावेळेस जावं लागलं. आणि मग तिथे गेल्यानंतर मी म्हणजे सगळी कामं करायला शिकले. म्हणजे आईने सांगितलं होतं की आपली फी भरायची तर मग कॉलनीतल्या कोणाचे पण काहीही कामं असतील तर करायची. आणि मग ते जवळपास 13वीपर्यंत मी विणकाम, भरतकाम, गहू निवडून देणे, म्हणजे बघ गाईड असायचं आपल्याला किंवा स्काउट होतं तर त्या दरम्यान असायचं की दुसऱ्यांच्या घरची कामं करायला आपली शाळा पाठवायची आणि 10 रुपये गोळा करून आणायचे. तशी माझ्या म्हणजे कॉलनीमध्ये आईने जिथे पाठवलंय तिथे जाऊन मी काम केलंय आणि मग ते पैसे आणलेले आहेत आणि मग फी भरलेली आहे. तर त्यामुळे शिक्षण झालं पाहिजे ही जिद्द तिथून होती. आणि मग आर्ट्स घ्यावं लागलं तर आता माझं पहिल्यापासून स्वभाव हा आहे की ज्या गोष्टीमध्ये मला उतरावं लागेल किंवा उतरावं लागतं ते मी मनापासून करते कारण ऍक्सेप्ट करणं महत्वाची गोष्ट आहे. मग आर्ट्स एकदा ऍक्सेप्ट केल्यानंतर मग मी 12वीला पण पहिली आले, FYला पण पहिली आले आणि SYलाच लग्न झालं. तर त्यामुळे माझं शिक्षण हे पुढचं सगळं माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे. SYपर्यंत मी माझ्या माहेरी होते आणि मग SYला लग्न झालं. तर पुढचे शिक्षण जे आहे ते सगळं सासरच्यांनी केलं. तिथे मला आर्थिक स्ट्रगल नव्हता पण माझं एकत्र कुटुंब होतं, जवळपास आम्ही 17-18 जण होतो आणि माहेरी फक्त 3 जण उरलेलं होतो. सो थोडं कामाचं थोडा तो एक्सपिरियन्स फार डेंजर होता माझा सासरचा पण शिक्षणाची जिद्द असल्यामुळे पुढे गेले.
3: म्हणजे फक्त 3 जणांच्या कुटुंबातून येऊन डायरेक्ट 18-19 जणांचं कुटुंब असणं हे खूप महत्वाचं किंवा मोठी गोष्ट आहे एका मुलीसाठी. कारण लग्न हेच मुलीच्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे, त्यातूनच सावरता येत नाही. मग जेव्हा कळालं की आता घरच्यांनी ठरवलंय की लग्न करायचंय, इथे तर शिकण्याची जिद्द आहे पण लग्न करायचंय, मग तेव्हा काय फिलिंग होत्या?
2: त्यावेळेस फिलिंग असं होतं की मला लग्नच करायचं नव्हतं पण आता अडचणी होत्या समोर. आणि ऍक्च्युअली असं झालं की वडिलांना कोड होतं ज्याला आपण म्हणतो की अंगावरती पांढरं होतं संपूर्ण आणि कुठलंही स्थळ यायचं तर ज्याला कोड आहे तोच मुलगा यायचा. मग त्या काळामध्ये जे संदीप भुसे आहेत ते म्हणाले की तुला अख्खं कोड आलं तरी पण मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि ऍक्च्युअली मी त्यांची कुठलीच परिस्थिती पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही आणि त्या एका शब्दावरती मला ते वाटलं की आहे, ओके आहे. आणि मग कोर्ट मॅरेज दोन्ही घरांच्या संमतीने झालं.
3: आणि हे खूप छान आहे की तिथेच तुम्हाला कळालं की लाईफ पार्टनर मिळालाय. कारण जो साथ देतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये तो लाईफ पार्टनर असणं खूप गरजेचं आहे. तर लहानपणीचं स्वप्न काय होतं? लहानपणी आपल्याला असतं कोणाला शिक्षक व्हायचं असतं, कोणाला काहीतरी व्हायचं असतं, तसं काय स्वप्न?
2: मला वकील व्हायचं होतं.
3: अरे लहानपणी?
2: हो, कारण माझा मोठा भाऊ वकील होता आणि ते माझ्यावर जबरदस्त इम्पॅक्ट होता की तो काळा कोट किंवा ते स्वतःचं म्हणणं पटवून देणं. दुर्दैवाने मी नाही झाले वकील पण मी शिक्षक झाले, माझं म्हणणं पटवून देते.
3: आणि जेव्हा तुम्ही इकडे आलात लग्न करून आणि जेव्हा एवढे सगळे लोक होते तर मग तसं घरामध्ये कसं तुम्ही सांभाळून घेतलं स्वतःला?
2: अवघड होत, कारण 70 पोळ्या कराव्या लागायच्या आणि 1.5-2 किलोचा तो गोळा मळायचा पोळ्यांचा आणि सकाळी सकाळी पोळ्या करायला उभं राहायचं, तर माझे हात सुजून जायचे कारण मी खूप बारीक होते आणि एवढ्या त्यांची कॉम्पिटिशन लागायची दिरांची वगैरे की तू किती खातो मी किती खातो, आणि मला इतकं रडू यायचं की नका खाऊ. मला असं वाटायचं की अरे नका जास्त खाऊ, मला लाटाव्या लागतील. पण नंतर नंतर मी बोलले जसं पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स की ठीक आहे ना, मला एवढं रोज टार्गेट आहे की मी 40 पोळ्या करायच्या आहेत, 70 पोळ्यापर्यंत जायचं आहे, तर ठीक आहे हरकत नाही. मग मी हळूहळू सराईत झाले आणि एका वेळेस 4 तव्यांवर पोळ्या मी टाकू शकेल इतका स्पीड माझा पोळ्यांचा वाढला. असे कारण 6 गॅस होते आमच्या, 6 शेगड्या असायच्या जॉईंट फॅमिली असल्यामुळे, आणि मी अक्षरशः 20 मिनिटांमध्ये तेवढ्या पोळ्या करायची कारण मला HPT कॉलेजला गाठायचं असायचं, गाडी नसायची, पायपायी जावं लागायचं. जवळपास 5-6 किलोमीटर मी पायपायी जायची कॉलेजला घरात एवढ्या पोळ्या वगैरे करून. आणि ते अवघड होतं की तिकडनं कॉलेजमधून आल्यावर मला आजी सासूबाई होत्या, त्यांची अपेक्षा असायची की मी घरातलं काम केलं पाहिजे. आणि फक्त 6 महिन्याची नणंद होती माझी, चुलत नणंद, तर हा अभ्यास पण मला शक्य नव्हता कुठलाच करणं. मी तिला तिच्या झोळीत बसून तिला मांडीवर घेऊन मी माझं वाचन करायची आणि तो झोका घ्यायची की जेणेकरून ती झोपायची आणि मी अभ्यास करायची.
3: अरे
2: म्हणजे असं सगळं होतं, तर हा स्ट्रगल खूप होतं आणि शक्य नव्हतं मला की मी इतकं सगळं काम करणं, पण करत होते कारण उद्या काहीतरी चांगलं घडेल म्हणून.
3: आणि ही जिद्द खूप आवडली मला की एखाद्या स्त्रीनं असं विचार केला असतं की इकडची फायनान्शियल कंडिशन तर चांगली होती, मग ठीक आहे मी घरातलं काम करेल आणि राहील असं तुम्ही म्हणू शकत होतात, पण तुम्ही ते न करता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी जिद्द होती ना, खरं म्हणजे ती सगळ्या मुलींकडे असायला हवी आज मला असं वाटतंय. आणि मॅडम, तुमची जेव्हा हे सगळं करत असाल तुम्हाला थोडासाही वेळ नव्हता स्वतःसाठी, मग लिखाणाची आवड कशी निर्माण?
2: माझे वडील खूप सुंदर, असं म्हणूयात की खूप छान रायटर होते. त्यांनी जेवढा प्रवास केला होता, म्हणजे ते दरवर्षी नरसोबाच्या वाडीला जायचे आणि तिथलं जी नदी आहे तिथलं जे वर्णन आहे ते दिवे सोडणं पाण्यामध्ये वगैरे ते सगळं ते लिहायचे आणि त्यांची डायरी मला ते वाचायला द्यायचे आणि म्हणायचे तुला पण काय वाटलं ना तू लिहित जा. त्यांच्या कविता खूप सुंदर होत्या, तर मग कदाचित ते जीन्समध्ये आलं असेल वडिलांकडून. तर मी लहानपणी अशा बकवास एकदम भंगार छाप कविता करायची, ट ल ट र ल र जोडून, नाही का ते असतं शरद घर बघ, तसं घ आला शेवटी की तसंच दुसरा घ्यायचा. तर त्यावेळेस काही मी छान लिहित नव्हते, पण लिहायची, ती आवड वडिलांमुळे माझ्याकडे आलेली आहे.
3: मग पुढे लिखाणाचा प्रवास कसा चालू ठेवला?
2: असं म्हणतात की एखादा लेखक होण्यासाठी किंवा लेखनासाठी प्रेरणा काय असते, तर त्याचे दुःख किंवा त्याचं फ्रस्ट्रेशन ही पहिली प्रेरणा असते. कारण माणूस ना स्वतःचं सुख तितकं वर्णन नाही करू शकत, तो दुःख खूप वर्णन करू शकतो कारण दुःखाला खूप गर्भित अर्थ प्राप्त करू शकतो आणि आपल्या डोळ्यात पाणी आलं की समोरच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत तो सांगू शकतो जे खरं असेल ते. तर मला जे माझं सासर मिळालं होतं तिथूनच प्रेरणा मिळाली की मला, मी सफोकेट होत होते, मला कुठंच सुचत नव्हतं की मी काय करू, एवढं काम. त्याच्यानंतर घरातलं एकदमच अपोझिट वातावरण होतं आणि माझी नणंद शिकत होती, माझे दीर शिकत होते, परंतु माझ्या शिक्षणाला म्हणावा तसा स्कोप दिला जात नव्हता की तू शिक पण तू घरातलं काम करून शिक, म्हणजे तू पहिले तुझं काय प्रायोरिटी तर घरातलं काम. हे कुठेतरी मी लिहित गेले पण मी कुठेही प्रकाशित केलं नाही कारण माझं खूप प्रतिथयश सासर आणि आपण असं काही लिहिलं तर ह्यांची सून असं असं लिहिते असं होऊ नये म्हणून मी कुठेही प्रकाशित त्यावेळेस केलं नाही. पण खूप लेखन केलं त्या काळामध्ये, माझ्या खूप डायऱ्या भरलेल्या असायच्या आणि घरामध्ये जसं सोनं जपावं तशा माझ्या डायऱ्या मी जपल्या. त्याचाच 2006 माझा पहिला कविता संग्रह स्वप्नयात्री जो आहे तो त्याच दुःखाचं, मी म्हणते असं की काय ना, वेदना ज्या वेळेस आतमध्ये खूप लागते तेवढेच शब्द बाहेर जोरात येतात आणि ते लिहिले जातात.
3: आणि तुमचे एकूण 8 पुस्तकं प्रकाशित आहेत, तर त्याचे विषय काय आहेत?
2: 3 पुस्तकं तर स्त्रियांवर आहेत, म्हणजे पहिलं पुस्तक स्वप्नयात्री होतं जे स्त्रीच्या भोवतीच फिरतं, त्या पुस्तकामध्ये माझं कदाचित सगळं दुःख आलं असेल. आणि दुसरं पुस्तक जे होतं मी स्त्री आहे म्हणून आणि मग त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह होता ते माझ्यावर नव्हतं पुस्तक. सगळ्या ज्या स्त्री आहेत त्या सुद्धा मला माझ्यासारख्या दिसायच्या, म्हणजे प्रत्येकीला जर चिंचा सोलणारी मुलगी असेल तर तिच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना काय आहेत, किंवा दुसरी एखादी विधवा असेल तिच्या आयुष्यात काय घटना घडत आहेत, मग एक स्त्री आहे म्हणून समाज त्यांना असं वागवतो का, ह्याचं चित्रण करणारा पूर्ण कविता संग्रह आहे. त्यात जवळपास 70-80 कविता होत्या आणि ह्या 70-80 स्त्रिया आहेत वेगळ्या वेगळ्या भागातल्या. आणि तिसरं जे पुस्तक होतं अंकुरलेल्या बीजासाठी, तर एक खूप हर्ट होणारी गोष्ट घडली होती की माझी मुलगी 10वीला होती आणि तिची मैत्रीण, तिने आदल्या दिवशी मला एका ठिकाणी दिसली तर मी असा विचार केला की आपण उद्या ह्या मुलीला भेटूयात आणि सांगूयात की तू इथे नको भेटूस, परत डोळ्यांना माझ्या दिसू नकोस इथे. हे सांगायची संधी नाही मिळाली, रात्री तिने आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी तो जो क्षण होता की मी जेव्हा तिच्या आईला भेटायला गेले तर त्यावेळेस तिची आई म्हणत होती, बघा ना हो, काहीच कळलं नाही की का असं केलं. तर आई वडिलांना नंतर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही असं तरुण मुलांनी करू नये, ह्याच्यावरती 100 पानांची माझी एकच कविता आहे अंकुरलेल्या बीजासाठी. म्हणजे जे बाळ आईच्या पोटात असतं, गर्भ असतं, तेव्हापासून आई वडील जोडलेले असतात आणि अचानक मूल जेव्हा आयुष्याच्या प्रॉब्लेमला पाठ फिरवतं तर त्यावेळेस ते सुटत असेल पण आई वडील नाही सुटत. तर म्हणून तो कविता संग्रह आला जो दीर्घ कविता संग्रह आहे महाराष्ट्रात 3 वरती दीर्घ कविता लिहिणारी म्हणून कवयित्री म्हणून त्याचा मान मला मिळाला. असं
3: मॅडम मग हे पुस्तक लिहित होतात, शिक्षण पूर्ण घेत होतात, मग पीएचडीचा अट्टाहास का होता?
2: पीएचडीचा अट्टाहास नव्हता, पण आमचे जे प्राचार्य होते, माजी प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, त्यांचं कायम म्हणणं असायचं की आपण आता जिथे आहोत ना तिथे संतुष्ट असण्यापेक्षा अजून पुढचा विचार नेहमी केला पाहिजे. म्हणजे आता ताटात भाजी भाकरी वाढली आहे ना, तिथेच शांत बसतात काही लोक की बस झालं, मला एवढं मिळालं, इनफ आहे, तुम्ही अजून पुढचा विचार करा, अजून पुढचा विचार करा. तर ते दर म्हणजे पेपरमध्ये लिहायला लावायचे, तर मला असं वाटायचं की मग लिहायचंच आहे तर काय लिहायचं, माझे लेख मी त्यांना द्यायचे, मग ते वाचायचे, पॉलिश करायचे, असं लिही म्हणायचे. आणि त्याच्यातून असं झालं की एकदा त्यांनी मला सांगितलं की चल तू मला 60-70 पानं एका लेखकावरती लिहून दाखव. आणि मग ते चिवी जोशी जे विनोदी लेखक आहेत त्यांचं पुस्तक त्यांनी मला दिलं आणि मी त्याच्यावरती 70 पानं लिहिले. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तुझी कपॅसिटी ही आहे की तू खूप चांगली समीक्षक होऊ शकतेस, तर तू पीएचडी कर. सरांचा तो शब्द होता सहज आलेला, पण मला असं वाटलं की हरकत नाही आणि म्हणून मी पीएचडी कडे वळले.
3: आणि पीएचडीचा विषय काय घेतला तुम्ही?
2: तोही स्त्रियांचाच होता, कारण जे खतखतत ना आपल्या मनामध्ये तेच होतं. आणि मग 1975 ते 2000 मधल्या सगळ्या कवयित्रींच्या कवितेच्या पुस्तकांमधून स्त्रीवादी जाणीवांचा शोध असं 25 वर्षाचा कालखंड घेतला आणि त्याच्यावर पीएचडी केली.
3: मॅडम मी जेवढं तुम्हाला ओळखतीये, तुमचं पॉडकास्ट चॅनल जे आहे तिथे पण स्त्रियाच जास्त दिसतात किंवा त्यांच्यासाठीच आहे, तर मग स्त्रियांबद्दल काम करावं, स्त्रियांच्या वेदना मांडाव्यात असं का वाटलं?
2: कारण स्त्रिया बोलत नाहीत. खूप खूप लेडीज अशा आहेत, आता मी माझा पण स्टाफ बघते किंवा मी शेजारी पाजारी बघते, म्हणजे आत्ता नवऱ्याने मारलेलं असतं आणि तरी पण ती स्त्री थोड्या वेळाने आवरून सावरून वटपौर्णिमेची पूजा करायला जाते आणि वरतून मला विचारते की तुम्ही नाही येणार का. तर मला अशा गोष्टी ह्या विरोधक वाटतात, पण त्याला कारणीभूत त्या चुकीच्या आहेत असं नसतं. किंवा एखादी स्त्री नोकरी करते, खूप मोठी डिग्री आहे, पण घरात गेली की तिची व्हॅल्यू शून्य असते आणि मग ती पटकन पदर खोचते, पहिले कोणाला जेवायला वाढायचं आहे, कोणाला काय खायचं आहे ह्याच्याकडे वळते. म्हणजे तिची भूमिका ही पुन्हा अमृता प्रीतम म्हणते तसं त्या स्वयंपाक खोलीपुरतीच येते का, तिला स्वतःला काहीच विश्व नाही का, पण हे स्त्रियांनी जोखड मानलंय की हेच आहे माझं विश्व. म्हणजे नवऱ्याने मारलं तरी चालेल, मला घरच्यांनी नाही किंमत दिली तरी चालेल. मग अशा ज्या स्त्रिया आहेत ह्या स्त्रियांना स्वतःला समजलं पाहिजे की अरे आपण पण माणूस आहे, आपल्याला पण जे हवं ते केलं पाहिजे. तर म्हणून माझे विषय खूप स्त्रियांच्या भोवती फिरतात. आता त्याच्यातून माझ्या टीकेला मला खूप स्वतःवर टीका होते, कारण मी ह्या गोष्टी करत नाही ज्या बाकीच्या करतात त्या, मग तिथे टीका होते, पण त्यांना कुठेतरी कधीतरी वाटतं की हे जसं करते तसं आपल्याला जमलं पाहिजे आणि एवढं वाटणं हा सुद्धा त्यांचा मोकळा श्वास आहे.
3: आणि इतक्या दिवसापासून स्त्रियांसाठी काम करताना, स्त्रियांचे विषय हाताळताना तुम्हाला स्त्रियांबद्दल काय तीव्रतेनं जाणवतं जे नाही व्हायला पाहिजे?
2: स्त्रिया स्वतःला किंमत देत नाहीत. त्यांचं दुःखत असेल तरी पण त्या माहितीने मला त्यांच्यामध्ये काय ऊर्जा येते की त्या खरेपणाने घरातल्यांना सांगत नाहीत की मला बरं नाहीये, मी करू शकत नाही किंवा आज मला नाही करायचं. आपल्याकडे एक असतो बघ मूड नाही, हा शब्द स्त्रियांच्या कोशामध्येच नाहीये. जसं मुलं बोलतात मला मूड नाहीये किंवा नवरा बोलतो मूड नाहीये, मला नाही मन आज हे काम करायचं, असं स्त्री सांगतच नाही. ती रेटत राहते काम किंवा ती काहीच बोलत नाही, व्यक्त नाही होत. आणि मग एक तर ती एकदम स्फोटक होऊन भांडते आणि मग भांडल्यानंतर रडते. तर तिचे मुद्दे तिला मांडून सांगताच येत नाही की मला आज मी थकलीये, मला नाही करायचं हे. हे जोपर्यंत स्त्री सांगत नाही तोपर्यंत तिच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक नाही पडणार आहे. आणि हे मला खूप जाणवतं की माझ्याकडच्या मैत्रिणी सुद्धा मी बघते की नाही आज ह्यांना हे हवं होतं म्हणून मी हे केलं, तुला काय हवं होतं हा विचारच नाही. आणि जर विचारलं की म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ती म्हणते मला अजिबात आवडत नाहीत ह्या भाज्या खायला, म्हटलं मग का करते, ह्यांना आवडतं. तुला आवडतंय ते तू कधी करणार? तर हे मला खूप जाणवतं तीव्रपणे की स्त्रिया स्वतःचा विचार करत नाही, मी दमले, मी थकले, माझी इच्छा नाही किंवा मला नाही करायचं, नाही हा त्यांच्या तोंडात शब्दच नाहीये. मला कळत नाही कोणतं मार्कशीट मिळणार आहे, कोण पारितोषिक देणार आहे तुम्हाला, कोणत्या रेसमध्ये लढतोय आपण, की सगळ्यांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे ह्यासाठी आपण आपला आपण अजून काय करायला पाहिजे, तर गरज नाही ना.
3: म्हणजे स्त्रिया स्वतःहूनच स्वतःच्या मनाविरुद्ध सगळे काम करत असतात.
2: हो, खूपदा असं होतं की तिची नाही इच्छा. हे बघ, नोकरी करत असेल ना तर तिची गरज असेल तर ती नोकरी करते, पण गरज नाहीये तर ती नोकरी करतीये तर ही तिची चॉईस असू शकते. ह्या दोन मधून जाणाऱ्या स्त्रियांचा मी सन्मान करते, गरज आहे म्हणून नोकरी करणारी आणि तिला चॉईस आवडतोय नोकरी म्हणून करणारी. पण तिसरी असते की तू कमवून आणलंच पाहिजे अशी जी स्त्री काम करते तिच्याबद्दल मला खूप असं वाटतं की तिने ते झुगारलं पाहिजे, पण ते नाही होताना दिसत तसं.
3: आणि तसं सगळं होण्यासाठी किंवा आपण जशी स्त्री इमॅजिन करतोय आता सध्या तशी स्त्री होण्यासाठी समाजात काय बदल अपेक्षित आहेत?
2: खरं तर ना स्त्रियांमध्ये काहीच बदल करायची गरज नाहीये. आता त्या जशा आहेत, म्हणजे मी मगाशी तुला म्हटले की स्त्रियांमध्ये ही कमतरता वाटते, पण स्त्रियांना तसं घडवलं गेलंय. आपण प्रसिद्ध लेखिका आहे सीमांदी बुवा, हे तिच्या पुस्तकामध्ये म्हणते की मुलीला लहानपणापासून घडवलं जातं, रडायचं कसं, हसायचं कसं, बसायचं कसं हे शिकवलं जातं. तसं मुलाला नाही शिकवलं जात, प्रत्येक वेळेस त्याला सांगितलं जातं तो मुलगा आहे त्याचं काही नाही, तो मुलगा आहे त्याचं काही नाही. तर इथून पुढे मुलांच्या मानसिकतेमध्ये, मुलांच्या चष्म्यामध्ये, मुलांच्या नजरेमध्ये, मुलांच्या विचारामध्ये त्यांच्या आईवडिलांनी बदल केले पाहिजेत. मग आपल्याकडे तसं होत नाही. जर तीन बहिणी आणि एक भाऊ असेल तर भाऊ कधीच किचन पर्यंत जात नाही, कारण आई आणि तीन बहिणी मिळूनच त्याचं करतात. तर त्याला कधीच ती जाणीव होत नाही की ह्या स्त्रियांचे मी किती कष्ट घेतोय. तेच एकुलता एक मुलगा असेल, म्हणजे माझी एक मैत्रीण क्षितिजा म्हणून, तर तिच्या मुलाला मी पाहिलं, तिने इतकं छान वाढवलंय की तिचा मुलगा चहा बनवतो, तिचा मुलगा घरात किचनमध्ये काम करतो, इव्हन माझे मिस्टर सुद्धा चहा करतात, माझा भाऊ तो पण घरामध्ये सुंदर चहा बनवतो. छोट्या छोट्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत. आणि का स्वयंपाक पण येऊ नये? करोनाने आपल्याला शिकवलंय की कोणतीही वेळ कधीही वाईट येऊ शकते, कोणी कुठेही अडकू शकतं. मग तुम्हाला तुमच्या गोष्टी आल्या पाहिजेत, पण हे वळण आपल्याकडे लावलं जात नाही. आणि म्हणून स्त्रियांच्या आयुष्यात बदल करायचा असेल तर तो पुरुषांच्या विचारसरणीत बदल झाला पाहिजे. आणि ही माझी उपभोग्य गोष्ट आहे, वस्तू आहे असं न बघता ती माणूस आहे एवढं बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे दोन जाती आहेत, एक माणूस म्हणजे पुरुष आणि एक बाई म्हणजे ती स्त्री. ह्याच्या पलीकडे बाई सुद्धा माणूस आहे ना. हा विचार जेव्हा ते करतील, हा दृष्टिकोन जेव्हा त्यांच्यावर बिंबवला जाईल, तेव्हा स्त्रियांचं आयुष्य खूप सुंदर झालेलं असेल.
3: हो, जेव्हा सहन करण्याची वेळ येते की जेव्हा बाहेर वाईट नजरेची वेळ येते ते देखील हिला सहन करावं लागतं.
2: हो,
3: तर मग हे सगळं बंद करण्यासाठी, कारण आता आपण बघतोय 18 महिन्याची मुलगी पण सुरक्षित नाहीये, 3 वर्षाची मुलगी पण सुरक्षित नाहीये, किंवा मग 50 वर्षाची बाई पण सुरक्षित नाहीये.
2: अगदी.
3: मग यासाठी काय करायला हवं?
2: मी मग अशी म्हटले तसंच पहिल्यांदा म्हटले ते मुलांना शिकवा ना स्त्रियांचे अवयव हे कशासाठी आहेत. जर एखाद्या आईने बाळाला जन्म दिला, मग तो मुलगा असो मुलगी असो, तर तिचे अवयव हे त्याला दूध पाजण्यासाठी आहेत, ते अमृत आहे, ते संजीवन आहे, जे त्याला काहीच खाता येत नाहीये ती आई त्याला आपल्या रक्ताचं दूध करून वाढवते. ही भूमिका मुलगा जेव्हा वयात येतो तोपर्यंत त्या मुलाला का नाही शिकवलं जात? म्हणजे एखाद्या 18 महिन्याच्या मुलीवर पण अत्याचार होतो, 4 वर्षाच्या पण होतो, 50 वर्षाच्या पण होतो. ही प्रवृत्ती नाहीये, ही विकृती आहे. आणि ह्या विकृतीवर आई वडीलच काम करू शकतात. आई वडिलांनीच त्यांना संस्कार केले पाहिजे, कारण शिक्षकांच्या हातामध्ये फक्त 8 तास आहे मूल, पण आई वडिलांच्या हातामध्ये आहे. म्हणून मुलाने पहिल्यांदाच उलटं बोललं, त्याला रागवलं पाहिजे. त्याने चुकीचं उत्तर दिलं, त्याला रागवलं पाहिजे. लहानपणीच त्याने जर का असा विचार केला, ही बहीण आहे, हिला काय होतं काम करायला, तिथं रागवलं पाहिजे. का? तू पण मुलगा आहेस, तू भाऊ आहेस, कर तू हे काम. हे आपल्याकडे होत नाही. आणि मग हळूहळू स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं हे शिकवलंच जात नाही, मग ते मुलं आईचा पण रिस्पेक्ट करत नाही, आणि पर्यायाने पुढे जाऊन स्त्रियांचा कुठल्याच करत नाही. मग आता बघा ना, की बोलता बोलता काय म्हणतात, अरे त्या बाईचा तास आहे बरं का, त्या मॅडमचा तास आहे, किंवा त्यांचा तास आहे, हे अहो जावं सुद्धा मुलं करत नाहीत. मग ही जी पिढी आहे, ह्यांची चूक आहे का? तर नाही, संस्कारांची चूक आहे. समोर बसवा, शिकवा त्यांना. तुमच्या आयुष्यात पण अशा गोष्टी होणार आहेत, तुम्हाला पण ह्या गोष्टी आहेत पुढे जाऊन, पण ह्यासाठी चित्तवृत्ती शुद्ध करणं हे खूप गरजेचं आहे. पूर्वी जे आपल्याकडे आश्रम असायचे, म्हणजे अगदी लहानपणी आपल्याला गुरु आश्रमात जाऊन शिकावं लागायचं, मग तिथे संस्कार व्हायचे, तो खूप पूर्वीच्या काळामध्ये बघितल्यात का, अशा घटना नव्हत्या. तर ह्या घटना, मग शिवाजी महाराजांचे आपण का त्यांच्यावरती संस्कार करत नाहीये? म्हणजे जर त्यांच्याकडे एखादी स्त्री आली तर ते साडी चोळी तिची ओटी भरून पाठवत होते, मग फक्त आपण हे ऐकायचं का? प्रत्येक आईने समोर बसवून त्या मुलाला शिवाजी म्हणजे काय हे शिकवलं पाहिजे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी शिकवली पाहिजे. असं जर केलं तर पुढे त्याच्या आयुष्यात पण यसुबाई आहेतच की, त्याच्या आयुष्यात पण पुतळाबाई आहेतच की, येणार आहे ना त्याच्या आयुष्यात पण स्त्रिया, ज्या त्याची पत्नी असेल त्याची कुणीतरी. पण आज त्याने काय केलं पाहिजे, तर मग ब्रह्मचारी आश्रम कसा पाळला पाहिजे, गुरुगृही कसं शिकलं पाहिजे, हे जोपर्यंत आपण शिकवत नाही तोपर्यंत प्रवृत्ती बदलणार नाही. तर मुलींना डिफेन्स शिकवायचं. मला खूप ऐकायला मिळतं की मुली थोड्या मोठ्या झाल्या की त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवलं पाहिजे. त्यांनी नृत्य नाही केलं चालेल, त्यांनी भरतकाम विणकाम नाही केलं चालेल, त्या छान नाही दिसल्या चालेल, पण करायचं काय? तर त्यांनी सेल्फ डिफेन्स शिकायचं. का? आम्ही आमच्या भोवती सतत काहीतरी कवच घेऊन का चाललोय? त्याच्या शस्त्रांना किंवा त्याच्याकडच्या अमर्याद वासनांना तुम्ही का नाही कंट्रोल करत आहे, त्याला का नाही शिकवत आहे? त्याची नजर शुद्ध करा ना. ज्या चष्म्यातून तो आम्हाला बाई म्हणून बघतोय तो चष्मा फोडा ना. त्याला आम्ही आई, बहीण, ताई का दिसत नाहीये? हे जोपर्यंत त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या विचारात आपण बदल घडवून आणत नाही तोपर्यंत स्त्रियांना सेल्फ डिफेन्स शिकवून काहीच उपयोग नाही. 18 महिन्याची मुलगी काय सेल्फ डिफेन्स करणार? मग इथे परत प्रश्न आला. अजून एक मध्यंतरी असं ऐकण्यामध्ये आलं होतं की मुलींनी अमुक एक कपडे घातले, हे नाही घालायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे. अरे पुन्हा बंधन मुलीवर? मी म्हणते तुमच्या विचारांवर बंधन ठेवा ना. आणि तिथे जर बंधन असेल, त्या विचारांवरती जर कंट्रोल असेल, तर तुमच्याकडनं अशा गोष्टी नाही घडणार. तुम्ही जाऊन सांगाल, ताई तू खूप छान दिसतेस, बट हे नेचर आपल्या नगरचं नाहीये, हे मुंबईचं आहे, सो प्लीज ताई तू दुसरे छान कपडे घाल, छान वाटेल आम्हाला, म्हणू दे बरं. तसं नाही, ते एखाद्या निसर्गाच्या एखाद्या गोष्टीचा सौंदर्याचा जो आस्वाद घेतो आपण, तसा तुम्ही त्या स्त्रीच्या शरीराचा किंवा तिच्या दिसण्याचा छान म्हणून सोडून द्या ना. छान आहे आणि वाईट दिसलं तर म्हणा हिच्या आईने हिला सांगितलं नाही का असं नव्हतं यायला पाहिजे, आणि पुढे जा. तसं होत नाही. मुलं टॉन्ट करतात, चेरो शायरी करतात. हे कुठल्या पुस्तकात, कुठल्या धड्यात शिकवलंय किंवा कुठलीच आई शिकवत नाही. शाळेच्या वर्गाबाहेर जाऊन बघ, तिथे जवळपास मी खूप वेळा हा स्टडी केलाय. माझे जे आत्ताचं पुस्तक आहे 2 शब्द, ते याच्यावरच आहे की मुलं वारेमाप शिव्या देत आहेत. मग आई बहिणीवरनं दिल्या जाणाऱ्या शिव्या, या शिव्यांचे अर्थ त्या मुलांना माहिती आहेत का? आणि मी उलटं म्हणते, माझ्याकडे जे 11वीला मुलं येतात, मी म्हणते तू शिवी दे, मी अर्थ सांगते. कारण प्रत्येक शिवीचा अर्थ सांगणारं पुस्तक आहे साहित्यामध्ये. मग मी सांगते चल तुला अर्थ, तू शिवी दे. ते माझ्या समोर नाही देत, पण जेव्हा हे शिवी देतात तेव्हा त्यांना रोखलं का जात नाही? मग रिस्पेक्ट अजिबातच नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या चुकीच्या वाढत चालल्यात.
3: आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी दोघांवरही तसे संस्कार असणं, आणि दोघांचीही म्हणजे जी तुलना केली जाते ना, ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. की आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांना खूपच जास्त हे दिलं जातं आणि स्त्रियांना खालचा दर्जा दिला जातो.
2: डावेपण, ज्याला आपण डावेपण म्हणतो, पूजेला सुद्धा स्त्री डाव्या बाजूला बसते.
3: तर ते थांबवणं गरजेचं सगळ्यात आधी. तर
2: म्हणजे असं मक्तेदारी नाहीये की आम्हाला काही ग्रेट म्हणा किंवा स्त्रिया खूप काही जगा वेगळं करतायत असं नाही, पण ती पण पायलट आहे, ती पण ड्रायव्हिंग करते, ती पण बाहेर पैसा कमवते. आज तू स्वतः बघ, तुझा उमरा ओलांडून तू इथे आलेली आहेस, तू आज माझी मुलाखत घेतेयस, आज दोन स्त्रिया इथे समोरासमोर बसल्यात, म्हणजे आपण काम वेगळ्या वेगळ्या धरतीचं काम करतोय. पण तरी पण उमऱ्याच्या आत गेल्यावर तुला काही कळत नाही, गप्प बस हे का होतंय, हे थांबलं पाहिजे. आता सध्याच्या मुली दोन प्रकारच्या दिसतात, एक म्हणजे खूप शाय, खूप ऐकून घेतात, खूपच म्हणजे ते समोरचे सांगतील ते हो बरोबर आहे माझं चुकतंय, म्हणजे त्यांचं स्वतःचं व्हिजनच क्लिअर नाहीये त्यांना काय व्हायचंय. म्हणजे वर्गात जर प्रश्न विचारला तुला काय व्हायचं बाळा, तर 70% मुली सांगत नाही, हसतात फक्त. इतकं वाईट वाटतं त्यावेळेस, इतकं वाईट वाटतं की मुली ठरवत नाही. मी म्हणते तुम्हाला नाही झाल्या तुम्ही तरी राहू दे, आज विचारता येऊ दे मनामध्ये, तू सांग तर तुझ्या स्वप्नात तुला काय व्हावं असं वाटतंय, तरी मुली बोलत नाहीत. मग तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं की ह्या स्वतःच काहीच ठरवत नाहीयेत. आणि दुसरं एक आहे की दुसरा जो मार्ग चालू आहे सध्या तो म्हणजे हम करेसो कायदा. मग त्या काही आहेत 20-30% की त्यांना जर विचारलं तुला काय व्हायचं तर ते हसतात आम्हाला काहीच नाही व्हायचं. म्हणजे त्यांना एक उत्तरच देत नाही आणि दुसरा वेगळंच वेग उत्तर येतं. तर ते एक कुंपण फारच आतमध्ये आहे आणि एक कुंपणाच्या बाहेर 100 पट लांब आहे की त्यांचं एम काय आहे तेच कळत नाही. अगदी बोटावर मोजण्या इतक्या, म्हणजे मी आत्ता माझ्या आर्ट्समधली एक करपे नावाची मुलगी पाहिली जी खूप जशी तडफेने बोलते इतकी सुंदर बोलते, रोखठोक बोलते अगदी, आणि खूप छान प्रत्येक याच्यात भाग घेते, हुशार आहे. मी सायन्सच्या मुली बघते, काही जणी इतक्या हुशार आणि इतक्या सुंदर व्यक्त होतात ना, मला काय पाहिजे मला काय करायचं ही त्यांची व्याख्या ठरलेली आहे. पण काही जणी फक्त स्वतःला काहीतरी एक शोपीस होऊन कॉलेजमध्ये फिरताना दिसतात, तेव्हा खूप दुःख होतं की हे दोन रूट सध्या चालू आहेत.
3: मॅडम, तुम्ही प्रोफेसर म्हणून देखील एका कॉलेजमध्ये आहात, मराठीच्या प्रोफेसर आहात जी समृद्ध भाषा आहे आपली, तर जेव्हा प्रोफेसर म्हणून काम सुरू केलं तेव्हाचा अनुभव कसा होता आणि आत्ताचा अनुभव कसा आहे?
2: तेव्हाचा अनुभव विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने आणि साहित्याच्या दृष्टिकोनाने, अभ्यासक्रम खूप सुंदर होता, फार भारी अभ्यासक्रम होता. मराठी शिकवताना आम्ही पु ल देशपांडे अत्रे शिकवत होतो आणि मुलं सुद्धा साहित्यावरती अभ्यास करून समोर बसत होते. त्यांना महाभारत रामायण उपनिषद माहिती होती, त्यांच्या घरामध्ये थोडं थोडंसं ज्ञान होतं दिलेलं त्या मुलांना, आणि त्यामुळे ती समोर बसलेली जी पिढी होती. माझं जे फेसबुकवरती माझ्या समाधानाची फुलं म्हणून एक सिरीज लिहिते मी माझ्या विद्यार्थ्यांवर, तर 26 वर्ष 26 वर्षामधले माझे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवर मी लिहिते. ते मुलं आजही माझ्या टचमध्ये आहेत. मी असं म्हणेन की मला दोन मुली नाहीत तर मला जवळपास ह्या 26 वर्षामध्ये 2000 माझे स्वतःचे मुलं झालेली असतील, तर ती मुलं अजूनही माझ्या टचमध्ये आहेत सगळेजण. ती पिढी जी होती ना ती मी 10 वर्षापासून मिस करते. 2016 मला ती पिढी नाही मिळाली, म्हणजे 2016 अशी मुलं मिळाली की ते आजही जमिनीवर पाऊल ठेवून चालत आहेत, आजही त्यांच्या शिक्षकांना मानतात, आणि खूप म्हणजे भारी प्रवास होता तो आमचा. त्याच्यानंतर आत्ताचा काळ जर बघितला तर तासाला येण्याचा कंटाळा आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की सायन्सची मुलं सुद्धा वर्गात येऊन बसायची आणि प्रेमाचा गुलकंद शिकवायची मी, तरी पण कॉमर्सची असेल तर सायन्सची यायची, आर्ट्सची येऊन बसायची आणि खूप एन्जॉय करायचो आम्ही शिकवताना. आणि इतकं सुंदर ऋणानुबंध होते आमचे सगळ्यांचे तयार झालेले की म्हणजे आता मी त्या मुलांच्या मुलांची आजी आहे, इतके आमचे ऋणानुबंध अजून घट्ट आहेत. आणि आता 2016 अभ्यासक्रम इतका बदलला 18 की, आणि सगळ्यात खराब दिवस तर करोनाचे होते की त्या काळामधून विद्यार्थी जे तुटले शिक्षणापासून आमच्या वर्गापासून, तर आता अशी परिस्थिती आहे की वर्गामध्ये विद्यार्थी 2 येतात किंवा 1 येतो आणि तो विचारतो IMP काय आहे. आणि प्रश्न पण असे आलेत, स्टेट बोर्डचा जो अभ्यासक्रम आहे तो पण विचित्र आहे की बाहेर पाऊस पडतोय मग तुम्ही छत्री घ्याल की स्वेटर घालाल. आता अशा 2 प्रश्नांपैकी 1 उत्तर द्यायचं आहे, तर तो ते गाईडमध्ये पण शोधेल, तो गुगलमध्ये पण शोधेल. साहित्याचा अभ्यास राहिला नाही मराठीमध्ये आणि त्यामुळे त्या मुलांना पण इंटरेस्ट राहिला नाही, कारण एक पर्याय लिहिला की मार्क मिळतोय. तर डेप्थफुल जो होता अभ्यासक्रम तो आता आम्हाला शिकवता येत नाही. आम्ही त्यांना उत्तरं कशी लिहायची हे शिकवतो डायरेक्ट, आणि जे थोडंफार आम्ही शिकवतो त्यांना थोडंफार सांगतो त्याच्यात त्यांना आवड नसते, त्यांना काही इंटरेस्ट नसतो. कारगिल युद्ध शिकवताना मुलांना अजिबात असं वाटत नाही की त्या सैनिकांची अवस्था काय झाली असेल. आम्ही खूप वर्णन करतो, पण पूर्वी जसं डोळ्यात पाणी यायचं मुलांच्या, म्हणजे अरविंद गोखलेंची आम्ही ज्यावेळेस एक कथा शिकवायचो, तर आम्ही शिकवत असताना मुलांच्या डोळ्यात पाणी यायचं आणि आम्ही पाहिलंय मुलांना रडताना. तसं आज आम्ही कारगिल युद्ध शिकवताना थोडं सुद्धा मुलांच्या संवेदनशीलता आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. आणि मुलं फक्त विचारतात की मॅडम ह्यातला कोणता परिच्छेद देणार आहे तोच शिकवा, तर वाईट वाटतं कुठेतरी. पण आता आलेल्या बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांमुळे आम्हाला त्या साच्यामध्ये, मी जसं तुला स्टार्टलाच म्हटलं की ऍक्सेप्टन्स, की आम्ही आता तिथे पण स्वतःला वाहून घेतलंय, ओके ठीक आहे असं आहे मग त्याच्यात चाललं.
3: आणि मॅडम यामुळे ना मुलांची क्रिएटिव्हिटी खूप गायब झाली आहे मी म्हणेल, कारण जेव्हा आपल्याला 10-10 ओळी लिहा किंवा 2-2 पानं लिहावे लागायचे ना, विचार करावा लागायचा तेव्हा की निबंध लिहायचा आहे ना, आणि तो व्यवस्थितच लिहावा लागणार. कारण मराठीचा पेपर म्हणजे मराठी मी म्हणते मला खूप सोपा विषय होता, माझी भाषा होती, पण तरीही सगळ्यात कमी मार्क्स मराठीलाच मिळणार. इतकं सुंदर ती लँग्वेज आहे, पण तरीही. आणि आता तर बऱ्याच जास्त झालंय की डिग्री घ्या फक्त.
2: हो,
3: आता मी एका शिक्षिकेसमोर बोलतीये, बट मी अनुभवलंय की आता डिग्री घ्या आणि मुलं ऑलरेडी काहीतरी करण्याच्या नादामध्ये आहेत आणि खूप लवकर त्यांना फेमस व्हायचंय किंवा पुढे जायचंय.
2: पण शॉर्टकट मध्येच त्यांना लाईफ घालवायची आहे सगळी, थोड्या ह्याच्यातच आनंद पाहिजे.
3: पण हे मला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टींची की पुढे काय. तर असं तुम्ही जर इमॅजिन केलं या मुलांचं किंवा असंच जर चालू राहिलं शिक्षण पद्धतीमध्ये तर पुढे काय होईल.
2: नाही, आता कस्तुरी रंगन पॅटर्न आलाय 2020 पासून, त्याची आता खरी प्रत्यक्ष योजना आत्ता चालू झाली आहे. आत्ता शिक्षक एक प्रिन्सिपल ह्या विद्यार्थ्यांना कसं घडवणार आहे, पॅटर्नच चेंज केलाय. हे सगळे धोके कळले की अजून 10 वर्षांनी आमचं मूल काय असेल, तर ते होऊ नये म्हणून शासनाने खूप चांगला अभ्यासक्रम आता राबवायचं ठरवलंय. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, त्याला त्याच्याच पायावर उभं राहून त्याच गुणांच्या धर्तीवर उभं राहून त्याला कसा पैसा कमवता येईल, म्हणजे आता डिग्रीला महत्व राहणार नाही. आता जे तू म्हणालीस की डिग्री घेतली की झालं, तर पुढे जाऊन डिग्रीला महत्व राहणार नाही. तुझ्यासारखी मुलगी इतकी म्हणजे ग्रेट ठरेल पुढच्या काही काळामध्ये की जिला पॉडकास्ट घेता येते, जिला प्रश्न विचारता येतात, म्हणजे तुझी कल चाचणी जी आहे. जर मी आत्ता बघितलं की स्टार्टला तू जे बोलत होतीस सगळं ते अव्याहत मराठी बोलत होतीस, हे पाठांतर नव्हतं, ओघवतं मराठी बोलत होतीस, तर मला हे दिसलं की अरे तू भविष्यामध्ये खूप काही करू शकतेस. तर हा जो तुझा कल मी ओळखला, अशा त्या चाचण्या आहेत, तर प्रत्येक मुलाचा कल ओळखला जाईल आणि त्याचा तसा ग्रुप तयार होऊन त्याला प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण दिलं जाईल. आणि मग तुझा जो विद्यार्थी 20 वर्षांनी दिसेल तो सायन्स कॉमर्स आर्ट्सचा नसेल, ह्या शाखा पण बंद होणार आहेत आता, तर ह्या शाखेतला पण तो विद्यार्थी नसेल, तो आर्ट्समध्ये असेल पण तो बायोलॉजी घेतलेला असेल, त्याला प्राणीशास्त्र आवडत असेल, त्याला वनस्पतीशास्त्र आवडत असेल, त्याला मानसशास्त्र आवडत असेल, तो काहीही घेऊ शकतोय, कुठलेही 8 विषय घेऊ शकतोय आणि मग तो प्रगती करेल. तर त्याच्यामध्ये असलेल्या ज्या गुणांची जशी जशी त्याला पॉलिश होईल तसं तसं एक भारी व्यक्तिमत्व तुझ्या समोर येईल. तर मी सांगते तुला की 2030 ते 2035 इतकी अशी एक सुंदर पिढी निर्माण होईल, म्हणजे बाहेर येईल शिक्षण झालेली, की ती त्या ज्या क्षेत्रात त्याला जायचंय त्या क्षेत्रातलं बारीक सारीक गोष्टी त्याला माहिती असतील. म्हणजे तू जसं म्हणालीस की तुला एडिटिंग नाही अजून जमतय, तुला घेता छान येतंय पण एडिटिंग नाहीये, जर तुझा कल ह्याच्यामध्ये आहे तर तुला तसं शिक्षण मिळेल की तुला एडिटिंग शिकवलं जाईल, तुला ते पोस्टिंग शिकवलं जाईल, तुला थंबनेल शिकवलं जाईल, तुला सगळं शिकवलं जाईल, तर असं शिक्षण प्रॉपर मिळणार आहे. तर भविष्य खूप सुंदर आहे. पठार अवस्था म्हणतो ना ती आता थोडीशी.
3: हा, आणि बऱ्याचदा मुलांना असं होतं की जर मी मला आता म्हणजे एक मी नेहमी ऐकते की गणित कशाला शिकवतात आम्हाला, जेव्हा आम्ही करतो म्हणजे
2: पायथागोरस किंवा तो काही येतच नाही.
3: हा, ते काही येतच नाही, ठीक आहे, वजाबाकी बेरीज गुणाकार हे ठीक आहे, पण हे गणित का शिकवतात जे मुलांचे प्रश्न असतात ते कदाचित आता दूर होतील, तुम्हाला जे हवंय तेवढंच मिळणार आहे आणि त्यातच तुम्ही खूप डीप डीप अभ्यास करू शकाल.
2: थोडक्यात तुला हे बटन दाबल्यानंतर लाईट लागते हे जेव्हा कळतंय तेव्हा तू आतमधलं सगळं बघणार आहेस की म्हणजे कोणती वायर कशाला जोडल्यानंतर ही लाईट लागतीये हे शिक्षण मिळणार आहे. तर तुला सूत्रपाठ करायची गरजच नाही, तुला डायरेक्ट आता सगळं सायन्सच समोर येणार
3: आहे. हा काही जे पार्ट ऑफ होतं की पाठांतर विनाकारांचं विचार न करणं, तर हे सगळं आता लांब जाऊन प्रॅक्टिकल जे म्हणतो आपण तेच असणार आहे इथून.
2: तू जे म्हणालीस ना की निबंध लिहिणं हे एक स्किल होतं, स्किलफुल शिक्षण म्हणजे कस्तुरी रंगन पॅटर्न आहे.
3: क्या बात आहे, म्हणजे आता खूप मजा येणार आहे शिक्षण.
2: हो फार मजा, पण शिक्षकांची पण धांदल उडणार आहे कारण तेवढे म्हणजे तेवढी प्रॅक्टिस त्या शिक्षकाला करावी लागणार आहे. आज मी मराठी शिकवते पण मला मराठीचाच म्हणजे मुलगा ज्याला आवड आहे तो माझ्याकडे येणार आहे, बाकीची मुलं माझ्याकडे नाही येणार आहेत. तर मला त्याच्यामधले गुण हे विकसित करायचे आहेत, म्हणजे संभाषण कौशल्य, श्रवण कौशल्य, अनुलेखन किंवा हे बोलणं, हे सगळं मला त्याचं डेव्हलप करायचं आहे. एवढं काम माझं आहे असं आम्हाला पण टास्क आहे आणि मुलांना पण टास्क आहे.
3: नक्कीच मजा येणार आहे हे सगळं बघण्यासाठी किंवा अनुभव घेण्यासाठी. आणि मॅडम तुम्ही स्वतः एक पॉडकास्ट चॅनल देखील चालवता आहात बऱ्याच दिवसापासून, तर हा विचार कसा आला?
2: माझ्या डोक्यामध्ये असं होतं की मी आता रिटायर्ड होणार आहे, मला माझ्या मराठी भाषेने खूप समृद्ध केलं, खूप मला भाकरी दिली थोडक्यात. मी ज्या गोष्टीसाठी तळमळत होते तर तो माझा पगार मला मिळाला या मराठी भाषेमुळे. तर मराठीमध्ये मी काय काय करू शकते, तर मी लेखन केलं, मी निवेदक झाले, मी अँकरिंग केलं, सगळी कामं केली मी. आणि हे करत असताना कुठेतरी असं वाटलं की ज्या सानिध्यांमध्ये मी चांगल्या चांगल्या लोकांच्या गेलेली आहे ते लोकंसुद्धा पुस्तकात सगळेच मी बांधू शकत नाही. मग असं काहीतरी करूयात की आपण जर पॉडकास्ट सुरू केलं आणि गप्पा मारायला सुरुवात केली तर जे लोक माझ्यापर्यंत पोहोचली आहेत ती अजून लोकांपर्यंत पोहोचतील, अजून ते फेमस होतील, म्हणजे आधीच फेमस असलेले लोक अजून फेमस होतील. आणि ह्याच्यातून मला जर समजा एक रुपया जरी मिळाला तर जी मुलं शिक्षणापासून वंचित आहे मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेल. मी ज्या काही NGO आहेत म्हणजे गाई संरक्षणापासून तर लहान मुलांच्या NGO पर्यंत मी पोहोचू शकेन असं माझ्या डोक्यात होतं. कारण प्रत्येक वेळेस मी जे शिक्षण घेतलं आणि नोकरी केली तर नोकरीचा प्रत्येक पैसा हा माझ्या घराला गरजेचा होता म्हणून मी घरात खर्च केला. पण जे ज्ञान मला मिळालं ते ज्ञान जर मी दुसऱ्याला देऊन काही मिळणार असेल तर ते मी म्हणजे फ्युचरमध्ये माझ्या दुसऱ्या अनोळखी छोट्या मुलांसाठी कामाला आणू इच्छिते.
3: नक्कीच, आणि हे तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल कारण जे स्वप्न तुम्ही पाहताय ते सगळ्यासाठी, समाजासाठी आणि समाजातील एका वंचित घटकासाठी पाहिलं जात आहे. आणि तुमचेही प्रयत्न आहे त्यासाठी, ते नक्कीच पुढे जाणार आहे आणि वर्क करणार आहे. आणि मॅडम जेव्हा तुम्ही हे पॉडकास्ट घेत आहात तर कोणत्या लोकांना जास्त तुम्ही प्रायोरिटी देत आहात?
2: समाजात ज्या समस्या आहेत ना त्या समस्यांना, म्हणजे आता उद्या आपलं जे मी तुला आत्ता इतक्यातच सांगितलं की NAP आणि NCF वरती उद्याचा पॉडकास्ट रिलीज होईल. आणि ह्याच्या आधी आपले रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांवरून जाताना आपल्याला जे काही त्रास होतात तर मग त्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट शस्त्रक्रिया किंवा मेडिसिन घेण्यापेक्षा फिजिओ घेतलं तर काय फायदा होईल. तर मग अशा ज्या समस्या तुम्हाला जाणवत आहेत त्या समस्यांवर, म्हणजे आता पोक्सोवरती देखील आमची एक पॉडकास्ट येते ज्याच्यामध्ये जसं आत्ता आपण चर्चा केली की नीतिमत्ता आणि विचार जर बदलले तर त्या मुलींना आयुष्यामध्ये खूप काही चांगले आयुष्य मिळू शकेल. तर याच्यावरती ॲडव्होकेट येत आहेत, मग त्या पण बोलत आहेत की कायदा काय सांगतो. तर सगळे विषय आहेत, म्हणजे आपले गिरीश जोशी आहेत ज्यांनी समाजासाठी एक दीपस्तंभ उभा करून ठेवला आहे की समाजसेवा म्हणजे काय. तर अशा सगळ्या म्हणजे अष्ट म्हणजे ज्या गोष्टी म्हणून आपण की जे काही तुला वाटेल की समाजामध्ये एक प्लांट लावणं आणि ते जगवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर सुद्धा पॉडकास्ट होऊ शकते. त्यासाठी गरज नाही आपल्याला की खूप कोणी सेलिब्रिटी आपल्याकडे घेऊन येऊन आपण चॅनल सुरू केलं पाहिजे. तर ज्याच्याकडे ज्ञान आहे ती व्यक्ती आपल्यासाठी खूप मोठा एक काय म्हणतो ना एक पाहुणा आहे.
3: नक्कीच, आणि मॅडम खरं म्हणजे या सगळ्या गप्पांमधून किंवा तुमच्या प्रवासामधून एकतर कळलं की तुमचं मराठीवर प्रचंड प्रेम आहे आणि मराठीत मला तर भीती वाटत होती आता माझा एखादा शब्द चुकला तर राग येऊ शकतोय की
2: नाही. नाही मला राग नाहीये सगळ्या, मी आयुष्यामध्ये ना माझ्या आता 56 वयामध्ये दोन गोष्टी केल्यात, मला राग नाहीये. आणि दुसरी गोष्ट मी खोटं नाही बोलत कधी, त्यामुळे मला तुझं एकही शब्द काही खटकला नाही. तू खूप छान बोलतेस आणि खरंच हे कौशल्य आहे तुझ्याकडे. आणि शिवाय तुझं स्माईल, म्हणजे आता आपण रेडिओवर आहोत ते दिसत नाही, पण मला असं खूप जाणवलं मध्ये की तुझं स्माईल हे खूप प्रेरणादायी आहे.
3: थँक्यू. आणि मॅडम, खरं म्हणजे मलाही तुमच्याकडून छान प्रेरणा मिळाली आहे. आणि तुम्ही आता जे म्हणालात की हे सगळं करताना आपलं व्यक्तिमत्व खूप महत्वाचं असतं, आणि तुम्ही म्हणालात की मला राग येत नाही, मला ही गोष्ट तुमच्याकडून शिकायची आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये एक कॉमन आहे, मलाही अजिबात खोटं बोललेलं आवडत नाही. मी स्वतःही खोटं बोलत नाही, आणि कितीही छोटं असू देत, खोटं ते खोटं आहे.
2: खरं बोला, खरं बोललं ना आठवावं लागत नाही. आणि नातेसंबंध 2 मिनिटांसाठी समजा क्रॉस होतात, आपण खरं बोललेलं नाही आवडत लोकांना, पण हरकत नाही ना. त्याला ना आज नाही आवडणार, 2 दिवसांनी तर पटेल ना. आपण जे सांगत होतो ते खरं होतं तर मग पटत.
3: आणि कधीतरी आपण काय म्हणतो की जर कुठेतरी चांगलं होणार असेल, नाती जपणार असेल, तर खोटं बोललेलं चालतं, पण 2 दिवसांनी जर खरं आलं तर
2: किती वाईट आहे. आणि आता अजून तू जे बोललीस, तुला माझ्याकडनं हे शिकायला मिळालं, तर आधी मी खूप रागीट होते. म्हणजे जे माझे 25 वर्षाचे विद्यार्थी आहेत ते पण सांगतील की मॅडम खूप रागीट होत्या, त्यांना कॉपी आवडत नव्हती. पुन्हा तेच की मला कॉपी किंवा विचारून प्रश्नांची उत्तरं लिहिणं ही आवडत नव्हतं. तुम्ही वर्गात बसा, तुम्हाला पाहिजे ते मिळेल, सगळं ज्ञान मिळेल, आणि मनाने उत्तर लिहा. तर रागीट पण खूप होते माझ्या दोन्ही मुलींना, प्रचंड माझ्या डोळ्यांचा धाक होता. मी जर बस म्हटलं तर डोळ्यांनी त्या इशाऱ्याने त्या बसत होत्या, पण प्रत्येक वेळेस ना तो एक काळ असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला टर्न व्हावं लागतं. तसं आज विद्यार्थी माझे मित्र आहेत, आणि जसं तुला आता राग येतो, तर हे वय आहे, हे एक्सप्रेशन्सचं वय असतं. तर आला राग तर येऊ दे, इतकं काही नाही, फक्त कोणाचं मन दुखवणार नाही इथपर्यंत सांभाळ, बाकी काही नाही. राग आला पाहिजे कधी कधी.
3: नाही, माझा राग असा आहे की मी कोणाशीच बोलत नाही.
2: खूप छान आहे ना. मग
3: शांत राहते आणि जेव्हा रिलॅक्स होते तेव्हा बोलायला लागते, कळतं समोरच्याला हिचं काहीतरी बिनसलंय, बोलू नये.
2: आता इथून पुढे राग आला ना की तू खूप हर्ट होत असशील, कारण तू गप्प बसते म्हणजे तू हर्ट होते. तर उठत जा, हर्ट जरी झाली, राग जरी आला, तर इथून उठायचं, दुसरीकडे जायचं, एक ग्लासभर पाणी प्यायचं. तुला मी सांगते, तुला हे मात्र अगदी पक्क औषध सांगते मी, की तुला किती पण टोकाचा राग आला असेल, तर पाणी जेव्हा आपण पितो ना त्यावेळेस आपला राग हळूहळू खाली होतो. आणि तू येऊन शांतपणे सांगू शकतेस, मला आवडलं नाही, पुन्हा बोलायचं नाही. हे तू खूप शांतपणे येऊन सांगू शकशील, पण त्या शब्दांना एक धार असेल तुझ्या सच्चाईची.
3: ते खूप महत्वाचं आहे की समोरच्यालाही कळालं पाहिजे की असं वागणं.
2: हे असे खूप उपाय माझ्या पुस्तकामध्ये आहेत.
3: अरे वा,
2: 2 शब्दामध्ये.
3: नक्कीच नक्कीच. आणि मॅडम, तुम्ही इतक्या मुलांसोबत रोज असता, रोज त्यांना सांभाळता आणि रोज त्यांच्यासोबत शिक्षण घेता, त्यांना शिकवता. कारण माझं एक मत आहे, इथे जे पण पाहुणे येतात ना त्यांच्याकडून मी खूप शिकते. तसं मला शिक्षकाचं पण वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शिक्षकही शिकत असतील. त्यामुळे मग हा जो प्रवास आहे शिक्षण देवाणघेवाण करण्याचा, तो कसा असतो?
2: आम्ही जे शिकवतो ना ते एक तर पुस्तकातलं शिकवतो, पुस्तकाच्या बाहेरचं थोडं उदाहरण देतो, आणि रंगवून शिकवतो त्या मुलांना. माझं मराठी आहे म्हणून मी रंगवून शिकवते, तर त्यांना जे मला आखून दिलेलं आहे ते शिकवते. त्यानंतर मला जे खटकतं आणि जे आवडतं, त्या दोन गोष्टींवरून पण शिकवलं जातं मुलांना. प्रेरणा म्हणून पण शिकवलं जातं. असे हे जर एक अँगल बाजूला ठेवले, तर मी तुला सांगू का, 99% आम्ही शिकतो मुलांकडनं. म्हणजे मी इयत्ता 2च्या वर्गातली प्राजक्ता बळवंत ठुबे, जी आता न्यू आर्ट्स कॉमर्सला लेक्चरर आहे सायन्सला, ती मुलगी माझ्या, मी 2रीला शिकवत होते तिला, आणि मी फळ्यावरती गुरुवार तिथे टाकावं लागायचं, तिथे लिहिलं गुरुवार, मराठीची टीचर गुरुवार लिहिलं. ती इतुशी मुलगी, छोटीशी, ती आली माझ्याकडे आणि त्यावेळेस बाई म्हणायचे, बाई गुरुवार नाही गुरुवार. तू लक्षात घे की 1996 साली त्या मुलीने मला शिकवलंय गुरुवार. आजही तिचं नाव मला पूर्ण पाठ आहे, कारण ती त्या क्षणाची माझी गुरु आहे. त्यानंतर माझ्याकडे रविवार, सोमवार असं बोललं गेलं नाही, लिहिलं गेलं नाही, सोमवार, रविवार, गुरुवार हे लिहिलं गेलं, म्हणजे बघ तेव्हाची ती गुरु आहे. आणि त्याच्यानंतर म्हणशील तर अगदी आत्ता 2017 पर्यंतची आमची मुग्धामुळे, जी मानसोपचार तज्ज्ञ झालेली आहे, बेंगलोरला सेटल आहे, तिथल्या मुलीपर्यंत सुद्धा मी जे सही केली, ती ग्राफोलॉजिस्ट आहे आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि खूप गोड मुलगी, मी जे सही केली तर मी तिला विचारलंय, माझी सही बरोबर आहे का, बघ ह्याच्यामध्ये काही आहे का, कारण ती तज्ज्ञ झाली आहे त्याच्यामध्ये. तर तिने सांगितलं की मॅम ते ई ना तो थोडासा डोळे उघडलेला करा, बघ ती पण गुरु आहे. आणि आत्ताचं म्हणशील आत्ताच्या काळातले, तर आत्ताच्या काळातल्या मुलांकडनं आम्ही हे शिकतो की जेव्हा जे पाहिजे तेव्हा ते केलं पाहिजे, हे परत जिंदगीनं मिलेगी दोबारा हे सुद्धा आम्ही शिकतो मुलांकडून.
3: मन मारायचं नाही,
2: अजिबात नाही. आता प्यायचा आहे चहा तर प्यायचा, हे करायचं तर करायचं, हे सुद्धा शिकतोय. किंवा पटकन आमच्याकडनं गुड मॉर्निंग बोललं जातं तर त्यावेळेस खरं दुपार झालेली असते, आणि लकीली जर का समोर कोणीतरी ऐकलं तर ती मुलांनी जे सांगितलं की गुड आफ्टरनून आहे तरी आम्ही स्वीकारतो, अरे हा आफ्टरनून आहे. म्हणजे पुन्हा प्रश्न आणि उत्तर तिथेच आहे की ऍक्सेप्टन्स.

0: हे लेक्चर संपलं की बोल. तुला माहिती आहे मी त्यावेळेसचे ते 3 मिनिट जर माझं लेक्चर ऑफ केलं असतं आणि त्याला काय म्हणायचं ऐकलं असतं, तर मला, मी आज त्या गिल्टमध्ये आजही आहे की त्या 3 मिनिटांमध्ये मेबी त्यांनी मला काहीतरी सांगितलं असतं. तर मी असं म्हणेन की ऍक्सेप्टन्सच्याही पुढचा अजून एक शब्द आहे, तो म्हणजे आपल्या आयुष्यापेक्षा मोठा प्रश्न कधीच नसतो आणि आपल्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम कधीच नसतो. तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच म्हणून तो प्रश्न असतो. तर जेव्हा असं कुणी तुम्हाला येतं आणि सांगतं की मला थोडं बोलायचंय, त्यावेळेस तुमचे कान उघडे ठेवा, मेंदू सजग ठेवा आणि त्याचं ऐकून घ्या. कारण कधी कधी ना प्रॉब्लेम खूप मोठा नसतो, पण ऐकून घेणारं कुणीतरी हवं असतं. आणि जेव्हा ढोलपथकचा तो मुलगा दुसऱ्या दिवशी नव्हता आणि रात्री 10 वाजता मला माझ्या बाकीच्या विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन येत होते की मॅम ह्याने असं असं केलं, तेव्हा मी सांगू नाही शकत की मी काय दुःख सहन केलं त्या काळामध्ये. आणि खूप वाईट असते ही गोष्ट. तर अशी पाठ फिरण्यापेक्षा मुलांची, त्यांना ऍक्सेप्टन्स शिकवा, त्यांना त्यांच्या आयुष्यापेक्षा प्रश्न मोठे नसतात सांगा आणि प्रत्येक वेळेस आधाराला उभं राहा. म्हणजे मॉरल सपोर्ट हा आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी सगळेजण पाहिजे आपण एकमेकांना. माझा एक अजून एक विद्यार्थी आहे जो ऋषिकेश म्हणून आहे, तो ते त्यांची एक ते अग्निशमन दलाच्या गाडीवर होता आणि त्याने ते खोदलं आणि तिथे प्रेत होतं. ते रात्री 1:30 गेलेले, तिथे सगळी पथक गेलेलं होतं आणि तिथे एक मुलगी होती 19-20 वर्षाची जी पुरलेली होती. त्याने ते पाहिल्यानंतर त्याला 4 रात्र झोप नव्हती आणि त्याने फोन केला आणि म्हटलं, मॅडम मला झोपच येत नाही, मला खूप भीती वाटते, तो चेहरा डोळ्यासमोर येतो. तर मी त्याच्याशी जवळपास 2 रात्रभर बोलत होते. मी त्याचा जर फोन अटेंड नसता केला तर आज तो एखादा सायको पेशंट झाला असता. तर त्या त्या क्षणाला त्यांना मॉरल सपोर्ट होणं हे एवढंच आता माझ्यासाठी ध्येय आहे की कुठल्याही मुलाला, कुठल्याही मुलीला काही प्रॉब्लेम असेल तर ऍटलीस्ट ऐकून घेणं. मी सगळंच नाही सोडवू शकत, तर हे एक सुंदर टास्क पुढच्या फ्युचरसाठी आहे. आणि म्हणून तू जे म्हणालीस की ऍक्सेप्टन्स शिकलंच पाहिजे, त्याचबरोबर मॉरल सपोर्ट होणं शिकलं पाहिजे आपण.
1: तुम्ही जे सांगितलं की तो मुलगा आला, बोलायचं म्हणाला, आणि कदाचित जर त्यांनी घरीही सांगितलं असतं, संवाद साधला असता, तर हे झालं नसतं. पण कदाचित त्याचे फ्रेंड्स असतील, त्याची फॅमिली असेल, तरी त्यामुळे ऐकून घ्या. जरी मी पण हेच म्हणेल की ऐकून घ्या, समोरचं कसंही असू द्यात, ऐकून घेणं खूप महत्त्वाचं.
0: आणि प्रत्येकाच्या जवळ एक कहाणी असते, प्रत्येकाची. मध्यंतरी एक खूप सुंदर असं नाटक आलेलं होतं ज्याचा त्याचा प्रश्न. तर प्रत्येकाची एक कहाणी आहे, ती ऐकून घेतली जर त्याला सांगायची असेल तर ऐकूयात, जेणेकरून त्याला माझं कोणीच नाहीये अशी फिलिंग तयार होणार नाही.
1: हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. आत्ता मोबाईलच्या युगात तरी मोबाईल बाजूला ठेवा आणि हे सगळं स्वीकारा किंवा हे सगळ्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. मॅडम आता येते तुमच्याकडे, काय काय हॉबीज आहेत तुमच्या?
0: माझ्या हॉबीज खूप आहेत, वेड्यासारख्या हॉबीज.
1: चालेल आम्हाला.
0: म्हणजे मला अजिबात पोहता येत नाही, पण मी पोहण्याचे क्लास लावलेले आणि त्या डरके आगे जीत नाही झालेली, मला पोहता नाही झालेलं. पण पाण्यामध्ये डुंबण हे बावळट सारखं काहीतरी केलेलं आहे आणि सगळ्या मैत्रिणींना घेऊन केलेलं आहे की नाही गं, नाही आपल्याला नाही येत ना पोहता, तरी आपण जाऊ असं आणि पाण्यात जाऊ. तर ती एक हॉबी आहे की पाणी खूप आवडतं, पाणी पाहिलं की वेड्यासारखं होतं आणि जीव ओढला जातो. फिरायची खूप हौस आहे, पण काही काळामध्ये खूप अडकलेले होते, ड्युटीज होत्या सगळ्याच, त्या कर्तव्यांमधून फिरणं काही एवढं जमलं नाही, पण फिरायला खूप आवडतं. त्यानंतर स्वयंपाक आवडायचा, आता नाही आवडत, आता आयतं खायला खूप आवडतं. आणि कोणी जर म्हणालं की तू हे करून आण, तर करते मी. मैत्रिणींसाठी तर हमखास करते, त्यांनी काही फरमाईश केली तर, पण ते पण आवडतं करायला. त्यानंतर मला ना, आत्ता माझी एक म्हणजे आहे कलीग आहे, ती कॅलिग्राफी लिहिती आहे, तर ती खूप इच्छा होती कॅलिग्राफी शिकण्याची, पण ते पण राहून गेलं होतं. तर आता ते पण, तिला म्हटलं हा पेन घे माझा रुळवून आण, मी ते करेन. तर रोज माझं एक काहीतरी असतं की एक छोटे छोटे मी ना टार्गेट पकडलेले असतात की 15 दिवसामध्ये मी हे शिकेन. मग 15 दिवस ते कम्प्लीट झालं की मला खूप आनंद होतो, मी स्वतःला शाब्बासकी देते की वा तुला हे आलं स्मिता. मग परत 15 दिवसांनी नवीन म्हणजे असं टार्गेट पकडलेलं असतं. तर सारखं काही ना काही करायला आवडतं, मला शांत बसायला नाही आवडत. म्हणजे ऍक्टिव्ह पर्सन इतका ऍक्टिव्ह आहे की मला रात्री 2:00 परवा माझी मैत्रीण वैशाली म्हणाली की अगं मॅडम आहो, आपल्याला ते पथनाट्य आपण चॅट जीपीटीला विचारून करूयात का, ते काढून लिहून. मला असं असह्य झालं की मी चॅट जीपीटीला का बघू. ओके ठीक आहे, मी ट्राय करते. तिच्या बरोबर होतं ती चुकी.

0: ची नव्हती की एवढ्या कमी वेळामध्ये आपण कसं करायचं. ती बरोबरच आहे, पण मला असं वाटलं नाही मी करू शकते ना, मी लेखक आहे तर मी रात्री 2:30 वाजेपर्यंत बसून वेड्यासारखं पतनाट्य लिहून काढले. तर असं हे कायम झपाटलेलं असणं मला फार आवडतं, वेग आवडतो. आणि सगळ्यात खूप आवडत असेल तर ड्रायव्हिंग आवडतं, प्रचंड आवडतं. म्हणजे मी वेड्यासारखी ड्रायव्हिंग करू शकते बिलकुल न थकता.
1: छान आहे तुमचं हॉबी. असायला हव्यात अशा काहीतरी की ज्या फक्त काही साध्य नाही होणार पण मनाला आनंद देत.
0: मी सारखं हे बघते की मला कशाने आनंद होईल. म्हणजे आमचे साईनाथ थोरात जर का विश्राम म्हटले राष्ट्रगीतानंतर, तर आमच्याकडे बाकीचे कोणीच विश्राम मध्ये उभे राहत नाही, पण मी राहते. कारण मला अजून पण ते बालपण आवडतं की मी अजून पण सावधान विश्राम मध्ये जायला आवडतं. छान वाटतं मला असं.
1: आणि ते जपायला हवं, बालपण जपायला हवं. किती
0: त्यामुळे तुम्ही खुश असता.
1: हो,
0: रोज जे तुम्ही खुश असता ना, जर तुमच्यामध्ये मूल दडलेलं आहे जे, ते कायम बाहेर आणायचं. म्हणजे पाणीपुरी दिसलीये पण आता तिकडे आमचे सर दिसलेत, कस काय पाणीपुरी खाऊ, सांडली वगैरे विचारच नाही करायचा. सांडली तर सांडू दे, एवढं काय त्याच्यामध्ये खायला पाहिजे, पाहिजे ते करता आलं पाहिजे.
1: येस. आणि काय होतं ना, यामुळे आपण खूप मोठे नाही होत. आणि मोठ्यांचं असलं की टेन्शन टेन्शन टेन्शन नकोय. लहान झालं की ते टेन्शन.
0: पण तुला सांगू का, तुझ्या तुझ्यासारख्या माझ्या ज्या दोन मुली आहेत, त्या दोन मुलींनी मला हे जगणं शिकवलंय. म्हणजे मी जे सफर होत होत पुढे मार्ग काढून आले, तर त्याच्यामध्ये माझ्या आज पॉडकास्ट चॅनल चालू करणं, किंवा माझं प्रकाशन एपिग्राम म्हणून चालू झालंय ते सुरू करणं, किंवा माझं आत्ताचं जे पण काही आहे ते सगळं क्रेडिट गोष्ट माझ्या दोन मुली आहेत. की जी एक प्लेबॅक सिंगर आहे आणि दुसरी जी आहे ती मीडिया डेव्हलपर आहे. या दोघींनी मिळून मला मोठं केलंय. की आई आता बस, किचन बंद, किचन कडे वळूच नकोस तू. आता तू तुला जे पाहिजे ते कर. म्हणजे इव्हन मोठी मुलगी, म्हणजे माझ्या डोळ्यात परवा पाणी आलं होतं की ती मला मुंबईतून निघताना म्हणाली की आई तू खूप मोठा हप्ता भरतीयस, कारण आता तू एवढं सगळं केलंयस, तर पण जर तुला कुठे फिरायला जायचं असेल आणि तुला वाटलं हे करावं आणि त्यावेळेस जर पैसे नाहीत म्हणून तू थांबलीस, तर असं काही करू नकोस, एकदा बोल बर का माझ्याशी. एवढ्या खांद्याला आलेल्या मुली ज्या एवढा विचार करतायत, तर ही माझी सगळी काय म्हणतात ना, डिपॉझिट केलेलं जे प्रेम होतं ते आता विड्रॉल मध्ये मला मिळतंय, त्याच्यातच खूप खुश आहे. आणि म्हणून अधिक डबल खुशीचा धमाका आहे माझ्याकडे.
1: आणि खरं म्हणजे तुमच्याकडे बघून मलाही आनंद होतोय. आय डोंट नो वाय, बट तुम्ही जे हसताय कंटिन्यू किंवा बोलताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतोय ना, तो खूप छान आहे. आणि तो नेहमी असाच राहो, मी हीच प्रार्थना करेल. आणि मॅडम खरं म्हणजे अजून बोलण्यासारखं खूप काही आहे.
0: वेळ वेळ
1: पण वेळ आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. आणि तुम्ही आलात, खूप छान गप्पा मारलात, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू.
0: तू इथे बोलावलंस म्हणून मला माझ्या आयुष्याचा परत भूतकाळ बघता आला. आणि आपण जेव्हा पण भूतकाळामध्ये वळून बघतो आणि मग आज बघतो ना, त्यावेळेस वाटतं चला काहीतरी तर करता आलं
1: झालंय. थँक्यू. आणि मॅडम मी तर म्हणेल तुम्ही पुन्हा एकदा या, पुन्हा पुढच्या गप्पा आपण मारूयात. आणि नक्कीच आपल्या मैत्रिणींना देखील आवडतील. कारण
0: आणि तुला पण आणि तुझ्या आपल्या मैत्रिणींना पण कधी पण असं वाटलं की आपण एकटे आहोत आणि आता अक्षरशः स्मिताला बोर करावं, करू शकतात. तुझ्याकडनं माझा नंबर घ्यावा, मला बोर करावं, माझे कान सदैव तयार आहेत.
1: मॅडम आज तुम्ही आमच्यासोबत खूप छान गप्पा मारला, तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. तर म्हणजे आज आपण डॉक्टर स्मिता भुसे यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संवाद सखींचा या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मसाला।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 14।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार, शुभ संध्या काळ मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आपला संडे स्पेशल कॉलेज कटा हा शो सुरू झालाय आणि मी आले तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण कॉलेज कट्टा या शोमध्ये विविध प्राध्यापक, विविध कॉलेजचे स्टुडंट्स असतील, त्यांच्या करिअरविषयीच्या गप्पा असतील किंवा कॉलेजमधल्या गमती जमती असतील याबद्दलच्या खूप साऱ्या चर्चा करत असतो, खूप साऱ्या गप्पा मारत असतो आणि विविध व्यक्तिमत्वांसोबत आपण भेटत असतो, त्यांच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. आणि मंडळी, आज आपण ऐकणार आहोत आनंद शिदीर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे कोजागिरी जोशी यांनी. ऐकूयात.

0: नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे तुमचीच मैत्रीण कोजागरी तुमच्या सोबत. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत मिस्टर आनंद शिदीड सर. आनंद सर हे आता MIT ADT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इथे फाउंडेशनच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर आहेत. सरांना यूजर एक्सपिरियन्स आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन या दोन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये खूप मोठा अनुभव आहे. प्रोफेसर होण्याच्या आधी पण त्यांनी अनेक विविध ठिकाणी काम केले, म्हणजे चित्रपट, टीव्ही सिरियल्स, जाहिरात, प्रकाशन अशा अनेक क्षेत्रात त्यांचं काम आहे. तर मग मित्रांनो, आज आपण डिझाईन बद्दल त्यांच्याशी मस्त गप्पा मारूया. सर नमस्कार, तुमचं रेडिओ नगर मध्ये खूप खूप स्वागत.
1: नमस्कार नमस्कार, धन्यवाद तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, तसंच तुमच्या सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा माझ्यातर्फे धन्यवाद.
0: सर, आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की डिझाईन म्हणजे नक्की काय आणि तुमच्या नजरेने डिझाईन म्हणजे काय.
1: डिझाईनची अशी व्याख्या करणं अवघड आहे, अशी व्याख्या केलेली पण नाहीये, कारण की डिझाईन मध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भूत त्या असतात, त्यानुसार त्याची व्याख्या करणं असं अवघड आहे. पण साधारण सर्वसामान्यांना समजेल असं जर म्हणलं तर डिझाईन म्हणजे लोकांच्या गरजा, त्यांचे प्रॉब्लेम्स याचा जाणीवपूर्वक त्या लक्षात घेऊन आणि त्याच्यामध्ये कल्पकता वापरून त्याचं सोल्युशन देण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे डिझाईन असं आपल्याला म्हणता येईल. किंवा आपण असंही म्हणू शकतो की याच्यामध्ये एंड युजर म्हणजे लोकांकरता त्यांचे प्रश्न किंवा एखाद्या व्यवसायाशी निगडीत असलेले त्यांचे गोल्स, म्हणजे कम्युनिकेशन डिझाईन सारख्या ठिकाणी व्यवसायाशी निगडीत असलेले गोल याचा विचार करून केलेली गोष्ट म्हणजे डिझाईन असं आपण म्हणू शकतो.
0: अच्छा अच्छा, आता हे एवढं वेगळं क्षेत्र आहे तर तुम्ही कसे वळालात या क्षेत्राकडे.
1: मी शिक्षणाने बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलेलं आहे, अप्लाइड आर्ट नावाच्या त्याची एक डिसिप्लिन आहे, त्याच्यामध्ये मी ते केलेलं आहे. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात मी माझं शिक्षण घेतलेलं आहे आणि 1992 साली मी ग्रॅज्युएट झालेलो आहे, म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट ची डिग्री झाली आहे. आणि चित्रकलेची आवड असं म्हणलं तर मला लहानपणापासून होती. माझी आई अत्यंत उत्तम रांगोळी चित्रकार आहे, तर ते आईकडनं माझ्याकडे त्या गोष्टी आल्या असाव्यात, आणि त्यामुळे लहानपणी माझ्या अभ्यासाच्या वया अर्ध्या चित्रांनीच भरलेल्या असायच्या, त्यामुळे चित्रकले काहीतरी करावं असं माझ्या आई वडिलांनाही वाटत होतं आणि मलाही चित्रकलेच्या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटत होतं. आणि पुण्यामध्ये तेव्हा अशी खूप काही डिझाईनची कॉलेजेस नव्हती, पण अभिनव कला महाविद्यालय पुण्यामध्ये हा पर्याय तेव्हा असल्याने मी तिथे 10वी नंतर मग 5 वर्षाचा माझा डिग्रीचा कोर्स पूर्ण केलेला आहे.
0: अच्छा अच्छा. सर, तुम्ही व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युजर एक्सपिरियन्स डिझाईन या दोन्ही मध्ये काम केलंय, तर मग या दोन क्षेत्रांमध्ये फरक काय आहे नेमका.
1: तसं म्हणलं तर खूप सारा फरक आहे आणि तसं म्हणलं तर अगदी किरकोळ फरक आहे असं आपण म्हणता येईल. आता आपण पहिलं युजर एक्सपिरियन्स डिझाईन बद्दल बोलूयात. आता सध्या बऱ्याच वेळाला UI UX असे अनेक वेळा अनेक लोकांच्या तोंडून हे शब्द ऐकतो, खास करून या ज्या IT कंपन्या आहेत तिथे UI UX हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो. आता UI UX हा शब्द म्हणजे युजर एक्सपिरियन्स डिझाईन, म्हणजे लोकांची अडचणी लक्षात घेऊन तयार केलेलं डिझाईन, आणि UI म्हणजे त्याचा इंटरफेस, म्हणजे आपण एखादं मोबाईल ऍप्लिकेशन वापरतो किंवा डेस्कटॉपवरती एखादं जेव्हा ऍप्लिकेशन वापरतो त्याचं जे चित्र किंवा त्याचं जे डिझाईन आपल्याला दिसतं त्याला युजर इंटरफेस डिझाईन असं म्हणतात, किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस डिझाईन असंही म्हटलं जातं. आणि त्याच्या मागे जी प्रोसेस केली जाते हे डिझाईन आपल्याला दिसण्यासाठी जो अनुभव आपल्याला मिळतो ज्याला युजर एक्सपिरियन्स असं आपण म्हणू शकतो, तर त्याच्यासाठी केलेलं काम म्हणजे UX असं आहे. त्यामुळे UX मध्ये त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आधी लोकांच्या नेमक्या गरजा विचारात घेतल्या जातात, त्याच्यानुसार काही रिसर्चच्या पद्धती आहेत, त्या रिसर्चच्या पद्धती वापरून तो जो वापरकर्ता आहे त्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्याला कुठल्या गोष्टी समजायला अवघड जात आहेत, किंवा त्या आणखीन किती चांगल्या प्रकारे सोप्या करून त्याला सांगता येतील अशा प्रकारचे काही रिसर्च केले जातात, सर्वे घेतले जातात, आणि त्याच्यामधून येणारी जी आकडेवारी आहे त्याच्यावरनं तुमचा प्रॉब्लेम ठरवून त्याचं सोल्युशन हे डिझाईनच्या माध्यमातून काढलं जातं. असं ज्याला युएक्स आहे असं आपण म्हणू शकतो. आणि युआय बद्दल तर मी बोललोच की जे आपल्याला एखादं मोबाईल ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन उघडल्यानंतर जे रंगीत चित्र आपल्याला दिसतं त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हटलं जातं. हा त्याचा दुसरा भाग आहे. आता व्हिज्युअल कम्युनिकेशन बद्दल बोलायचं म्हणलं तर हा युआय जो पार्ट आहे हा व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये येऊ शकतो. त्याचबरोबरीने अनेक अशा गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वर्तमानपत्रातल्या जाहिराती, टीव्हीवरच्या जाहिराती, सिनेमा किंवा फिल्म, अॅनिमेशन फिल्म, अशा अनेक गोष्टी हे एक प्रकारचं माध्यमच आहे कम्युनिकेशन करण्याचं. त्यामुळे त्याला आपण व्हिज्युअल डिझाईन किंवा व्हिज्युअल असं माध्यम म्हणून वापरू शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा जो त्यांचा मुख्य प्रेक्षक वर्ग आहे किंवा त्यांचा जो टार्गेट ऑडियन्स आहे याचा विचार केलाच जातो. त्यामुळे त्यांना काय आवडेल आणि एखाद्या चित्रामार्फत आपला दिला जाणारा संदेश किंवा त्याच्यातनं केलं जाणारं त्याची पब्लिसिटी ही कशी त्यांच्यापर्यंत पोहोचते हे सुद्धा विचारात घेणं हा एक अनुभवाचाच भाग आहे किंवा युजर एक्सपिरियन्सचा भाग आहे असं मी म्हणू शकेन.
0: अच्छा सर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचा कामाचा अनुभव आहे तर त्याच्याबद्दल पण थोडस सांगा, म्हणजे तुम्हाला काय अडचणी आल्या त्याच्यात असं.
1: हो नक्कीच. कसं करिअरची सुरुवात मी जेव्हा केली 1992 साली, त्याच्याही आधी खर तर मी एक वर्ष स्वतः काही फ्रीलान्सिंग काम करत होतो. त्यावेळेला असं झालं की आमच्या माझ्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट मध्ये काही इलस्ट्रेशन या विषयावर मी रिसर्च करत होतो आणि त्याकरता मला वारंवार मुंबईला जावं लागत असे आणि तिथे माझी काही कला दिग्दर्शकांशी ओळख झाली. जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो चित्रकलेचं तेव्हा मला सुरुवातीचा माझा गोल असा होता की चित्रपट क्षेत्रामध्ये जाऊन कला दिग्दर्शक म्हणून काम करायचं. म्हणजे वेगवेगळ्या सिनेमांच्या साठी लागणारे सेट असतात, त्यांचे कॉस्ट्युम्स असतात, त्यांच्या कलर स्कीम असतात, तर या क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी काम करावं असं कॉलेजमध्ये असताना मी ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे मला संधी पण मिळाली आणि मुंबईला मी माझ्या कॉलेजच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्टमध्ये त्या कामासाठी जात असल्यामुळे तिथे काही कला दिग्दर्शकांची माझी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ओळख झाली आणि त्यांनी मला काही चित्रपटांच्या कला दिग्दर्शनामध्ये तू काम करणार का असं त्यांनी मला विचारलं आणि मग मी हो म्हणलं आणि मग मी मुंबईमध्ये अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांकरता व्हिज्युअलायझर म्हणजे जो सेट उभा राहणार आहे, जो सेट प्रेक्षकांना दिसणार आहे, त्याचं स्केचेस किंवा त्याची मॉडेल करण्याचं काम करायला लागलो.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये काही काही सिनेमे केले, त्याच्यामध्ये माया मेमसाब नावाचा एक चित्रपट होता त्याचा काही भाग मी केला, किंवा 1942 अ लव्ह स्टोरी सारखी एक चित्रपट होता त्याचं थोडंफार काम मी केलं. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका स्मिता तळवळकरांचं एक प्रोडक्शन हाऊस होतं, इथंही मी त्यांच्या सिनेमांसाठी, त्यांच्या वेगवेगळ्या टी व्ही सिरियलसाठी कला दिग्दर्शनाचं काम मी जवळपास 3 ते 4 वर्ष करत होतो, म्हणजे अगदी 1995-96 सालपर्यंत. त्याच्यानंतर काही कौटुंबिक कारणामुळे मला पुण्याला यावं लागलं, मुंबई सोडून मला काही पुण्याला यावं लागलं. त्यावेळेला मुंबईमध्ये ते 1993 सालचे बॉम्बस्फोट झालेले होते आणि अशा काही गोष्टींमुळे मला पुण्याला घरच्यांनी येण्याचा आग्रह केला. मग मी पुण्यामध्ये सुद्धा नाटकांचे सेट्स करत होतो, कॉस्ट्युम्स करत होतो आणि मग तेव्हा माझी व्हिज्युअल डिझायनरची बॅकग्राऊंड असल्यामुळे जाहिरात संस्थांशी ओळख झाली आणि मग मी ज्याला ऍडव्हर्टायझिंग एजन्सीच्या जगामध्ये माझा प्रवेश झाला ग्राफिक डिझायनर म्हणून. पुढची 5 ते 6 वर्ष मी विविध जाहिरात संस्थांमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून, व्हिज्युअलायझर म्हणून, सिनियर व्हिज्युअलायझर म्हणून असं काम करत होतं. ज्याच्यामध्ये माझं काम होतं ब्रोशर डिझाईन करणे, लोगो डिझाईन करणे, किंवा ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट आयडेंटिटी सारखे कार्यक्रम राबवणे, जसे काही इव्हेंट असतील तर इव्हेंट करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं माझ्या कामाचा भाग होती. तिथून पुढे 5 ते 6 वर्ष मी साधारण ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज मध्ये काम करत होतो सिनियर व्हिज्युअलायझर म्हणून आणि त्याच्यानंतर मला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी जाणून आली. सुप्रसिद्ध आय टी कंपनी जी आहे, टॉप टीयर आय टी कंपनी कॉग्निझंट नावाची, त्याच्या पुणे ऑफिसमध्ये मला त्यांनी ग्राफिक डिझायनर म्हणून इंटरव्ह्यू साठी बोलवलं आणि मी इंटरव्ह्यू दिला, माझं सिलेक्शन झालं. सुरुवातीला मी कॉग्निझंट मध्ये 1-2-3 वर्ष ग्राफिक डिझाईनचं काम करत होतो. पुढे मी व्हिज्युअल डिझायनर किंवा ज्याला जीयुआय डिझायनर म्हटलं जातं, म्हणजे ग्राफिक युजर इंटरफेस, हे काम करायला लागलो. तेव्हा युजर एक्सपिरियन्स डिझाईन किंवा युएक्स हा प्रकार फारसा लोकांना माहिती नव्हता, तो साधारण 2006-07 नंतर लोकांना माहिती व्हायला लागला. मग 2006 नंतर 2007 नंतर मी जवळपास पुढची 20-21 वर्ष 17-18 वर्ष ही युजर एक्सपिरियन्स डिझायनर म्हणून कॉग्निझंट मध्ये मी काम करत होतो. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन मध्ये मी कॉग्निझंट मध्ये मी माझा राजीनामा दिला आणि मग मी थोडस फ्रीलान्सिंग करायला. असा साधारण हा 30-31 वर्षाचा माझा कला जीवनाचा प्रवास आहे किंवा डिझायनर बनण्याचा मी केलेला प्रयत्न आहे असं तू म्हणू शकशील.
0: सर मग आता तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करताय, तर मग तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळालात त्याच्याबद्दल पण थोडं सांगा.
1: हा खरंच छान प्रश्न आहे की एवढं सगळं आयटी मध्ये असताना मी अकॅडमिक्सचा विचार का केला याचं उत्तर ही खरंच तितकं इंटरेस्टिंग आहे असं आपण म्हणू. त्याचं झालं असं की माझा मुलगा जो आहे आणि त्याचे एक दोन मित्र जे आहेत शाळेमधले त्याचे मित्र होते आणि त्यांना ही डिझाईनच्या क्षेत्रात येण्याची अगदी इच्छा होती. आता जर तुला माहिती असेल तर पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये या डिझाईन कॉलेजच्या एंट्रन्स टेस्ट साठीच प्रिपरेशनचे क्लासेस घेतले जातात बरोबर. पण मी माझ्या मुलाला असा सल्ला दिला की माझा थोडासा अनुभव आहे डिझाईनच्या क्षेत्रातला, तर मी असं करतो की मीच तुझा थोडासा अभ्यास घेतो. तेव्हा तो 12वी मध्ये होता, त्यामुळे त्याचा 12वीचा अभ्यास आणि मी दिलेल्या असाइनमेंट असं करून तो त्याचा एंट्रन्स टेस्ट साठीच प्रिपरेशन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि असं झालं की पुढे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन जे भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध असं डिझाईन संस्था आहे जी अहमदाबादला आहे, तर त्याची एंट्रन्स त्यांनी त्यावेळेला दिली. आणि मी शिकवलेलं म्हणा किंवा त्याच्या अंगातले उपजत गुण म्हणा, त्याच्यामुळे तिथे त्याला चांगल्या मार्कांनी ऍडमिशन मिळाली. आणि मग काय झालं की माझ्याकडे अनेक लोकांनी विचारणा करायला सुरुवात केली की अरे कसा अभ्यास घेतला, काय प्रकारच्या असाइनमेंट होत्या. तर सुरुवातीला मी फोनवर या लोकांना मार्गदर्शन केलं, मग लक्षात आलं की अरे आपल्याकडे जर एवढा एक अनुभव आहे वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे आणि त्याचा फायदा जर या मुलांना जर होत असेल तर मग ही चांगलीच गोष्ट आहे. असं म्हणतात की ज्ञान दिल्याने वाढतं, त्यामुळे मी काय केलं की या मुलांना शनिवार रविवारला ज्यांना वेळ होता त्यांना त्यांचे छोटेसे क्लासेस त्यांची काही सेशन्स घ्यायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की अरे आपल्यामध्ये एक दडलेला शिक्षक सुद्धा आहे आणि या अनुभवाच्या मुळे आपल्याला शिकवणं जमतही आहे, आवडतं पण आहे आणि मुलांनाही ते आवडतं आहे. मग मी विचार केला की असं काहीतरी करण्यापेक्षा मुख्य प्रभावात यावं, जर कुठे प्राध्यापक म्हणून डिझाईन शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर काही करता आलं तर मग मी त्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि मग मला MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इथे लोणी काळभोरला त्यांनी संधी दिली आणि मी गेली 3.5 वर्ष इथे आता डिझाईनचा प्राध्यापक म्हणून काम करतो.
0: अच्छा, आता विद्यार्थी म्हणून डिझाईनचा जो आमचा दृष्टिकोन असतो तो पूर्णपणे वेगळा असतो आणि तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, तर मग तुमचा डिझाईन बद्दलचा काय दृष्टिकोन आहे ऍज अ प्रोफेसर?
1: डिझाईन बद्दलचा दृष्टिकोन म्हणजे असं म्हणता येईल की आता डिझाईनच्या संकल्पना किंवा त्याच्या व्याख्या खूप बदललेल्या आहेत. मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो 30-35 वर्षापूर्वी तेव्हा डिझाईन कडे बघण्याचा असलेला लोकांचा दृष्टिकोन, प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन हा खूपच वेगळा होता. बरं, गेल्या 30-35 वर्षामध्ये डिझाईन ही एक ज्याला चांगलं करिअर म्हणून पण निर्माण होत आहे, त्याच्यातनं वेगवेगळे ऑप्शन्स निर्माण होत आहेत आणि या लोकांकडे नुसतंच एखादा चित्रकार म्हणून न बघता एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणारी व्यक्ती इंजिनियर प्रमाणे इतक्या प्रतिष्ठेने त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि हा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात बदलत जातो आहे आणि आता डिझायनर ही आता अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक संस्थेमध्ये आहे, म्हणजे संस्थेमध्ये म्हणजे प्रत्येक व्यवसाय करता तिचं एक स्थान आहे आणि अत्यंत महत्वाचं एक की प्रोफेशन ज्याला असं पण म्हणू अशा प्रकारचा आता डिझाईन आहे आणि ते आणखीन पुढच्या काळामध्ये सुद्धा ते ग्रो होत राहणार आहे. तर त्यामुळे डिझाईन कडे बघताना नुसतंच करिअर ऑपॉर्च्युनिटी, तर त्या तर वाढलेल्याच आहेत करिअर ऑपॉर्च्युनिटी, पण दृष्टिकोन तो विविक्षित ठेवताना हे फ्युचर सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे असं मला प्राध्यापक म्हणून वाटतं.
0: अच्छा अच्छा,
1: त्याचं उत्तर देईन.
0: तुम्ही आता जे म्हणला की डिझाईनच्या बद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो वर्षानुवर्ष बदलत गेलेला आहे, तर मग सध्याच्या जीवनात डिझाईनचं काय महत्व आहे, किती महत्व आहे, तुम्ही काय सांगाल?
1: आता डिझाईन बद्दल जर बोलायचं म्हणलं आत्ताच्या ह्याच्यात तर प्रत्येक गोष्टी डिझाईन आहे, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये डिझायनर डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये डिझायनरचं योगदान पण आहे. म्हणजे अगदी आपली रोजची बसायची खुर्ची असो, वापरातलं टेबल असो, मिक्सर असो, फॅन असो, अशा अनेक गोष्टींपासून ज्याला आपण म्हणू की पेपरातल्या जाहिराती आहेत, टीव्हीवरच्या जाहिराती आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या वेगवेगळ्या वेब सिरीज आहेत, इथपर्यंत प्रत्येक ठिकाणी डिझायनर आता काम करताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्याचं महत्व तिथे अनन्य साधारण आहे. म्हणजे आपण त्याचं प्रोफेशन वाईज त्यांना जरी वेगळं, कोणी प्रोडक्ट डिझाईन असतं, कोणी ग्राफिक डिझाईन असतं, कोणी अॅनिमेशन डिझायनर असतं, कोणी फर्निचर डिझाईन असतं, तर प्रत्येक ठिकाणी ग्राफिक डिझायनरचं महत्व हे वाढत गेलेलं आहे. याचं कारण मुख्यतः असं आहे की या प्रकारची जी प्रॉडक्ट आहेत, किंवा एखादी फिल्म असेल, एखादी खुर्ची असेल, टेबल असेल, मिक्सर सारखं प्रॉडक्ट असेल, तर त्याच्यावर प्रत्यक्ष तो वापरणारी जी व्यक्ती आहे त्याची मतं विचारात घेण्याचं काम हा डिझायनर आता करायला लागलेला आहे. त्यामुळे हा एक्सपिरियन्स बेस्ड चांगली कलाकृती निर्माण करण्याचं, चांगलं प्रॉडक्ट निर्माण करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळे एक वेगळा पैलू या गोष्टीला डिझायनरच्या करिअरला आलेला आहे. आणि त्यामुळे डिझायनरचं महत्व हे आजही वाढलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षात ते वाढतच राहणार आहे. भारतासारख्या ठिकाणी जिथे अजून थोडस अंडर डेव्हलपमेंट काही गोष्टी आहेत, इथं तर या अशा प्रकारच्या डिझायनरसाठी खूप काही स्कोप आहे जिथं ते करू शकतात काम. ग्रामीण भागामध्ये आहे, शहरी भागामध्ये आहे, त्याचं महत्व हे पुढे वाढतच राहणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही.
0: अच्छा, तर मग आता आपले अनेक मित्र आहेत ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा आहे, तर मग त्यांनी तयारी कशी करावी, या क्षेत्रात येण्यासाठी काय करावं, तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण आता डिझाईन हे खरंच एक मोठं करिअर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये डिझाईनकडे एक करिअर ऑप्शन म्हणून, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर इतक्या ताकदीचा करिअर ऑप्शन म्हणून बघितलं जात आहे. आणि मी जेव्हा डिझाईन बद्दल ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला किंवा मी जेव्हा शिकत होतो, तर तेव्हा भारतासारख्या ठिकाणी डिझाईन साठी असलेले शिक्षणाचे पर्याय ते अत्यंत कमी होते, खूपच कमी होते. म्हणजे 15 ते 20 कॉलेजेस संपूर्ण भारतामध्ये असतील. पण आत्ताचा जर परिस्थितीचा विचार केला तर भारतामध्ये 200 पेक्षा अधिक, आजच्या तारखेला 200 पेक्षा अधिक ही डिझाईनची कॉलेजेस आहेत. अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून गुजरात पर्यंत ती वेगवेगळ्या भागात पसरलेली आहेत. त्या वेगवेगळ्या डिझाईन कॉलेजेसची वेगवेगळी महत्व आहेत, त्यांच्या स्पेशालिटीज आहेत. त्यामुळे डिझाईन हे करिअर म्हणून अत्यंत वेगाने पुढे येत आहे आजच्या घडीला आणि ते पुढे येत राहणार आहे. आणि आता असं आहे की ज्यावेळेला मी पुणे शिक्षण घेतलं तेव्हा डिझाईन कॉलेजेसला प्रवेश मिळवण्याकरता अशी काही वेगळी प्रवेश प्रक्रिया नव्हती. पण आता कुठल्याही डिसिप्लिनला जायचं म्हणलं तर त्याच्याकरता प्रवेश प्रक्रियेतनं विद्यार्थ्यांना जावं लागतं. आणि ही जी सगळी डिझाईन कॉलेजेस संपूर्ण भारतभर आहेत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या अशा स्वतःच्या एंट्रन्स टेस्ट म्हणू किंवा ज्याला डिझाईन एप्टिट्यूड टेस्ट म्हणू, तर अशा प्रकारच्या त्यांनी डिझाईन केलेल्या असतात आणि त्या दरवर्षी साधारण एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान भारतभरात त्या कंडक्ट केल्या जातात. आता जर तुम्हाला डिझाईनच्या क्षेत्रात येण्याचा तुमचा विचार असेल, तर माझ्या वेळेला असलेले निकष आणि 30-35 वर्षात त्या निकषांमध्ये झालेले जे बदल आहेत ते जर विचारात घेतले, तर डिझाईन हा छंद राहिलेला नाहीये, ते आता प्रोफेशन झालेला आहे. बरोबर, त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे तो उत्तम डिझायनर होऊ शकतो. कारण की डिझाईन म्हणजे चित्रकला नव्हे. पूर्वीच्या वेळेला काही प्रमाणात, काही काळापूर्वी डिझाईन म्हणजे चित्रकला असा एक सर्वसामान्य समज होता, पण आता तो समज तसा राहिलेला नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या विद्यार्थ्याचं चित्रकलेचं ज्ञान उत्तम आहे, त्याची स्किल्स उत्तम आहेत, याचा अर्थ तो उत्तम डिझायनर बनू शकतोच असं आज आपण म्हणू शकत नाही. कारण की आता डिझाईन ही एक प्रक्रिया झालेली आहे, त्याच्यामध्ये रिसर्च आलेलं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स लक्षात घेण्याचं आलेला आहे, अनेक गोष्टी या डिझाईनच्या आता भाग झालेल्या आहेत. छान चित्र काढता येणं म्हणजे तो डिझायनर होईलच असं नाही, कारण की नुसत्या डिझाईनच्या जोडीला किंवा चित्रकलेच्या जोडीला त्यांच्याकडे इनोव्हेशन स्किल्स असणं गरजेचं आहे, किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची क्षमता असणं, वेगळा विचार करण्याची क्षमता असणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. एखादी कल्पना जर डोक्यामध्ये आली तर ती उत्तम प्रकारे तुम्हाला मांडता येऊ शकते चित्राच्या माध्यमातून. त्यामुळे चित्रकलाचं असलेलं ज्ञान, त्याचं असलेलं स्किल हे नक्कीच महत्वाचं आहे. पण त्याच्या इतकंच इनोव्हेशन म्हणा किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणा, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे नुसतं छान चित्र काढता येतं म्हणून मला डिझायनर व्हायचं आहे, किंवा माझा मित्र डिझायनर झाला, माझी मैत्रीण डिझायनर झाली म्हणून मला डिझायनर व्हायचं आहे आणि मला डिझाईन मध्ये करिअर करायचं आहे, असं विद्यार्थ्यांनी शक्यतो म्हणू नये. त्यांनी त्याच्यात आता योग्य ती ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावी, या वेगवेगळ्या क्लासेसचे काही सेशन्स असतात ती अटेंड करावीत. डिझाईन म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं त्यापूर्वी आवश्यक आहे. आणि ती जी चॅलेंजेस आहेत, डिझायनर म्हणून असलेली जी चॅलेंजेस आहेत ती सोडवण्याची क्षमता आपल्यात आहे का, असं गोष्टीचा विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वी विचार करायला पाहिजे असं मी म्हणेन.
0: अच्छा, तुम्ही आता तेच म्हणाले की चित्रकला येणं हे काही म्हणजे खूप महत्वाचं नाही. महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी मदत तर नक्कीच होते, पण मग त्याच्या ऐवजी काय म्हणजे यायला पाहिजे की जेणेकरून डिझाईन शिकताना जरा सोपं होईल.
1: हा, म्हणजे चित्रकलेची तुमची स्किल्स असतील, तुम्हाला छान मनुष्यकृती काढता येत असतील किंवा इतर ड्रॉईंगची तुमची स्किल असतील तर उत्तमच आहे. पण त्या जोडीला आजकाल तुमचं इनोव्हेशन स्किल्स किती चांगली आहे, म्हणजे एक गोष्ट जेव्हा एखादी सातत्याने इव्हॉल्व होत असती तर त्या इव्हॉल्वेशन प्रोसेसमध्ये तुमचं योगदान तुम्ही काय प्रकारे देऊ शकता, ज्याला इनोव्हेशन असं म्हणू, वेगळ्या प्रकारे वेगळ्या माध्यमातून वेगळा प्रकारचा काही संदेश देण्याची डिझायनर म्हणून तुमची क्षमता आहे का. जसं लोक एखाद्या गोष्टीचा चाकुरीबद्ध विचार करतात पण मग इतर त्यांच्यात वेगळं ठरण्याकरता तुम्ही ज्याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणू त्याच्याकरता वेगळं सोल्युशन काही देणार आहात का. म्हणजे एक प्रकारचं तुमच्याकडे सतत नाविन्य, क्रिएटिव्हिटी ज्याला असं म्हणू, ही क्रिएटिव्हिटी तुमच्या विचारांमधनं, तुमच्या ड्रॉइंगमधनं सातत्याने व्यक्त होतीये का नाही हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की इनोव्हेशन, कल्पकता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, रिसर्च स्किल्स आणि मग ज्याला असं आपण म्हणू की ड्रॉइंग, हे 5-6 गुण तुमच्याकडं असणं इतकंच महत्वाचं आहे इक्वली. कारण की आता नाही म्हणलं तरी कॉम्पिटिशनही वाढलेली आहे. एका वेळेला एका महाविद्यालयातनं 200-100 जास्ती विद्यार्थी हे डिझाईनच्या क्षेत्रात येत आहेत. मग अशा वेळेला तुमचं वेगळेपण ठरण्यात, तुमचं वेगळेपण जाणून येण्याकरता तुमच्याकडे ही कल्पकता त्या लेवलची असणं अपेक्षित आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स ज्याला म्हटलं जातं ती वरच्या लेवलची असणं अपेक्षित आहे, इतरांपेक्षा उजवी असणं अपेक्षित आहे. त्यामुळे ती ज्याला आपण डेव्हलप करण्याकरता काय काय करता येईल तर ह्याचा विचार सातत्याने तुम्ही डिझाईन कॉलेजला एंट्रन्स देण्यापूर्वी करणं आवश्यक आहे. की उदाहरणार्थ समजा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करता, मग पब्लिक ट्रान्सपोर्टचा येणारा तुमचा अनुभव एक डिझायनर म्हणून जर तुम्हाला अधिक चांगला करायचा असेल तर त्याकरता तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह मार्ग आहेत का, त्याच्याकरता तुम्ही काही मोबाईल ऍप्लिकेशन सारखी गोष्ट डेव्हलप करू शकता का, का जी प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये आणखीन काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करून ती आणखीन चांगल्या लेवलवर नेऊ शकता का. तर अशा प्रकारची सतत कार्यमग्नता तुमच्या डोक्यामध्ये चालू असणं अपेक्षित आहे. आणि या जर गोष्टी तुम्ही करत असाल डिझाईन कॉलेजला जाण्यापूर्वी, ही जर क्युरिओसिटी तुमच्याकडे असेल तर मग डिझाईन कॉलेजमध्ये उत्तम विद्यार्थी म्हणून तुम्ही परफॉर्मही करू शकता. कारण फक्त ड्रॉइंग चांगलं आहे या एका गोष्टीवर तुम्ही डिझाईनचा करिअरचा विचार करू नये. त्याच्याकरता इतर क्षेत्र आहेत, जसं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स म्हणून आहे जिथं कलाकारांना, तुमच्यातल्या चित्रकाराला संधी दिली जाते, असं क्षेत्र आहे. पण जर डिझाईन सारख्या गोष्टीचा विचार करणार असाल तर डिझाईन म्हणजे ड्रॉइंग नाही, नक्की म्हणून विचार.
0: बरोबर बोललात तुम्ही सर. आणि आता तुम्ही करिअर बद्दल बोललात तर मग आता डिझाईनच्या करिअर ऑप्शन्स बद्दल तुम्ही काय सांगाल. आणि आता तर म्हणजे एआयच्या बाबतीत पण बरंच काय काय ऐकायला मिळतंय, तर मग त्याचा डिझाईनच्या करिअरवर काही धोका आहे का, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल.
1: नक्कीच नक्कीच आपण बोलूया, कारण की एआय आता खूपच वेगाने येत आहे आपल्या जीवनामध्ये. तर आपण पहिल्यांदा करिअर ऑप्शन्स बद्दल बोलूयात. पूर्वीच्या वेळेला काही इतके करिअर ऑप्शन नव्हते. जसं मी मगाशीच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणलं की आता बहुतेक सर्व गोष्टींमध्ये डिझायनरचं हे अनन्य साधारण महत्व आहे, अगदी खुर्चीच्या निर्मितीपासून एखाद्या ऍप्लिकेशन डिझाईन पर्यंत आणि एखाद्या अॅनिमेशन पटापासून एखाद्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीपर्यंत, बरोबर. तर साधारण ढोबळ मनाने भारतभरात किंवा भारताबाहेर सुद्धा जर डिझाईन क्षेत्राचा विचार केला तर साधारण 5 ते 6 डिसिप्लिन्स किंवा 5 ते 6 विभाग त्याच्यात डिझाईन हे विभागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे कम्युनिकेशन डिझाईन. कम्युनिकेशन डिझायनर हे जे डिसिप्लिन आहे किंवा याच्यातनं पास आउट होणारे विद्यार्थी कुठे जातात तर ते जाहिरात संस्थेमध्ये नोकरीला जातात, म्हणजे ज्याला आपण ऍडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणू. किंवा अॅनिमेशन सुद्धा हे जे क्षेत्र आहे हे कम्युनिकेशन डिझाईन मध्ये येतं. मग अॅनिमेशन ही गोष्ट अनेक ठिकाणी लागते, ई लर्निंग मध्ये लागते, चित्रपट निर्मितीसाठी लागते, किंवा जाहिरात संस्थांमध्ये लागते, किंवा सरकारी काही चित्रपट असतात ज्याच्यातून जनजागृती केली जाते अशा ठिकाणी सुद्धा अॅनिमेशन सारख्या डिझायनरचा अत्यंत त्यांची डिमांड आहे असं आपण म्हणू. तर हे सगळ्या या ज्या गोष्टी आहेत, किंवा ग्राफिक डिझायनर म्हणून एक असतं की खास करून जे ब्रोशर्स, ब्रँड डिझाईन किंवा प्रेस ऍडव्हर्टाइजमेंट, ऍडव्हर्टाइजमेंटच्या फिल्म्स करतात. FPD म्हणून एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये फिल्म आणि व्हिडिओ बद्दल तुम्हाला ते डिझाईन कसं करायचं याचं नॉलेज दिलं जातं. तर ही सगळी माध्यमं जी येतात ती कम्युनिकेशन डिझाईन खाली येतात. दुसरं जे आहे जे प्रामुख्याने प्रत्येक विद्यार्थ्याला जेव्हा तो डिझाईनचा विचार करतो आणि तो कोणाकडनं तरी काहीतरी डिझाईन बद्दल ऐकतो ते म्हणजे प्रॉडक्ट डिझाईन. म्हणजे डिझाईन कॉलेजमध्ये येणाऱ्या 70% विद्यार्थ्यांना प्रॉडक्ट डिझायनर व्हायचं असतं असा माझा अनुभव आहे.
2: अच्छा.
1: पण प्रॉडक्ट डिझाईन मध्ये तुम्ही येताना अशा प्रकारची तुमची स्किल्स आहेत का नाही, जसं मी मागाशी म्हणलं की इनोव्हेटिव्ह स्किल्स तुमच्याकडे आहेत का प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग करण्याची आणि त्याला एक आउट ऑफ बॉक्स सोल्युशन देण्याची तुमची क्षमता आहे का हे तपासणं आवड आहे आवश्यक आहे. आणि प्रॉडक्ट डिझायनर मध्ये म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गोष्टी या प्रॉडक्ट आहेत, पिण्याच्या पाण्याच्या बाटली पासून एखाद्या व्हॅक्युम क्लिनर पर्यंत किंवा टीव्ही पासून आपण असं म्हणू की कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेट पर्यंत अगदी मोबाईल फोन पर्यंत आपल्या ह्या सगळ्या अनेक गोष्टी डिझाईन करणं, त्याच्याकरता जो तुमचा वापर करता आहे त्याच्या गरजा लक्षात घेणं हे सगळं प्रॉडक्ट डिझाईनच्या अंडर येतं. अजून एक त्याच्यातलं करिअर ऑप्शन असं आहे की जेव्हा तुम्ही तुमची डिग्री ही फर्निचर डिझाईन किंवा स्पेस डिझायनर म्हणून करता मग तुम्ही इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल इंटेरियर डिझाईन असतं, इंडस्ट्रीयल रेसिडेन्शियल असतं, इंडस्ट्रीयल असतं, अशा प्रकारची इंटेरियर डिझाईन मध्ये सुद्धा करिअरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि त्याच्या बरोबरीने मग तुम्ही फर्निचर सारख्या गोष्टी पण करू शकता, टेबल खुर्ची आहे, वॉर्डरोब्स आहेत, बेड्स आहेत, आणि त्याला लाईट डिझाईन सारख्या गोष्टी सुद्धा इंटेरियर डेकोरेशन मध्ये येतात. म्हणजे काही विद्यार्थी हे लाईट डिझायनिंग मध्ये जातात, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, शोभेचे दिवे, असंही करिअर ऑप्शन त्याच्यातनं आहे. अजून याच्यामध्ये आता नव्याने आलेला एक प्रकार म्हणजे ज्याला ट्रान्सपोर्टेशन डिझाईन असं आपण म्हणू शकतो. तर ट्रान्सपोर्टेशन डिझाईन मध्ये अत्यंत या डिझायनरला भवितव्य फार मोठं आहे, कारण की आता जर आपण बघितलं तर या इराण युद्धामुळे ऑलरेडी पेट्रोलचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, बरोबर. आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स कडे जा असा सल्ला आपल्याला आपल्या पंतप्रधानांनी पण दिलेला आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये उत्क्रांती होती आहे. नव्याने काही बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, 4-व्हीलर, 2-व्हीलर, 3-व्हीलर्स आपल्याला रोज नव्याने येताना दिसत आहेत. सातत्याने तिथं इव्हॅल्युएशन चालू आहे आणि पुढच्या अगदी 50 वर्षाचा जरी आपण विचार केला तरी पेट्रोलचे साठे हे किती काळ माणसाला पुरणार आहेत हा जर विचार केला तरी हा जो ऊर्जा स्रोत आहे जो ज्याच्यामधनं आपण सोलर एनर्जी सारख्या गोष्टीवर वाहनं चालू शकतात त्यामुळे ह्या प्रकारच्या डिझायनरला पुढची अनेक वर्ष चांगल्या प्रकारचं इनोव्हेशन करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ती पण एक डिसिप्लिन आहे ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन डिझाईन असं म्हणू. प्रामुख्याने साधारण हे 5 ते 6 प्रकार हे करिअर ऑप्शन साठी आहेत आणि या सगळ्या प्रकारच्या करिअर ऑप्शन्स मध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या भारतामध्ये, भारताबाहेर सुद्धा डिझायनर्सला मिळतात. आता दुसरं तुझ्या याच प्रश्नातला तू विचारलं होतंस की याच्यामध्ये एआयचा धोका आहे का, तर त्याचं उत्तर थोडंसं असं आहे की म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. कारण की गेल्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळी एआय टूल्स आलेली आहेत आणि त्यांची वेगवेगळी खासियत आहे. चॅट जीपीटी आहे, क्लॉड आहे, जिमिनाय आहे, अशी वेगवेगळी 200 पेक्षा अधिक एआय टूल आता आहेत. आपल्याला फार थोडी माहिती असतात. इमेज जनरेशन करता वेगळं एआय टूल आहे, कंटेंट करता वेगळं आहे, रिसर्च करता वेगळं आहे. या प्रत्येक एआय टूलचे वेगवेगळे पर्पज सुद्धा आहेत. त्यामुळे एआय मुळे काही गोष्टी अत्यंत सोप्या झालेल्या आहेत, नक्कीच झालेल्या आहेत. पण मग एआयच्या नारियाला सुद्धा डिझायनरनी लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आर्टिफिशियलच आहे, तो उपयोग नाही. बरोबर. एखादा सोल्युशन जेव्हा तुम्हाला एआय देतं, एखादा रिसर्च पेपर तुम्हाला लिहून देतं, एखादं चित्र काढून देतं, तर हे कुठं येतं? तर हे इंटरनेटवर किंवा वेगवेगळ्या डेटाबेस मध्ये असलेल्या माहितीच्या आधारे केलेलं कॉम्बिनेशन म्हणजे एआय आहे. त्याच्याकडे स्वतःची विचार क्षमता नाही, क्रिएटिव्हिटी नाही, पण ही क्रिएटिव्हिटी आणि ही विचार करण्याची क्षमता ही आपल्याकडे आहे, म्हणजे माणसाकडे आहे. म्हणजे जर एखादा डिझायनर हा तेवढा इनोव्हेटिव्ह असेल, तेवढा क्रिएटिव्ह असेल, तर एआयमुळे त्याच्या क्रिएटिव्हिटीवर मर्यादा काहीच येणार नाहीत. उलटा तो त्याचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकतो, चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो, त्याचा काही ठराविक प्रकारच्या कामाचा वेळ वाचू शकतो. तर त्यामुळे एआयची भीती घेण्याचं कारण नाही, पण एआयचा वापर कसा केला पाहिजे, किती कल्पकता तिथेही लावली पाहिजे, याचा विचार डिझायनरनी करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काही प्रकारचे जे काम आहेत ही नक्की कमी होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ ज्याला आपण थोडस लेबर वर्क म्हणू, की या गोष्टींकरता तुमची कल्पकता, तुमची क्रिएटिव्हिटी ही फारशी कामाला लागत नाही. उदाहरणार्थ अगदी अॅनिमेशनच्या क्षेत्रात बद्दल बोलायचं म्हणलं तर बॅकग्राऊंड आर्टिस्ट नावाचा एक प्रकार तिथे असतो, म्हणजे जे लोक फक्त बॅकग्राऊंड मध्ये कलर्स भासतात. बरोबर. आता हे काम उद्या एआय करू शकतं, कारण त्याच्यामध्ये विशेष कल्पकता नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी नाही, इनोव्हेशन नाही. बरोबर. त्यामुळे ज्यांच्या ज्या डिझायनरकडे ती कल्पकता आहे, ते इनोव्हेशन आहे, आउट ऑफ बॉक्स वेगळं काहीतरी निर्माण करण्याची ताकद आहे, तर त्यांना एआयचा धोका नक्कीच नाही. असं मी एआय बद्दल आज म्हणेन.
0: अच्छा अच्छा. सर आता तुम्ही एवढं सगळं छान छान सांगितलंय, तर आता मला नक्कीच खात्री आहे की भरपूर लोकांना असं वाटायला लागलं आहे की आता मी पण डिझायनर बनावं. तर मग तुम्ही होतकरू डिझायनर्सना काय संदेश द्याल?
1: होतकरू डिझायनर्सला म्हणजे मी असा सल्ला देईन की तुम्ही नक्की हे ठरवा की तुम्हाला डिझाईन मध्ये करिअर करायचं आहे, तर त्याच्याकरता आवश्यक असलेले गुण तुमच्याकडे आहेत का. याचा पहिला आणि प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणजे मला छान चित्र काढता येतात म्हणून मला डिझायनर व्हायचंय असा विचार करणं हे तुम्हाला चुकीच्या दिशेने नेऊ शकतं. कारण की डिझाईनच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशनला अत्यंत महत्व आहे, असं मी बऱ्याच वेळा उत्तरामध्ये उल्लेख केला. तुमचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कसं आहे, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कशी आहेत, आणि ज्याला आपण असं म्हणू की कल्पकता किंवा क्रिएटिव्हिटी या सगळ्यावर कशी तुम्ही वापरतात, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. क्लासेस मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला ड्रॉइंग बद्दलच अनेक गोष्टी शिकवल्या जातात, असा माझा साधारण अनुभव आहे. मी जिथे स्टील लाईफ शिकवलं तर वॉटर कलर, म्हणजे ज्याला कलेचे प्रकार, चित्रकलेचे प्रकार शिकवले जातात. पण तुम्हाला जर खरंच यशस्वी डिझायनर व्हायचं असेल किंवा डिझाईनच्या क्षेत्रात काहीतरी करायचं असेल, तर या गोष्टी तुमच्याकडे आहेत का हा एकदा तुम्ही लेखाजोखा बघण्याची आवश्यकता आहे. की आपल्याकडे उत्तम इनोव्हेशन आहे का, इतर 4 मुलं जसा विचार करतात त्याच्यापेक्षा आपण काही वेगळा विचार करू शकतोय का, वेगळ्या प्रकारचं सोल्युशन देण्याची आपली क्षमता आहे का. डिझाईन म्हणजे फक्त प्रॉडक्ट डिझाईन असं बऱ्याच मुलांच्या डोक्यात असतं, तर ते तसं नाहीये. विविध क्षेत्रामध्ये डिझायनर हे अत्यंत प्रभावी काम करतात. मग आपली नेमकी आवड कशामध्ये आहे, आपण काय प्रकारचे प्रॉब्लेम इनोव्हेटिव्ह पद्धतीनं युजर करता सॉल्व्ह करू शकतो, किंवा असं होतं की कुठनं तरी कोणीतरी कुठनं तरी आपल्या कानावर असतं युआय युएक्स, पण युआय किंवा युएक्स करण्याकरता असणारे गुण, रिसर्च करण्याचे गुण तुमच्याकडे आहेत का. लोकांशी संभाषण करणं, त्याच्यातनं मिळणारी जी इनपुट्स आहेत, जी त्याचं कन्व्हर्जन जे आहे करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे का, त्याचा वेळोवेळी तुम्ही विचार करणं आवश्यक आहे, तरच तुम्ही चांगले उत्तम डिझायनर होऊ शकता, असा माझा नवीन डिझाईनच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलांना हा अगदी प्रामाणिक एक सल्ला म्हणलंच तरी चालू शकेल असं आहे.
0: हो हो, बरोबरच आहे, तुम्ही बरोबर बोलला सर. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपल्याकडे ते जे लागणारे स्किल्स आहेत, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, हे जे स्किल्स आहेत, हे चित्रकलेपेक्षा जास्त महत्वाचे डिझाईन मध्ये आहे. चित्रकला एक माध्यम आहे, पण इनोव्हेशन आणि इनोव्हेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिएटिव्हिटी हे स्किल्स जास्त.
1: आउट ऑफ बॉक्स थिंकिंग सुद्धा तितकंच महत्वाची गोष्ट आहे.
0: हो हो, नक्कीच नक्कीच. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज खरंच खूप महत्वाची माहिती दिलीत आम्हाला आणि आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सर.
1: थँक्यू थँक्यू, धन्यवाद. मी सुद्धा कोजागिरी तुझे अतिशय मनापासून, तुमच्या संयोजकांचे सुद्धा अत्यंत मनापासून आभार मानतो की मला डिझाईन या क्षेत्राबद्दल बोलण्याची, विचार व्यक्त करण्याचं तुम्ही संधी दिली, व्यासपीठ त्याच्याकरता उपलब्ध करून दिली. आणि तुमच्या श्रोत्यांना सुद्धा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. ज्यांना कोणाला डिझाईनच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, त्यांना माझं काही मार्गदर्शन हवं असेल, तर मी केव्हाही त्यांना मार्गदर्शन द्यायला तयार आहे. तुमच्या माध्यमातून असे विद्यार्थी माझ्यापर्यंत आले तर मी अगदीच त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आणि त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर. तर मित्रांनो, आत्ताच आपण मिस्टर आनंद शिदीर सर यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी खरंच आपल्याला खूप मोलाची माहिती दिली आहे. पण आता वेळ झाली निरोप घ्यायची. चला तर मग आपण पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आताच आपण ऐकलीत आनंद शिरीर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता कोजागिरी जोशी यांनी. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये कॉलेज कट्टा या शो मध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. तुम्ही ऐकत आहात 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी साधना डिक्कर आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

येणं. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे RJ मानवी यांनी. आज ऐकूयात प्रकरण 9 फक्त सुटका करणे पुरेसे नाही भाग 17.
1: स्वामी विवेकानंद म्हणतात की 1 औंस कृती ही 1000 पौंड सिद्धांच्या बरोबरीची आहे. सगळ्याच गोष्टी सरळ सोप्या नसतात. गिरीश विचार करत होता की मुलांचं भवितव्य सुरक्षित नसेल तर मुलांची सुटका करून त्यांना बालसंगोपन गृहात किंवा रेस्क्यू होममध्ये पाठवण्याचा काय उपयोग. बऱ्याच वेळा निरपराध मुलांना गुन्हेगार मुलांसोबतच ठेवलं गेलं, त्यामुळे त्यांना अटळपणे दादागिरी किंवा मानसिक शारीरिक छळाला तोंड द्यावे लागले आणि ते 18 वर्षांचे झाल्यावर संस्थेतून बाहेर पडून बाहेरच्या कठीण जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा, जगात त्यांनी टिकून कसं राहायचं याबद्दल त्यांची काय तयारी करून घेतली जाते. गिरीश आणि प्राजक्ता यांनी भारतातल्या परिस्थितीचा फार बारकाईने अभ्यास केलेला होता. भारत सरकारतर्फे बालसंगोपन केंद्रांचा आढावा घेण्यासाठी जेना कमिटीची स्थापना करण्यात आली. रत्ना अनाजन जेना या संख्याशास्त्रज्ञ असून मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या चेअरपर्सन आहेत. त्यांच्या कमिटीने माहितीचे विश्लेषण करून आणि बाल गुन्हेगार न्याय कायद्याअंतर्गत बाल न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांच्या कार्याचा आढावा घेऊन रिपोर्ट सादर केला. तो जेना कमिटी रिपोर्ट या नावाने ओळखला जातो. सप्टेंबर 2018 या कमिटीचा जो अहवाल आला त्यानुसार भारतातल्या 9,589 बालसंगोपन केंद्रांमध्ये एकूण 3,70,000 मुलं राहत होती. या संस्था अनाथ मुले, टाकून दिलेली बाळे, अनाथ आश्रमात देऊन टाकलेली मुले आणि जी मुले दुर्लक्ष, छळ, हिंसा आणि मुलांना पळवून नेऊन विकणे याची बळी ठरतात त्यांचे संगोपन करतात. ही मुले 18 वर्षांची होतात तेव्हा त्यांना संस्था सोडावी लागते. त्यानंतर त्यांना थोडाफार आधार म्हणून पुढील शिक्षणासाठी मदत किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास मदत मिळावी जेणेकरून त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे अशी कायद्यात तरतूद केलेली आहे. बाल गुन्हेगार कायदा, बाल कल्याण आणि संरक्षण कायदा 2015 ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015 म्हणजे JJ ऍक्टनुसार ते सक्तीचे आहे. या कायद्याचे 2016 नियम आणि चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम हा कायदा 18 वर्षाखालील मुलांकरिता आहे. मात्र जेना कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे 25%पेक्षा जास्त मुले सांगतात की एकदा आम्ही संस्थेतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला कोणतीही नंतरची सेवा मिळाली नाही आणि 44% मुले सांगतात की ते पुढे त्यांच्या जीवनात काय करणार आहेत, त्यांना काय करावेसे वाटते याबद्दल त्यांच्याशी कुणीही काहीही बोलले नव्हते. एक अनौपचारिक आढावा घेतला असता 24% मुलांना डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी ते खूप जास्त अभ्यास करत होते. 5% मुलांना पायलट व्हायचे होते. 13% मुलांना भरपूर पैसे कमवायचे होते. 4.5% मुलांना फॅशन डिझायनर व्हायचे होते. 18% मुलांची शिक्षक होण्याची इच्छा होती. 7% मुलांना पोलिसात जायचे होते. 7% मुलांना पुढे शिकायचे होते आणि फक्त 3% मुलांना लवकरात लवकर लग्न करायचे होते. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. मुलींची लग्ने झाली आणि सगळे त्यांना विसरून गेले. मुलांना कुठे कुठे कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागल्या. ज्या मुलींची 18व्या वर्षी लग्ने झाली त्यांच्यापैकी बहुतेक जणींच्या वाट्याला कौटुंबिक हिंसा आणि छळ आला. बालसंगोपन संस्थांना आर्थिक बळ जरी केंद्र सरकार पुरवत असले तरी त्यांची जबाबदारी राज्य सरकारवर असते आणि प्रत्येक राज्य सरकारचे नियम वेगळे असतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सरकारच्या मदतीने चालणारे निदान एक तरी बालगृह आहे, पण उत्तर भारतात परिस्थिती भयानक आहे. काही ठिकाणी एखादे सरकारी मदतीवर चालणारे बालगृह असते आणि काही ठिकाणी फक्त एक खाजगी बालगृह असते. कर्मचारी वर्गाचे वागणे उद्दाम असते. तिथे आलेल्या मुलांना स्वीकार आणि आपलेपणाची अपेक्षा असते, परंतु कर्मचारी त्या मुलांना व्यभिचारी अनैतिक संबंधातून निर्माण झालेली घाण समजतात. मूलभूत हक्क, स्वच्छता, आरोग्यपूर्ण वस्तूंचा वापर, पोषक आहार, चांगल्या सोयी, त्यांना समजून घेणं आणि प्रेम हे सगळं त्या मुलांच्या आयुष्यातून पूर्णपणे वजा झालेलं असतं. श्रीमती सुपर्ण गुप्ता या अंगण या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्या पूर्ण देशातल्या 600 बाल सुधार केंद्रांच्या सुधारणा प्रकल्पावर काम करतात. त्या म्हणतात की आर्थिक कमतरतेमुळे या मुलांसाठी एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे. प्रथम सारखी स्वयंसेवी संस्था जेव्हा एखाद्या फॅक्टरीवर मोठी धाड घालते तेव्हा तिथे काम करणारी 100 मुले अल्पवयीन कामगार सोडवून आणून परत बालगृहात आणून सोडते. पण इतक्या मुलांसाठी तिथे जागा नसते, तरी ती मुले तिथेच राहतात. त्यांना पूर्णपणे पाय पसरून झोपताही येत नाही. अशी ती थकून जगणारी मुले त्यात भर म्हणजे बोलणारे बोलतच असतात. बघा बघा त्यांच्या उतरलेल्या तब्येती, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवून दिलं पाहिजे. आणि मग बाहेर पडल्यावर ते या ट्रॅफिकिंग म्हणजेच माणसांना फसवून पळवून विकणाऱ्यांच्या तावडीत अलगद सापडतात. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जे एकच बालगृह असते ते पुरेसे नाही. सर्वसाधारणपणे भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 3 बालगृहे असायला पाहिजेत. 1-6 वर्षाच्या खालील मुलांसाठी, 1-6 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणि 1-6 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी. भारतामध्ये अनाथ तसेच कोणत्याही वाईट गोष्टीला बळी पडू शकणारी असुरक्षित मुलं यांच्याकरिता वेगळे कायदे नाहीत. ते सगळे अल्पवयीनांसाठीची न्यायव्यवस्था ज्युवेनाईल जस्टिस सिस्टीम यातच समाविष्ट आहे. ही व्यवस्था 16 ते 18 वयाच्या मुलांसाठी आहे आणि त्यात अत्यंत घृणास्पद गुन्हे देखील सामील केलेले आहेत. चाइल्डलाईन पोर्टल म्हणते की युनिसेफच्या अंदाजानुसार भारतात 2.9 कोटी अनाथ मुले होती. याचा अर्थ टाकून दिलेली असाही होऊ शकतो. इतर अभ्यासानुसार हा आकडा यापेक्षा खूप मोठा आहे. कायद्याने गुन्हेगार ठरवलेली मुलं आणि कुठल्याही परिस्थितीला बळी पडू शकणारी असुरक्षित मुलंही एकत्र राहतात. याचा परिणाम असा होतो की मुलांचे घरातच शोषण सुरू होते, म्हणजे घरातलीच मुलं इतर मुलांविरुद्ध गुन्हे करू लागतात. आम्ही हे अगदी नेहमीच पाहतो की जी मुलं किरकोळ गुन्हे करण्यापासून कायद्याविरुद्ध वागायला सुरुवात करतात ती पुढे जाऊन अट्टल गुन्हेगार बनतात. अशी असंख्य उदाहरणे आहेत की मुलींचे रेस्क्यू होममध्येच लैंगिक शोषण होण्यास सुरुवात होते आणि तिथून बाहेर पडतानाच त्यांची शरीर विक्रय व्यवसायाची तयारी पूर्ण झालेली असते. गिरीशला मनापासून वाटत होतं की ही व्यवस्था बदलण्यासाठी, सुधारण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. लहान मुलांना या बालगृहाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे. हे तर स्पष्टच होतं की रस्त्यांवर सापडलेली मुलं ही अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली होती. अहमदनगरच्या चाइल्डलाईन टीमला हे माहिती होतं की गलिच्छ वस्त्या आणि झोपडपट्ट्या इथे सर्वसाधारणपणे ही मुलं पैदा झालेली असतात. आईबापांना बरीच मुलं झालेली असतात, पण त्यांचं संगोपन करण्यासाठी पैसाच नसतो. वेगवेगळ्या वाईट गोष्टींना बळी पडत मुलं शेवटी गुन्हेगार आणि वेश्या बनतात. गिरीशने विचार केला, जर कुणीतरी या रस्त्यावर वाढणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ केलं तर एक प्रमुख राष्ट्रीय समस्या आटोक्यात आणता येईल किंवा एक चांगला परिणाम नक्कीच घडून येईल. ही मुलं अट्टल गुन्हेगार आणि धंदेवाईक वेश्या होईपर्यंत वाट बघायची आणि मग त्यांना तुरुंगात डांबायचं आणि वेश्यागृहातून त्यांची सुटका करायची. याला काहीच अर्थ नाही. असं केल्यानंतर ते त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या हातातून निसटून गेलेल्या भूतकाळाबद्दल पश्चाताप करण्यात व्यतीत करतात. त्यांच्या अंधकारमय भविष्यापासून त्यांना वाचवलंच पाहिजे. गिरीशचं निरीक्षण होतं की इथली व्यवस्था उलट्या दिशेने काम करणारी आहे. मोठ्या माणसांना आयुष्याच्या दलदलीतून खेचून बाहेर काढायचं आणि जी लहान मुलं बिघडायची शक्यता आहे त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही, म्हणजे ती मुलंही त्याच दलदलीत अडकत जाणार. हे घडू नये म्हणून असं काही करायला पाहिजे की त्यांच्या कोवळ्या मनात एक मेणबत्ती लावली पाहिजे, जिच्या प्रकाशामुळे ते मोठे झाल्यावर अंधारात वाट चुकणार नाहीत. गिरीशला ही साखळी तोडायची होती. त्याला प्रतिबंध आणि उपचार या दोन्हींचा एकाच वेळी विचार करायला हवा होता. ती मुलं लहान निष्पाप असतानाच कृती घडायला हवी होती. जोपर्यंत त्यांची मने कोवळी असतील, जगातली कठोर वस्तुस्थिती आणि हिंसा यामुळे निब्बर झालेली नसतील, तोपर्यंतच काही परिवर्तन होऊ शकणार होतं. मुलांना आशा, प्रकाश आणि प्रेम यांच्या रस्त्याला लावून देता येणार होतं. हे पुस्तक लिहित असताना माझी भेट गिरीशच्या आणखी एका सहकाऱ्याशी, हनीफ शेखशी झाली. गिरीशशी प्रत्यक्ष गाठ पडण्याच्या फार अगोदर हनीफ त्याची भक्ती करू लागला होता, कारण गिरीशची एक हृदयस्पर्शी कहाणी त्याने ऐकली होती. ही 1990 दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. नगरची एक वेश्या, तिने स्वतःच्या लहान मुलाला सागरला एकदा इतक्या जोरात ढकलले की त्याच्या डोक्याला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. जेव्हा गिरीशच्या स्वयंसेवकांनी त्याला हे सांगितले, त्यावेळी हे स्वयंसेवक रात्री बाईकवरून गावात चक्कर मारत असत. त्यावेळी तो त्या वेश्येच्या घरी गेला, सागरला उचलले, डॉक्टरकडे घेऊन गेला आणि त्याला उपचार केले. त्याला परत आईकडे घेऊन जाणं धोक्याचं होतं म्हणून स्नेहालयात ठेवलं. काही महिने गेले तेव्हा असं लक्षात आलं की सागर वरचेवर आजारी पडत आहे. जेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा कळले की 5 सागरला HIV लागण झालेली आहे. त्यावेळी HIV कोणती औषधे नव्हती. सागरची तब्येत खालावत गेली आणि लवकरच त्याचा रोग शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. जेव्हा जेव्हा सागरला शी व्हायची तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचं आतडं ढुंगणातून बाहेर येऊन त्याचा बाहेर फुगा व्हायचा. मग ते पुन्हा हाताने त्याच्या शरीरात सारावं लागे. पुढे पुढे सागरला सारखा रक्तस्त्राव होऊ लागला. गिरीश जिथे जिथे जायचा तिथे त्याला घेऊन जाई. त्याने कधीच त्या मुलाला एकटं सोडलं नाही. त्याच्या शरीरातून गळणारे रक्त आणि शी पुसण्यासाठी गिरीश बरोबर वर्तमानपत्राचे कागद घेऊन जात असे. नगरचे सर्जन डॉक्टर मोहन थोलार यांनी मदत देऊ केली आणि सागरचे ऑपरेशन केले. डॉक्टर मार्सिया यांनी पण मदत केली. सागरची आतड्याची समस्या बऱ्यापैकी कमी झाली. शेवटी त्या रोगाने त्याचा घास घेतला, पण जेव्हा तो गेला तेव्हा शांतपणे गिरीशच्या हातात त्याला मरण आलं. हनीफ हनीफ तसा माध्यमातील माणूस, पण त्याला एक प्रकारचा जादूगारच म्हटलं पाहिजे, कारण तो मुलांचं जीवन बदलून टाकतो. तो गलिच्छ वस्तीतली आणि झोपडपट्टीतली मळलेली, डोक्यात उवा पडलेली, डोळ्यात घाण, नाकात शेंबूड असलेली कुपोषित मुलं शोधून आणतो, त्यांना स्वच्छ करतो, त्यांचे केस कापून देतो, त्यांना खेळ शिकवतो, त्यांना नीट बोलायला शिकवतो, थोडं गणित शिकवतो आणि त्यांना शाळा स्वीकारतील इतपत तयारी करून घेतो. द साऊंड ऑफ म्युझिक हा चित्रपट मी कमीत कमी 50 वेळा पाहिला आहे. त्यातली मारियाचं काम केलेली जुलिया अँड्र्यूज, त्या वोन ट्रॅप कुटुंबातली हट्टी, उद्दाम आणि दुर्लक्षित मुलं संगीताच्या सहाय्याने जिंकून घेते. हनीफ हेच करतो, पण खेळांच्या सहाय्याने. फरक इतकाच आहे की चित्रपटात मारिया एका अतिशय श्रीमंत कुटुंबाच्या राजवाड्यासारख्या घरात, जे घर ऑस्ट्रियाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगरांच्या कुशीत असते, तिथे नोकरी करत असते. मात्र हनीफने जवळ पुरेसे पैसे नसताना भारतातल्या अगदी घाणेरड्या अशा गलिच्छ वस्तीतून कामाला सुरुवात केली. मारियाने फक्त 7 मुलांचं रूपांतर घडवून आणलं आणि हनीफने आजवर गल्लीत भटकणाऱ्या 4000 मुलांना शाळेत पोहोचवलं आहे. आज ती मुलं आणि मुली चांगले तरुण तरुणी झाले असून जीवनात काहीतरी चांगलं करून दाखवत आहेत. मारिया त्या मुलांना दुष्ट नाझींपासून वाचवून स्वित्झर्लँडला नेते. इकडे हनीफने मुलांना शेकडो हिटलर्सपासून वाचवले, जे दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, रोगराई, अंधश्रद्धा, लैंगिक शोषण करते, पळवून नेऊन विकणारे या सगळ्यांच्या रूपात अवतरले आहेत. मारिया आधी चर्चमध्ये राहणारी नन असते, परंतु ती पुन्हा नन व्हायला चर्चमध्ये जाऊ शकत नाही. ती मुलांच्यात देव पाहते. हनीफने मला सांगितलं, तो मंदिरात किंवा मशिदीत जात नाही, मुलं हीच त्याची प्रार्थना आहे. ही माझी मुलं आहेत, आजच्या परिस्थितीचे बळी उद्याचे भावी गुन्हेगारही होऊ शकतात, पण आता ते माझे हिरो आहेत. हनीफने मला आणखी एक गोष्ट सांगितली, ती मी कधी कल्पनेतही आणली नसती. त्याने मला सांगितलं की या झोपडपट्ट्या म्हणजे भावी शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया बनवणाऱ्या फॅक्टऱ्या आहेत. त्यांचे आईबाप सतत कामाला गेलेले, घरं गलिच्छ, घरात पैशाची नेहमी चणचण, लहान मोठ्या भुरट्या चोऱ्या, किरकोळ गुन्हे नेहमीचेच आणि आजूबाजूच्या परिसरात तर घाणीचे साम्राज्य. महानगरात काय किंवा लहान शहरात काय, झोपडपट्टीतल्या बहुतेक मुली शाळामध्येच सोडतात. त्यांची एकमेव स्वस्त करमणूक म्हणजे टेलिव्हिजन. तो त्यांना दाखवतो दुसरं जग, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचं. सिनेमामधल्या गणिका म्हणजे वैभव आणि रोमॅन्स. मुलींना पडद्यावर दिसणाऱ्या त्या सुंदर आणि नखरेल स्त्रियांसारखं दिसायचं असतं. शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचा पण खूप प्रभाव असतो. प्रसाधनं आणि फॅशनेबल कपडे घ्यायला पैसे नसतातच. भक्ष्याच्या शोधात असलेले शिकारी पुरुष अशा सहज जाळ्यात ओढल्या जाणाऱ्या सावजांना हेरतात आणि मुली आपल्या ज्या वस्तू पाहिजेत त्या घेण्यासाठी आपण आपल्या शरीराचा सौदा करूच शकतो हे ताबडतोब शिकतात. हा समस्येवरचा उपाय ठरतो आणि तिथे एक शरीर विक्रय करणाऱ्या महिलेचा जन्म होतो, किंवा असलेली कच्ची शरीर विक्रेता पक्व होते आणि पळवून धंद्याला लावण्याच्या लायकीची बनते. हनीफ गिरीशकडून शिकला की माणसाचं जगणं बदलू शकतं. गिरीशने केलेलं काम आणि त्याचे झालेले परिणाम यातून हनीफ शिकला. त्याने प्रवीण मुत्यालसारख्यांची आयुष्य प्रत्यक्ष बदलताना पाहिली. यशवंत कुरापट्टीप्रमाणे प्रवीण मुत्याल एका बिड्या वळणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आला. प्रवीणचे वडील जाईच्या फुलांचे गजरे विकण्याचा धंदा करायचे. प्रवीण त्याच्या दोन बहिणी आणि एका भावाबरोबर चित्रा गल्लीतच वाढला. त्याला वयाच्या 6व्या 7व्या वर्षी एका मराठी शाळेत घालण्यात आले. शाळेनंतर त्याला उदबत्त्यांच्या कारखान्यात पॅकर म्हणून कामाला जावे लागे. 1000 छोटे पुढे भरले की त्याला मजुरी म्हणून 4 रुपये मिळत. तो एका दिवसात 1000 पेक्षाही जास्त पुढे भरत असे, त्यामुळे त्याला आठवड्याला 40 रुपये मिळत. सगळे पैसे तो आईजवळ देत असे. त्याला कुणाशी मैत्री करायला वेळच मिळत नसे. त्याला कधीही नवे कपडे मिळाले नाहीत. दिवाळीला सगळेजण नवे कपडे घालतात, फटाके वाजवतात आणि मिठाई खातात, पण प्रवीणला मात्र तेव्हाही नवे कपडे मिळत नसत. त्याने कधीही त्याच्या आईवडिलांकडे काहीही मागितले नाही, कारण त्याला माहिती होते की त्यांच्याकडे द्यायला काहीच नाही. सरकारच्या समाज कल्याण समितीतर्फे बीडी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्त्या मिळत, त्यामुळे प्रवीणचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. संपूर्ण शिक्षण काळात तो काम करून पैसे मिळवत राहिला. तो शिंप्यांच्या दुकानात काम करायचा. 10वीनंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्याने 5 वर्षे एका पुस्तकाच्या दुकानात काम केले आणि तो कॉमर्सचा पदवीधर झाला. त्याने कधीही खाजगी क्लास लावले नाहीत. पुस्तकाच्या दुकानात कामाला असल्यामुळे त्याला अकाउंटन्सीची बरीच पुस्तके वाचायला मिळायची. काही पुस्तके घरी आणून तो त्यातले प्रॉब्लेम्स सोडवायचा. शिक्षण आणि काम या व्यतिरिक्त प्रवीण फक्त एकाच ठिकाणी जात असे, ते म्हणजे गिरीशची पावशाळा. तिथे जाऊन तो जमेल तशी मदत करत असे. पण 1992 काही कारणाने प्रवीणने पावशाळेला जाणं थांबवलं. 1993 महाराष्ट्रात भूकंपानी हलकल्लोळ माजवला. 30 सप्टेंबर 1993 रोजी दुपारी 4 च्या सुमारास लातूर आणि उस्मानाबाद या दाट लोकवस्ती असलेल्या जिल्ह्यात भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यात 52 खेडी उद्ध्वस्त झाली. 10,000 लोक मृत्यूमुखी पडले आणि 30,000 लोक गंभीर जखमी झाले. त्यावेळी प्रवीणने गिरीशला मदत निधी उभारण्याच्या कामात बरीच मदत केली. त्यानंतर पुन्हा त्याचा गिरीशबरोबर असलेला संपर्क तुटला. प्रवीणला कॉम्प्युटर मॅनेजमेंट किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची फार इच्छा होती, पण या अभ्यासक्रमांची फी फार जास्त होती. मग त्याने शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार केला, पण त्या गोष्टीला घरच्यांनी खूप विरोध केला. या निर्णय प्रक्रियेत जवळजवळ 1 वर्ष वाया गेलं आणि मग थकलेल्या आणि उदास झालेल्या प्रवीणने ठरवून टाकलं की बस झालं, आता यापुढे शिक्षण बंद. त्याने एक लहानसा लॉटरी तिकिटांचा स्टॉल टाकला आणि त्यात त्याला बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. पैशाबरोबर काही सवयी पण आल्या आणि प्रवीण अनेक चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करायला लागला. अशा प्रकारे तो जीवनातल्या अंधाऱ्या गल्ल्यांकडे निघालाच होता. तितक्यात यशवंत कुरापट्टीने त्याला चाइल्डलाईनच्या नोकरीची संधी देऊ केली. त्यावेळी नुकताच प्रवीणच्या वडिलांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले होते. त्यामुळे लॉटरीची तिकिटे विकून जो पैसा जमला होता तो सगळा त्यांच्या दुखण्यात खर्च झाला. चाइल्डलाईनच्या ऑफिसमध्ये एक टीम मेंबर म्हणून काम करणं हा प्रवीणसाठी वेगळाच अनुभव होता. कधीकधी शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करायला जाताना त्याला गिरायकाचं काम करावं लागे, पण असं करण्यात एक धोका होता. जर त्या मुलींवर लक्ष ठेवणाऱ्या वेश्यागृहाच्या पाळीव गुंडांना त्याच्याबद्दल संशय आला तर ते त्याच्यावर हल्ला करू शकत होते किंवा त्याला मारून टाकायलाही कमी केलं नसतं. पण इथेच प्रवीण गुंतागुंतीच्या केसेस हाताळायला शिकला आणि एक दिवस जेव्हा गिरीशने त्याला सोशल वर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायला सांगितलं तेव्हा त्याचा शिक्षण थांबवण्याचा निर्णय संपुष्टात आला. पण अजूनही त्याच्याजवळ जास्तीची फी भरायला पैसे नव्हतेच. यावेळेला गिरीशने स्वतः कर्ज काढून त्याला पैसे दिले. असं त्याने त्यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलेलं होतं. अशा प्रकारे आता प्रवीणचं एक नवीन जीवन सुरू झालं. सकाळी तो कॉलेजमध्ये जाऊन शिकायचा आणि दुपारी चाइल्ड लाईनच्या ऑफिसमध्ये असायचा. 2006 तो MSW झाला आणि त्याच्या नशिबाने त्याला बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये कार्यानुभवासाठी जाण्याची संधी मिळाली. प्रवीणने महिनाभर नगरच्या पूर्वेस 600 किलोमीटरवर असणाऱ्या आनंदवनात राहून कार्यानुभव घेतला. ते 2006 होतं. त्यावेळी बाबा आमटे हयात होते. बाबा आमटे म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे यांना महामानव म्हटले जाते, कारण त्यांनी जे काम केलं ते त्यापूर्वी कुणीही करू धजला नव्हता. त्यांनी आपले जीवन कुष्ठरोग्यांच्या सेवेत व्यतीत केलं. समाजाने टाकून दिलेले जरा वेगळी क्षमता असलेले महारोगी त्यांना घेऊन बाबांनी आनंदवनाची म्हणजेच आनंदाच्या जंगलाची निर्मिती केली. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात वरोरापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या 465 हेक्टर जागेवर आनंदवन वसवले आहे. भारत सरकारने बाबा आमटे यांना 1971 पद्मश्री आणि 1986 पद्मविभूषण या सन्मानाने गौरवले. 1985 मॅगसेसे फाउंडेशनने 1000 कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करण्याचे महान कार्य केल्याबद्दल बाबा आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान केला. त्यांनी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल बाबा आमटे यांना 40 प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. प्रवीणचा आनंदवनातला पहिला दिवस हा त्याच्यासाठी अक्षरशः डोळे उघडणारा ठरला. अशा प्रकारची एखादी जागा असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कुठेतरी व्यंग असलेले, काहीतरी कमीपणा असलेले, पण आनंदात असलेले, डोळ्यात आत्मनिर्भरतेची चमक दिसून येणारे असे 1000 कुष्ठरोगी तिथे स्वच्छ आणि निरोगी वातावरणात राहत होते. असं काही भारतात दृष्टीस पडणं हे विशेषच होतं. तिथे बरंच काही घडत होतं. औपचारिक शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, शेती, जलस्रोत संवर्धन हे सगळं आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेअंतर्गत सुरू होतं. तिथे चांभारकाम, गालीचे विणणे, शिवणकाम आणि अशी इतरही कौशल्य शिकवण्यासाठी शिबिरं घेतली जात होती. त्या ओसाड जागेचे बाबांनी स्वर्गात रूपांतर केले होते. आनंदवनाच्या सुरुवातीपासून लाखो लोकांना इथे नवजीवन प्राप्त झालं, अन्यथा ते कुठेतरी सडून मरून गेले असते. प्रवीण सर्वाधिक प्रभावित झाला तो या गोष्टीने की बाबांची दोन्ही मुले आणि सुना डॉक्टर होऊन त्यांनी हॉस्पिटल्स उभी केलेली होती आणि तिथे ना नफा तत्वावर अनेक आरोग्यविषयक उपक्रम ते राबवत होते. प्रवीणला समजलं की सुरुवातीला पुरेसा पैसा नसल्यामुळे कुष्ठरोग्यांना आवश्यक त्या गोष्टी, उदाहरणार्थ कॅलिपर्स, कृत्रिम अवयव, विशिष्ट प्रकारचे बूट उपलब्ध करून देता यायच्या नाहीत. त्यांनी कुष्ठरोगामुळे हे अवयव गमावल्याने त्यांना ते आवश्यक होते. मग बाबांनी असा निर्णय घेतला की या सगळ्या गोष्टी आपण इथे म्हणजे आनंदवनातच बनवायच्या. प्रवीणने त्या निर्मिती केंद्रात महिनाभर काम केलं. या प्रशिक्षणात गिरीशने सुद्धा भाग घेतला. आता प्रवीण छानपैकी शस्त्रसज्ज झालेला होता. MSW पदवी पण हातात होती आणि आनंदवनात प्रशिक्षण आणि कार्यानुभव घेतल्यामुळे तो ऊर्जेने नुसता मुसमुसला होता. मुत्यालचा प्रवास आता सुरू झाला होता. गिरीशने काम सुरू केलं तेव्हा त्याने शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी त्या गुन्हेगारी वातावरणापासून लांब राहावं, आपली ऊर्जा शिक्षणाकडे खर्च करावी या हेतूने त्यांना शाळेत पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आता त्याला ती संकल्पना आणखी व्यापक करायची होती. दुर्दैवी परिस्थितीतून किंवा पार्श्वभूमीतून आलेल्या प्रत्येक मुलाला समान संधी मिळायला पाहिजे अशी व्यवस्था करायची होती. त्याच्या नव्या प्रकल्पाला त्याने नाव दिलं बालभवन, म्हणजे मुलांचं घर. नगर शहर आणि शहराच्या आसपासच्या 9 झोपडपट्ट्यांमधील मुलांना घेऊन हा प्रकल्प सुरू होणार होता. पुढच्या उपक्रमाची तयारी करत असताना गिरीश त्याचं कॉलेजच्या मुलांना राज्यशास्त्र शिकवण्याचं काम करतच होता आणि मिळणाऱ्या पगारातील निम्मा त्याच्या मुलांसाठी खर्च करत होता. तो फिरोदियांनी दिलेल्या 3 चाकीमधून त्याच्या टीमला घेऊन अजूनही उरलेले अन्न गोळा करून आणायला जातच होता. गावातले काही डॉक्टर्स स्वतः MIDC कॅम्पसवर जाऊन तिथल्या रुग्णांना मोफत तपासून जात. शिवाय डॉक्टर मार्सिया यांनी स्नेहालयाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याकरिता बिल्व दलमध्ये क्लासेस सुरू केले होते. चाइल्डलाईनचे स्वयंसेवक दिवसेंदिवस कामात व्यस्त होत होते. यांना सरकारतर्फे मानधन मिळत होते. पण मोठ्या स्वप्नांना मोठ्या धनाची गरज असते. गिरीशने बाबा आमट्यांना भेटून विचारायचं ठरवलं की त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन कसं उभं केलं. बाबा गिरीशला म्हणाले, शंका आणि अनिश्चितता हे या कामाचेच भाग असतात. माझ्याकडे पुढे जाण्या इतकं अन्नधान्य आहे का? मला मदत करायला माणसं आहे का? माझं स्वप्न फारच मोठं आहे का? त्यासाठी पैसे कुठून येणार? माझ्याच्याने हे काम निभेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस, कारण जे प्रश्न उभे ठाकले नाहीत त्यांची उत्तरं शोधून काय उपयोग. त्यापेक्षा कामाला सुरुवात कर आणि पुढे चालत राहा. हळूहळू सगळं मार्गी लागेल. निधीच्या मागे लागण्यात अर्थ नाही. करायचं काय असेल तर ते फक्त काम. तू तुझ्या प्रकल्पाच्या मागे लाग. पैसे आणि साधनं आपोआप तुला शोधत येतील. आणखी एक धडा त्यांनी गिरीशला दिला, तो म्हणजे एखाद्याचे म्हणणे मन लावून ऐकणे. बाबा आमटे यांनी भारत जोडो अभियान राबवलं होतं. समाजातला वाढता उपेक्षावाद, असहिष्णुता, जातीजातीतील संघर्ष कमी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने हे अभियान बाबांनी राबवले होते. 100 तरुण तरुणींना घेऊन त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पायी प्रवास केला. प्रतिक्रिया नको, प्रतिसाद हवा यावर बाबांचा विश्वास होता. लोकांना वाटायचं की दहशतवाद्यांना मारून टाकावं, पण बाबा याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत. ते म्हणायचे, तुम्ही एका दहशतवाद्याला मारलात तर दुसरे हजारो त्याच्या जागेवर येतील. ज्या लोकांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्याशी उघड आणि मन मोकळा संवाद होण्याची गरज आहे. संवादाचा गाभा असतो दुसऱ्याचं बोलणं मन लावून ऐकणं. लोकांना शांत राहून लक्ष देऊन ऐकणं माहितीच नसतं, त्यामुळे ते इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाहीत. दुसऱ्या कोणाचे कष्ट कशा प्रकारचे असू शकतील हे त्यांना समजून घेता येत नाही. जर माणसांनी एकमेकांचं नीट ऐकूनच घेतलं नाही तर त्या ठिकाणी उभयतांचा गैरसमज होणं अटळच आहे. मग गैरसमजातून भांडणं, त्यातून हिंसा, दहशत आणि शेवटी दुःख आणि दैन्य. त्यांचं ऐकून घ्या, बाबा आमटे म्हणाले. मन देऊन ऐका. जगाकडे त्यांच्या नजरेतून पहा. एखाद्याला आपल्यावर अन्याय झाला असं का वाटतं ते समजून घ्या. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. इतरांशी प्रेमाने वागणं इतकं अवघड का जातं त्याचा विचार करा. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. गिरीशने हा उपदेश मनापासून स्वीकारला. तो लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यांच्याकरता संघर्ष करण्याचीही त्याची तयारी असे, जेणेकरून व्यथित लोक बोलू शकतील, आपल्या भावना व्यक्त करू.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आरजे मानवी यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM क्रमशः सुरू आहे.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे क्रीडा शिक्षक भरत बिडवे सर. त्यांच्याशी संवाद साधला आहे अजय धुपावकर यांनी. ऐकूया क्रीडा झेप.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत जे क्रीडा शिक्षक आहेत. भरत बिडवे सर, त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांनी व्हॉलीबॉल कबड्डी या खेळापासून सुरुवात केली, परंतु क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी नाझ पौलबुद्धे शाळेमध्ये 30 वर्ष सेवा केली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 72 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत, कबड्डी, खो खो, त्याचबरोबरीने वेगवेगळ्या खेळांमध्ये असे 72 राष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत असे भरत बिडवे सर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ योग असतो क्रीडा शिक्षक हा मुख्याध्यापक होणे, पण त्यांनी 4 वर्ष रिटायरमेंट होण्या अगोदर 4 वर्ष नाझ पौलबुद्धे शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे असे भरत बिडवे सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. तुमचं मला सुरुवातीला ऐकायला आवडेल श्रोत्यांना, तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: माझं नाव भरत शामराव बिडवे. मी ग्रामीण भागातलाच एक खेळाडू आहे. माझं गावाचं नाव पिंपळगाव माळवी, जवळच आहे डोंगरगण रोडला. माझं बालपण जे आहे ते माझ्या गावामध्येच गेलं. जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा पिंपळगाव माळवी, जीवनाचा दृष्टिकोन आणि खेळाचा दृष्टिकोन तिथूनच मला मिळाला. आणि माध्यमिक विद्यालय श्रीराम विद्यालय पिंपळगाव माळवी, की जे आमचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताच्या नावानुसार श्रीराम विद्यालयामध्ये माझी जडणघडण झालेली आहे. आणि खेळाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं,
2: बीपीएड केलं ना काय
3: सांगा. मी माझं शिक्षण एम ए बीपीएड इथपर्यंत शिक्षण केलं आणि बीपीएडचा कोर्स मी डीकेटी एज्युकेशन सोसायटीचे इचलकरंजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यामध्ये पूर्ण केलेला आहे 1990-91 मध्ये.
2: तुम्ही तिथे कसं गेलात, म्हणजे नगरहून तिथे ऍडमिशन मिळाली का काय?
3: मुळात शाळेमध्ये असताना आमचे शिक्षक आदरणीय प्राचार्य काळे सर असतील किंवा नगरे सर असतील माझे गुरु, हे शाळेतली टीम असायची व्हॉलीबॉलची, आणि आम्ही फक्त पाहायला राहायचो. आता शिक्षकासमवेत कसं काय थांबावं, खेळावं कसं काय, परंतु फक्त एक अट्रॅक्शन होतं की बॉल कसा मारतात काय. आणि मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी बॉल फक्त आणून द्यायचंच काम केलं. आणि मग नंतर त्यांनी मला आतमध्ये सामावून घेतलं. मग नेट बांधणं, ग्राउंड तयार करणं, पाणी ग्राउंडवरती नेऊन ठेवणं, आणि मग शिक्षकांच्या सान्निध्यामध्ये नेटमन म्हणून सुरुवातीला काम केलं. आणि मला नेटमनची खरी प्रॅक्टिस माझे मित्र, त्यावेळचे वर्गमित्र होते, बाबासाहेब जयसिंग पटरे, हा सुंदर खेळाडू होता व्हॉलीबॉलचा. मी वास्तविक पाहता मी व्हॉलीबॉलचा खरा खेळाडू आहे आणि माझा गेम पण व्हॉलीबॉलच होता. आणि मग मी बीपीएडला असताना देखील व्हॉलीबॉल मध्येच माझं करिअर करण्याचं ठरवलं होतं. आणि माझा अध्यापनाचा विषय जो आहे तो इंग्रजी आहे. माझ्या 12वीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते शिक्षण रेसिडेन्शियल विद्यालय या ठिकाणी झालं. आणि महाविद्यालयीन शिक्षण मी अहमदनगर कॉलेज अहमदनगर या ठिकाणी आमचं शिक्षण झालं. तिथेही मला खेळाचं बाळकडू मिळालं. तिथले असलेले आमचे क्रीडा अध्यापक होते, क्रीडा संचालक होते, त्या क्रीडा संचालकांनी मला खूप डागवाले सर, रंगनाथ डागवाले सर, खूप कडक शिस्तीचा माणूस आणि त्यांच्या नियंत्रणाखाली ॲथलेटिक्स या खेळाकडे मी थोडासा वळलो. आणि तिथं व्हॉलीबॉलची पण मी प्रॅक्टिस करायचो. एक ग्रामीण भागातला खेळाडू प्रॅक्टिससाठी थेट नगरला प्रथमच येत असे, त्यामध्ये माझा समाविष्ट असायचा. तिथून सकाळची प्रॅक्टिस, नंतर संध्याकाळची प्रॅक्टिस आहे आदरणीय देवडे सर रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजला, ते इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असत, चौकडे सर अध्यापन करत असत इंग्रजी विषयाचं. आणि मग त्यांच्याकडून मी व्हॉलीबॉलचं बाळकडू घेतलं देवडे सरांकडून. आणि माझ्या इंग्रजी विषयाबाबत जर सांगायचं ठरलं तर इंग्रजी विषयाचं मला बाळकडू आदरणीय चौकडे सर रेसिडेन्शियल हायस्कूल इथूनच मला मिळालं आणि त्याच्याच जोरावरती मी माझं शिक्षण इंग्रजीमधून पूर्ण केलं. बी ए इंग्रजी पूर्ण केलं आणि मग 1990-91 दरम्यान माझा कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही दिवस मी आदिवासी विकास संस्था या ठिकाणी काम केलं. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळात थोडे दिवस काम केलं आणि त्यानंतर मी 1991 सालापासूनच सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचं डॉक्टर नाझ पाऊलबुद्धे, त्यावेळेस आमचं नूतन माध्यमिक विद्यालय जुनं नाव होतं आणि मग नवीन नाव डॉक्टर नाझ पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झालो.
2: अरे वा, किती 92-93
3: 1991-92 नंतर.
2: बरोबर. मग व्हॉलीबॉल आणि याच्यात तुम्ही शालेय स्पर्धा वगैरे खेळलात का काही कुठल्या, आठवत आहे का काही?
3: हो जरूर सर, मी खास करून ऍथलेटिक्स मध्ये मला इंटरेस्ट होता. धावण्याच्या शर्यतीमध्ये मी हायस्कूल लेवलला भाग घ्यायचो आणि कबड्डी खेळामध्ये मी ग्रामीण भागामध्ये भाग घ्यायचो. परंतु ग्रामीण भागातील खेळ आणि शहरी भागातील खेळ यामध्ये त्यावेळेस जमीन अस्मानचा फरक राहायचा. एक तंत्रशुद्ध खेळाचं जे प्रशिक्षण आहे ते शहरामध्ये चालायचो. आजही त्या प्रकारची थोडीशी परिस्थिती सुधारलेली आहे, परंतु आजही ग्रामीण भागातले खेळाडू मागे राहतात कारण टेक्निकल ज्या बाबी आहेत ते टेक्निकल बाबी, कोचेस ह्याची कमतरता आहे ग्रामीण भागाला आजही आहे.
2: त्यामुळे तुम्ही मग शाळेमध्ये जॉईन झालात?
3: हा, शाळेमध्ये जॉईन झालं म्हणजे माझी आई कैलासवासी सुंदरबाई शामराव बिडवे ह्या जुन्या 7वी पास त्यावेळेच्या, वडील तसेच 4थी पासच. आईला शिक्षणाची खूप मोठी आस्था होती, शिक्षणाबद्दल तिचं ओढ वेगळी होती आणि मग तिने आम्हाला शिकवण्याचं ठरवलं. माझे मोठे बंधू लक्ष्मणराव, माझी छोटी बहीण 2 नंबरची बहीण चंद्रकला की जी आता रांजणगाव मशिदला आहे, आणि लहानी बहीण ही विजया, त्यावेळी सगळ्यात छोटी बहीण जया, ह्या सगळ्या आम्ही एकत्रित शाळेत जायचो. परंतु आर्थिक परिस्थिती ग्रामीण वाले खलाशी हलकेची असल्यामुळं भाऊ आमचा मोठा शिकू शकला नाही. परंतु भावाने आणि आईने ध्यास घेतला की याला शिकवायचंच आणि म्हणूनच त्याच्या आग्रह खातर मी हे सगळं शिक्षण पूर्ण केलं. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सेवा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर माजी आमदार नाथ जयवंत पाऊलबुद्धे साहेब यांनी त्यांच्या आधिपत्याखाली संस्था स्थापन केली आणि मला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. त्यावेळेस पेपरला जाहिरात वाचली, दैनिक समाचार हा पेपर होता, त्या समाचारला मी जाहिरात वाचली आणि मग मला बोलवण्यात आलं. आईला मी सांगितलं, अरे मी तिकडं चांगल्या ठिकाणी शाळेत आहे. ती म्हणली, नाही आपल्याला पैशापेक्षाही मुलांना शिकवणं, गौरगरिबाच्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जॉईन झालो. सगळ्यात जमेची बाजू की माझ्या संस्थेमध्ये मुलाखतीद्वारे म्हणजे इंटरव्ह्यूमधून पास होऊन पहिला शिक्षक मी आहे,
2: क्रीडा शिक्षक.
3: हा, आणि माझं सिलेक्शन स्वर्गीय माझे प्राचार्य बाळासाहेब बत्तीन सर, पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक, यांनी माझं सिलेक्शन केलं. त्यांनी पटवून दिलं की ह्या व्यक्तीला घेतल्यानंतर संस्थेचा काय विकास होऊ शकतो. एक खेळामध्ये पण संस्था पुढे जाऊ शकते, शाळा पुढे जाऊ शकते आणि विषयाचं पण ज्ञान आहे, विषयाचा निकाल पण चांगला लागू शकतो. आणि म्हणून त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि सर्व त्यावेळेस जे कमिटी मेंबर होते त्या कमिटी मेंबरला खूप आनंद झाला की एक आपल्याला व्यक्ती भेटलेला आहे,
2: इंग्रजी विषय प्लस
3: क्रीडा शिक्षक. हे दोन्ही भूमिका मी पार पाडल्या.
2: अरे वा,
3: जवळजवळ 30 वर्ष इंग्रजी अध्यापन केलं.
2: अरे बापरे.
3: आणि 34 वर्ष नॉनस्टॉप पहिल्यापासून थेट शेवटपर्यंत 1991 ते 2025 सालापर्यंत क्रीडा क्षेत्राचं मी मोठं काम केलेलं आहे.
2: तुम्ही इंग्रजी विषय म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत शिकवला का?
3: 5वी ते 10वी पर्यंत इंग्रजी विषयाचं अध्यापन.
2: स्पोर्ट्सचं कसे?
3: स्पोर्ट्स सगळ्या वर्गाचे स्पोर्ट्स माझ्याकडे असायचे.
2: बर,
3: आमच्या समोर मोठं मैदान आहे, आजही आहे, त्या मैदानावरती प्रॅक्टिस त्या ठिकाणी आम्ही घ्यायचो. आणि मला माझा हॉलीबॉल गेम होता, परंतु माझ्या पहिल्या दुसऱ्या बॅचला एक 2-3 मुलं आले. एक रवी मल्लेश्याम पंतम जो आता सहाय्यक आयुक्त आहे, आणि दुसरा रमेश माळवदे, तिसरा रोहित येमूल, असे बरेचसे मुलं आले. ते निर्मलनगरच्या ग्राउंडवरती खेळायचे,
2: खो खो खेळायचे.
3: मी त्यांना सहज विचारलं, अरे तुम्ही खो खो छान खेळताय, कुठे खेळताय? ते निर्मल नगरच्या ग्राउंडवर. मग निर्मल नगरच्या ग्राउंडचा अभ्यास करण्याचं मी ठरवलं. मी एक दिवस सहज गेलो.
2: तुम्ही शाळेजवळच आहे ना ते?
3: आमच्या शाळेजवळच होतं. मग मी गेलो तिथं, पाहिलं तिथं शिवछत्रपती पुरस्कार विजेते एक आदर्श खेळाडू, आदर्श ॲथलेटिक्स की ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र आदराने घेत होतो, एक क्रीडा क्षेत्रातलं मोठं नाव निर्मलचंद्र थोरात सर यांनी तो क्लब स्थापन केला. आणि त्या क्लबमध्ये माझ्या शाळेतले मुलं, नय्यर विद्यालयाचे पण मुलं, त्यानंतर दुसऱ्या पलीकडे डोके विद्यालयाचे मुलं, हे सगळे मुलं एकत्रित, समर्थ विद्यामंदिराचे मुलं एकत्रित खेळायचे
2: एकलव्य क्रीडा,
3: एकलव्य क्रीडा मंडळामध्ये. आणि सगळ्यात जास्त माझे मुलं तिथे जास्त असायचे. मग मी असं ठरवलं की हॉलीबॉल मध्ये तर आपण करिअर करू शकू, परंतु जास्त मुलांचा ओढा खो खो कडे आहे. मग मी ती हॉलीबॉल त्या ठिकाणी स्टॉप केला आणि मी खो खो कडे वळलो.
2: अरे बापरे.
3: आणि तिथून खरी सुरुवात झाली खो खोची. आणि आज तक पाऊल बुद्ध विद्यालय म्हटलं की खो खोचं नाव लगेच निघतं, कारण असंख्य खेळाडू त्या मैदानावरती घडलेले आहेत. महत्वाचा मुद्दा, माझ्या शाळेच्या ग्राउंडवरती बेसिक ज्ञान आहे ते खेळाडूला खो खोचं दिलं जायचं, आणि जे तांत्रिक ज्ञान आहे हे तांत्रिक ज्ञान एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मुलांना मिळायचं. म्हणजे दुहेरी त्या ठिकाणी काम असल्यामुळं विद्यालयाच्या टीमा दरवर्षी जिंकत जिंकत गेलेल्या आहेत. मागच्या वर्षी पण ती टीम जिंकलेली आहे असं एकही वर्ष नाही. 1994 पासून आज तक विद्यालयाच्या टीमा ह्या जिंकत. पूर्वी नूतन शालेय स्पर्धेमध्ये, फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये पण मुलं माझे आमचे चमकायचेच, आणि शालेय स्पर्धेमध्ये पण मुलं हे चमकत असायचेच. आणि या स्पर्धेमध्ये
2: नूतन शाळेचं पाऊल बुद्ध शाळेत रूपांतर कधी नाव कधी झालं?
3: ज्यावेळेस आमचे डॉक्टर साहेब संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नाथ जयवंत पाऊल साहेब यांचं देहावसन 27 मार्च 2004 ला झालं. त्यानंतर आमचे नवीन जे अध्यक्ष आहेत विनयनाथ पाऊलबुद्धे साहेब, आणि संपूर्ण संस्थेने निर्णय घेतला की आपण आपल्या विद्यालयाचं नाव हे डॉक्टर नाथ जयवंत पाऊलबुद्धे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे ठेवूया, की जेणेकरून डॉक्टर साहेबांचं नाव हे अजरामर ठरलं जाईल. आणि ठरलेलंच आहे. संस्थेने, संपूर्ण संस्थेने, परिसरातल्या जनतेने, सर्व स्टाफने त्याला पूर्ण अनुमोदन दिलं, आणि आज मोठ्या डौलन महाविद्यालय हे त्या ठिकाणी नावारूपाला आलेलं आहे.
2: बरोबर. खेळाची वाटचाल सांगा ना सर तुमचे, मग कुठे कुठे खेळाडू खेळले काय?
3: आतापर्यंत विचार करा, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती माझ्या विद्यालयाचे खेळाडू खेळलेले आहेत. मला जिल्ह्याला जिंकणं हे मला तितकंसं महत्वाचं वाटत नसायचं. हा, विभागाला टीम असावी, मग फर्स्ट सेकंड थर्ड मेरिटमध्ये असावं. राज्याला सगळ्याच, म्हणजे जरी टीम जिंकली विभागाला तर पूर्ण टीम जात नाही, राज्याला टीम खेळली तर त्यातून पण सिलेक्शन संपूर्ण स्टेटला जाईल असं पण नाही, निवडक खेळाडू असायचे.
2: बरोबर.
3: विभागाला आम्ही जायचो, आमचे एक दोन खेळाडू सिलेक्ट व्हायचे, प्रत्येक विभागातून दोन दोन दोन दोन चार चार प्लेयर सिलेक्ट व्हायचे. मग ते राज्याला खेळल्यानंतर मग त्यातून पण राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खेळायचे. हे खेळत असताना, राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू खेळत असताना मला दोन व्यक्तींचं खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे. त्यामध्ये एक जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार सर, आणि दुसरे आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक राज्याचे, खो खोचे आदरणीय सुधीरभाऊ चपळगावकर सर. या दोन लोकांचं खूप योगदान मला मिळालं आहे. आणि विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातला खो खो जास्तीत जास्त कसा वाढला जाईल या पद्धतीनं या दोन्ही जोडीनं खूप मोठं काम केलेलं आहे.
2: बरोबर.
3: त्याचबरोबर माझे जे काही सहकारी शिक्षक होते, मग कैलास साबळे सर असतील, तर जे प्राचार्य भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलचे, किंवा रावसाहेब बाबर सर असतील, भाऊ कडूस असतील किंवा बाळासाहेब कडूस असतील, इकडं आमचे बारसकर भाऊ बारसकर सर असतील, रामराव चव्हाण विद्यालयाचे दरेकर सर असतील, या सर्व सवंगड्यांचं मला खूप मोठं सहकार्य, पाठबळ मिळालं. त्यानंतर जे काही क्लब्स आहेत, भाऊ भारस्कर सरांचा क्लब असेल किंवा प्रताप बांडे सरांचा निंबळकचा क्लब असेल, आमचा क्लब असेल एकलव्य क्रीडा मंडळाचा किंवा सहकार क्रीडा मंडळ असेल, दिग्विजय क्रीडा मंडळ, उन्मेष शिंदे सर असतील, या सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे. आणि आम्ही बाहेर जरी खेळायचं ठरलं तर एकत्रित जायचो. अगदी ग्रामीण भागातील देखील टीम आमच्या बरोबर असायच्या. त्यामध्ये आमचे सोनई पब्लिक स्कूलचे जे क्रीडाध्यापक आहेत ते क्रीडाध्यापक असायचे, तुवर पाटील सर असतील, लोंढे सर असायचे, हे सगळे आम्ही एकत्रित खेळायचो, सगळ्या मुलांना बरोबर घेऊन जायचो. ज्यावेळेस स्पर्धा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर असायचं, कधी रायगड असायचं, कधी पुणे असायचं, आम्ही एकत्रित जायचो आणि एकत्रित यायचो. एक नगर जिल्ह्याचा अभिमान, तो अभिमान आम्ही त्या ठिकाणी टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांचंही मोठं योगदान स्पर्धेसाठी आम्हाला मिळत असायचं, वाटचालीत मिळायचं.
2: तुम्हाला खेळाडूंचे काही नाव सांगा ना, तुम्ही 72 आधी खेळाडू तुमचे आता खो खो आणि इतर खेळांमध्ये
3: राज्यस्तरीय ह्या यामध्ये पहिलं नाव घेईल की माझ्या ग्राउंडवरती श्वेता गवळी खेळलेली आहे की जी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आज धुळ्याला ती क्रीडाधिकारी म्हणून काम करते. ती तिसरीपासून माझ्या ग्राउंडला खेळली,
2: अरे बापरे,
3: 10वीपर्यंत. आणि बेसिक तिथं झाल्यानंतर एकलव्य क्रीडा मंडळच्या ग्राउंडवरती ती खेळली. त्यानंतर
2: पुरस्कार आहेत ना तिच्या, जो शिवछत्र अजून दोन पुरस्कार आहेत ना
3: तिच्या, तिला तीन टोटल तीन पुरस्कार आहे. ईला पुरस्कार, वीरबाला पुरस्कार, जानकी पुरस्कार.
2: बरं, कबड्डी आपलं
3: खो खो मध्ये
2: बलाढ्य
3: हो मोठे पुरस्कार आहे. ते पुरस्कार तिला
2: राष्ट्रीय पातळीवर,
3: तिला त्याच वेळेस हायस्कूल लेवलला असतानाच ते पुरस्कार मिळालेले आहे. आणि महाविद्यालयीन खेळामध्ये तिने भाग घेतलेलाच आहे. त्यावेळेस ती इंटरनॅशनल झाली, खो खोचे पहिली इंटरनॅशनल ती झाली. त्याच्यानंतर अनेक पुरस्कार, ती जवळजवळ 13 नॅशनल ती खेळली.
2: बापरे,
3: स्कूल लेवलला खेळली, फेडरेशनच्या खेळली. त्यामुळं तिचं नामांकन झालं शिवछत्रपती पुरस्कार. आणि तिच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी तिचे जे काही प्राथमिक विद्यालयामध्ये जी जडणघडण झाली, श्रीनाथ विद्या मंदिर तिथले जे आमचे देवीदास बुधवंत सर आहे, त्यांनी जी जडघड केली 4th पर्यंत. आणि ह्या पुरस्कारासाठी मी बुधवंत सरांना पण मुंबईला बरोबर घेऊन गेलो. त्यानंतर सगळ्यात जमेची बाजू सर सांगायची गोष्ट की ज्यावेळेस एखाद्या खेळाडूला खेळामध्ये करिअर करायचं असतं त्यावेळेस पालकांचा खूप मोठा सपोर्ट लागतो. तिचे पालक त्या ठिकाणी सपोर्ट द्यायला खूप वेगळंच व्यक्तिमत्व आहे. नवनाथ गवळी म्हणून तिच्या वडिलांचं नाव, आईचं नाव वर्षा गवळी, या दोघांनीही तिला खूप सहकार्य केलं. आणि ती बिंदास माझ्या बरोबर खेळायला यायची, तिला घेऊन मी महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही की तिथे गेलो नाही, त्या ठिकाणी तिला घेऊन जायचं.
2: तुम्हाला जायची संधी मिळाली,
3: तिने मला संधी
2: मिळाली.
3: माझं नाव मोठं करण्यामध्ये तिची खूप मोठी जमेची बाजू आहे. माणसाने खरं बोलावं आणि सत्य सांगावं. तिचा भाऊ पण राष्ट्रीय स्तरावरती खेळलेला आहे, श्रीनाथ गवळी, तोही आता पोलीस दलामध्ये काम करतो. त्यानंतर रमेश माळवदे आहेत, ते सध्या LCBला काम करतात नगरला. त्यानंतर आयुक्त उपायुक्त आहेत रविकुमार मल्लेश्याम पंतम, तेही सिनियर खेळाडू आहेत, ते माझ्या हाताखाली होते. त्यानंतर दिनेश गवळी म्हणून, तेही सिनियर, भरपूर प्लेयर्स आहेत की ज्या प्लेयरने शाळेचं नाव मोठं केलेलं आहे. रोहित यमुल आहे की जो तपास कामामध्ये सध्या मी पेपरला जो नाव वाचत असतो, पोलीस दलामध्ये काम करतोय, ते रोहित यमुल आहे. त्यानंतर एक मोहळे नावाचा विद्यार्थी होता, त्याला कुस्तीची खूप आवड होती आणि कुस्तीची आवड असल्यामुळे त्याला कुस्ती मी खेळवलेली आहे. सध्या ते कर्जत मध्ये आहे, त्याला मी कुस्ती खेळवलेली आहे. कुस्तीमध्ये माझ्या मुली पण खेळलेल्या आहेत, मुलं पण खेळलेले आहेत. अॅथलेटिक्स मध्ये मुलं खेळलेत, मुली खेळल्यात. अॅथलेटिक्स मला जे नॉलेज आहे, खरं नॉलेज मला भिंगार हायस्कूल कडून मिळालेलं आहे. तिथं असलेले रमेश सर म्हणून आहेत, हा रमेश वाघमारे, खूप चांगला माणूस, सगळ्याला सांभाळून घेणारा, स्वतः प्रॅक्टिस मध्ये उतरणारा, असं रमेश सरांचं मला त्या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन मिळालंय. म्हणून मी अॅथलेटिक्सचे देखील खेळाडू घडवू शकलो. तिथं माझे नातेवाईक, माझे मित्र, की जे आम्ही नातं बाजूला ठेवून एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलो, उन्मेष शिंदे सर त्यांची टीम राहायची, माझी टीम राहायची, कोणी हारो कोणी जितो आम्ही दोघही बाजूला थांबायचो. खेळा काय खेळायचं, ते मुलं खेळले का कोणतरी जिंकणार ठरलेलं राहत. मग आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे, ते ड्रॉबॅकचा अभ्यास करायचा आणि पुन्हा खेळायचं. आता जिल्हा क्रीडा कार्यालयात जर अभ्यास केला तर आधाने साहेब ज्यावेळेस जिल्हा क्रीडा अधिकारी होते नगरला तेव्हापासून माझ्या टीमा होत्या की आतापर्यंत ज्ञानेश्वर माऊली खुरांगे आहेत सध्या. तर यांच्या या संपूर्ण कालखंडामध्ये तिथपासून आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा ज्या क्रीडा परिषदेने आयोजित केल्या असतील किंवा क्रीडा कार्यालयाने आयोजित केल्या असतील त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला. हारजित तर ती जमेची बाजू असतीच, कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार, परंतु हारल्यानंतर मी कधी नाराज झालो नाही किंवा जिंकल्यानंतर मी कधी असं हुरळून गेलो नाही. हारजित आपल्याला ती पचवता आली पाहिजे. समोरचा संघ जर आपल्या हरवलं तर आपल्यामध्ये काय ड्रॉग बॅक आहे याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.
2: तुमची वाटचाल एकदम दैदिप्यमान चालू
3: हो
2: खेळाची 30 वर्ष.
3: आणि ज्या ज्या वेळेस आम्ही स्पर्धेला बाहेर जायचो, कधी उस्मानाबादला जायचो, कधी सोलापूरला जायचो, इकडं रायगडला जायचो, माझ्यावर मुलींच्या टीम राहायच्यात. म्हणजे माझी मुलींची टीम खूप स्ट्रॉंग राहायची. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो की शेवगावला एक विभागाचे मॅचेस होते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं मोठं कॉलेज आहे त्या ठिकाणी आणि तिथं स्पर्धा होत्या. स्पर्धेला मी मुलींची टीम नेली. माझ्या टीम मध्ये एक मुलगी होती की खोखोची, ती मुलगी खेळ संपला की अभ्यास करायची.
2: अरे
3: आणि मॅच पुकारली का पुन्हा जायची. तर मी तिला विचारलं की बाई जेवण केलं का, तर तिने हो केलं. बाकीच्या मुली सगळ्या खेळतात आणि तो अभ्यास करत असते. सर म्हणे माझी परिस्थिती त्या लेवलची नाहीये, मला अभ्यासातून आणि खेळातून पुढे जायचं. आणि ती मुलगी आज MBBS झाली.
2: अरे बाप.
3: आणि ती नागपूरला होती, नागपूरला MBBS पास झाली. आता ती म्हणली मला MD करायची.
2: म्हणजे
3: खेळातून मुलं पुढे जाऊ शकतात
2: हो हो,
3: याचं ज्वलंत
2: पॅरलल चालू ठेवलं तर काही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते.
3: याचं ज्वलंत उदाहरण.
2: काय नाव सर त्या मुलीचं?
3: मुलीचं नाव मी विसरलो, मी तुम्हाला सांगेन त्या मुलीचं नाव. ती माझ्या जवळच राहिलाय.
2: अरे बापरे क्या बात आहे.
3: तिची बहीण पण माझ्या हाताखालीच खो खो खेळली. भाऊ पण कराटे चॅम्पियन आहे, तो कराटे खेळतोय. आदरणीय सानप सर जे आहेत, घनश्याम सानप सर यांच्या नियंत्रणामध्ये ते सध्या आमच्याकडेच क्लब आहे तिथं ते खेळतात. ते
2: क्या बात आहे. म्हणजे कोण कशी प्रगती करू शकतं. खेळा आणि दोन्ही पॅरलल त्यांनी करून दाखवलं.
3: दोन्ही पॅरलल चालतात.
2: चांगलं उदाहरण तुम्ही खेळाडूंना दिलेलं आहे.
3: हो
2: हो बर बर बर. त्याच्यानंतर तुमचं काय वाटचाल सांगा ना मग. तुमच्या स्पर्धेचं काय आयोजन वगैरे केलं की नाही शाळेत?
3: मी 14 वर्ष मुलींचा आणि मुलांचा स्पर्धेचं आयोजन माझ्या शाळेमध्ये केलं.
2: बर.
3: हे आयोजन करीत असताना मी संस्थेला विचारलं. माझ्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विना पुणे पाऊल बोधे साहेब यांना मी फक्त म्हटलं की सर जिल्हा क्रीडा कार्यालयाने आपल्याला एक स्पर्धा दिली आहे ती घ्यायची. त्यांनी एका क्षणात सांगितले परवानगीची काय गरज आहे तुम्हाला. मी स्वतःच राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यांनी लगेच परवानगी दिली आणि त्या मोठ्या जल्लोषामध्ये त्या स्पर्धा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न केल्या. संपूर्ण
2: खोखोच्या स्पर्धा,
3: खोखोच्या स्पर्धा 2-3 दिवस स्पर्धा चालल्या. स्पर्धेचं आयोजन, नियोजन, सत्कार समारंभ, विद्यार्थ्यांना पारितोषिकं काही का होईना आम्ही ते पारितोषिकं विद्यार्थ्यांना दिले. तिथूनच खऱ्या अर्थानं अनेक अनेक मुलं आणि मुली खो खो खेळाकडे वळल्यात, आकर्षित झाल्यात. आणि आजही आमच्या एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावरती जवळजवळ 200 खेळाडू हे संध्याकाळच्या वेळेस छोटे मोठे खेळत असतात. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एक ग्राउंड सातत्याने चालू असतं. मला ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्या त्यावेळेस मी मैदानावरती जात असतो. एक बोलांसोबत गप्पा गोष्टी, त्यांचे गेम पाहणं, काही मार्गदर्शन करणं हे करत असतो मी.
2: तुम्ही पोलीस दलातील काही खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्याच्याबद्दल?
3: पोलीस दलाचे आता जे नवीन भरती होणारे जे काही मुलं मुली आहेत आमच्या लक्ष्मीनगरच्या मैदानावरती पण काही मुलं आहेत, त्यांचा गोळा फेक, ती गोळा कसा धरावा, कसा फेकावा, त्याचे मार्किंग काय आहेत, ग्राउंड कसं आहे, आपण कसा फेकला पाहिजे, त्याची ग्रीप कशी असावी, हे त्याचं थोडंसं मार्गदर्शन त्याला मी करत असतो. माझ्याच विद्यालयातल्या काही 11वी 12वीच्या ज्युनियरच्या मुली ज्या आहेत त्या मुली मला एक दिवस सहज त्या तिथे पळताना दिसल्या. मी म्हणलं इथं काय करता बाळांनो? तिने आम्ही प्रॅक्टिस करतो. कशाची? तर तिने गोळा फेकची म्हणजे शॉर्टपुट म्हणलं तिने हो शॉर्टपुटची प्रॅक्टिस करतो कुठे तुमचं ग्राउंड तिथे ग्राउंड नाही ऐकला आम्ही थांबा म्हटलं मी फक्की घेतली ग्राउंड मार्किंग केलं त्यांना सगळ्यांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर म्हणलं हे गोळा असा धरायचा या तीन बोट वरून एक अंगठा इकडून हे मधलं बोट इकडून आणि ह्या पद्धतीने तो गोळा फेकायचा आणि पण कुठलाही खेळ खेळण्याच्या अगोदर सतत ताकीद दिली त्यांना मी की वॉर्मअप विदाऊट वॉर्मअप कुठलाही खेळ खेळायचा नसतो इंजुरी होण्याची शक्यता असते आणि मग त्यांना वॉर्मअप करायला लावलं 10 मिनिटं वॉर्मअप झाल्यानंतर मग त्यांच्या गोळा फेकची प्रॅक्टिस मी घेतली एक 2-3 दिवस सलग गेलो त्या मुली तयार झाल्या
2: अरे वा
3: आणि मग त्यातून 1-2 मुली सिलेक्ट झाल्या
2: पोलीस झाला
3: हो एक दळवी नावाचा आमचा आता लेटेस्ट विद्यार्थी हा मुंबई पोलीस दलामध्ये हा तो सिलेक्ट झाला मला त्यांचे फोन पण येत असतात सर खूप सुंदर काम झालं खेळल्यामुळं आम्ही पुढे चाललेलो आहे
2: रनिंगच्या संदर्भात मार्गदर्शन करता
3: हो रनिंगच्या संदर्भामध्ये रनिंगच्या संदर्भात मार्गदर्शन करायचं म्हणजे कसं की निर्मलचंद्र थोरात सर हे खरे तर ॲथलेटिक्स त्यांनी 40 किलोमीटरची दौड पूर्ण केली मी म्हणले एवढ्या मोठ्या प्लेअरने 40 किलोमीटरची दौड पूर्ण केली आपण 400 मीटरचे मुलं का तयार करू शकत नाहीत हा मनालाच मी माझा प्रश्न तयार केला मग मी काय करायचो की शाळेचं ग्राउंड आतमध्ये बंदिस्त आणि शाळेसमोर मोठं ओपन स्पेस आहे मग मोठा ओपन स्पेस असल्यामुळं तिथं ट्रॅक आहे वो दररोज सकाळी संध्याकाळ लोक चालतात त्यांनी तो ट्रॅक ऑटोमॅटिक तयार झाला संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 6:30 आम्ही पुन्हा ग्राउंडला जायचो आणि मग त्या मुलांना सगळ्याला बाहेर बोलवायचो चला या पळायला टायमिंग लावायचा आणि त्यांना 4-5 राऊंड मारले कधी घामाघूम व्हायचे आणि त्यातून मग काही सिलेक्ट करायचे की स्पर्धेसाठी ते मुलं उतरू शकतील असे प्रत्येक गटातून 14-17-19 वर्ष असे 3 गटातून मुलं आणि मुली 2-2, 4-4 मुलं सिलेक्ट करायचे आणि त्यांचा पुन्हा टायमिंग लावायचा आणि मग ते मुलं ॲथलेटिक्सच्या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीयला उतरायचे विभागाला सिलेक्शन व्हायचं राज्याला सिलेक्शन व्हायचं माझं एक प्रामाणिक मत आहे की खेळ हा जो आहे हा जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे खेळामुळं करिअर तर घडतंच पण खेळातून शिक्षण पण मिळालं पाहिजेत एक जीवन जगण्याची कला पण आपल्याला मिळाली पाहिजेत या दुहेरी भूमिकेतून खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा असं माझं प्रामाणिक मत आहे हार आणि जीत याला खेळाडूंनी कधीच महत्व देता कामा नये जिंकलं तर चांगलंच आहे आणि हारलं तर नाराज व्हायचं नसतं का आपण हारलेलो याचा पण आपण विचार करायचा असतो
2: आता तुम्ही मुख्याध्यापक झालात 4 वर्ष आणि मग दोन्ही पदक क्रीडा आणि मुख्याध्यापक हे कसं तुम्ही पॅरेलल सांभाळलं
3: मी 1991 पासून शाळेमध्ये जॉईन झालो ज्यावेळेस मला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस मला स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर पाऊल बुद्धे यांनी बोलून घेतलं मला ते म्हटलेत अरे तुझं सिलेक्शन झालंय पण तू कसा आहे मला हे पाहायचं होतं म्हणून तुम्ही बोलवलं मला त्यांनी विचारलं विषय कोणता म्हणजे इंग्रजी तिथं तुझं सिलेक्शन झालं छान झालं परंतु तुला हे शेवटपर्यंत सांभाळावं लागेल तर हजर हो नाही तू हजर होऊ नकोस मला शब्द दे आणि पूर्वीचे जे काही राजकीय लोक होते हे शब्दाला खूप पक्के होते आणि मग त्यांना मी शब्द दिला सर काळजी करू नका मी शेवटपर्यंत तुमच्या शब्दाची जाणीव ठेवील आणि संस्थेला नावारोपाला आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करील अगदी शेवटपर्यंत 30 एप्रिल 2025 मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो त्यावेळेस शेवटचं दर्शन घेऊन मी आलेलो आहे आणि त्याचवेळेस म्हणलं की डॉक्टर साहेब मी तुमचा शब्द खरा करून दाखवला आहे कुठल्याही प्रकारच्या रजा मी माझ्या कालखंडामध्ये घेतलेल्या नाहीयेत 1991 पासून थेट 2025 पर्यंत रजा न घेता मी सकाळी 9 वाजता शाळेमध्ये हजर असायचो तर रात्री 9 वाजेपर्यंत शेवटचा मुलगा गेटच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मी शाळेमध्ये संस्थेमध्ये तिथं संस्थेचे वेगवेगळे बांधकाम असायचे त्या बांधकामामध्ये मदत करणं अन्न नेणं आलेले पदाधिकारी अधिकारी यांचं स्वागत समारंभ वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम या प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव मला असल्यामुळं मी ते सातत्याने काम करीतच होतो त्यामुळं आज संस्थेचं खूप मोठं नाव झालेलं आहे
2: बरं तुम्ही लेझिम वर सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग असतो
3: हो सर हो
2: त्याबद्दल सांगा
3: हो सर काय झालं की माझं गाव पिंपळाव माळवी 18 पगड जाती तर गावाच्या कडेला पवार नावाचा आमचा एक मित्र होता तो हलगे वाजायचा डफडे वाजायचा मला ते खूप आवडायचं लक्ष्मीबाई जत्रा असेल ते मी पाहायला जायचो त्यानंतर मग ज्यावेळेस मी इथं जॉईन झालो ते माझ्या डोक्यामध्ये राहिलंच. गाडगे महाराज आश्रम शाळा होती इथं, आदरणीय स्वर्गीय खांदवे अण्णांनी स्थापन केलेली. तिथं आमचे दरेकर सर आणि जाधव सर होते. तिथं त्या आश्रमामध्ये काही बाहेरगावचे मुलं होते, आम्ही त्या मुलांकडे जायचो. माझे मित्र वसंतराव गुंड सर आणि डॉक्टर आमचे रघुनाथ कारंपुरे, आम्ही तिकडे जायचो. तर ते मुलं त्यामध्ये पाथरे नावाचा एक विद्यार्थी होता, तो हलगी खूप सुंदर वाजवायचा. मी म्हटलं का बरं याच्याकडून आपण शिकू नये. मग त्याच्याकडून मी थोडीशी हलगी शिकलो. आणि मग माझे एक आमचे आम्हाला मार्गदर्शन करणारे के यू चाचा सर ते एक होते वाजवायला, आणि रासकर सर होते. ते रासकर सरांची हलगी आम्ही ते पाहिलं आणि त्यातून मी खरं शिकलो. आणि त्यामुळं मग लेझिम हे मला खेळता यायला लागलं. मी स्वतः अगोदर शिकलो आणि नंतर मग शाळेचा एक संघ तयार केला मुलांचा मुलींचा. तर मग त्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असायचे, त्या कार्यक्रमामध्ये खास करून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला याला माझं लेझिम पथक असायचं. मागील वर्षी 2024-25 शिवजयंतीची मोठी मिरवणूक पाईपलाईन रोडने काढली, आणि त्या पाईपलाईन रोडने शिवजयंतीची मिरवणूक जात असताना माझा संघ जो होता हा 100 मुलामुलींचा संघ होता लेझिमचा.
2: अरे वा.
3: इकडे डीजे चालला होता पण माझी इकडे हलगी आणि लेझिम चालली होती. फार्मसी जे काही मुलं आहेत आमचे ते मुलं ते सोडून माझ्याकडे आले लेझिम पाहायला आणि तेही खेळू लागले. एक जमेची वस्तू मला एक अनुभव सांगतो की ज्या ज्या वेळेस मी लेझिमची प्रॅक्टिस शाळेच्या प्रांगणामध्ये घ्यायचो त्या त्या वेळेचे जुने मुलं आहेत, ते जुने मुलं ज्यावेळेस रस्त्याने जायचे कॉलेज सुटल्यानंतर किंवा आता सर्व्हिस लागल्यानंतर, त्यामध्ये मला एक आठवतं एक सारिका वालतुरे नावाची मुलगी होती, ती आता आयटी इंजिनियर आहे. ती गेटला दप्तर ठेवून पळत यायची, लेझिम घ्यायची आणि की खेळायची. आणि मग ही मुलगी लेझिम खेळती, मग बाकीच्या मुली पण लेझिम खेळायला, त्यातून मुलं आणि मुलं तयार होत गेलेली आहेत. आणि मग एक चांगला संघ माझा लेझिमचा असायचा. अगदी 2-3 वर्षापूर्वीच मला गांधी आपले ड्रेसवाले जे आहेत त्यांनी मला एक हलगी एक 50 लेझिम तिथं भूतकरडलाच राहिला आहे ते सायवडीच्या मध्ये. त्यांचे ड्रेस आमच्या शाळेने वापरलेले आहेत, त्यांच्याकडूनच घेतो आम्ही ड्रेस. त्यांनी एक मला मदत केली, सर तुम्हाला का शाळेला काय मदत करू, मला करायची असेल तर मला एक लेझिम द्यावं आणि एक हलगी द्या. मग गुरु तबल्यावाले जे आहेत तिथून मी लेझिम आणि हे आणलं आणि शाळेला ते दान करून टाकलं मस्त. आणि नुसतं मला ते हलगी त्याच्यावर लेझिम खेळावं यापेक्षा म्हटलं आता एक आपल्याकडे स्पीकर बॉक्स असायला पाहिजेत, साऊंड सिस्टीम असायला पाहिजेत. मग मी साऊंड सिस्टीम मिळवली. कदम नावाचे गडमांजर सुंबेचे सरपंच आहेत, त्यांना सहज आता आम्हाला लेझिम बसवायचं, त्यांनी तुम्हाला काय पाहिजे, म्हटलं काही नाही मला ही स्पीकर बॉक्स पाहिजे ते असं एवढाच बस म्हणलं. मग त्यांनी मला 25,000 रुपये सिस्टीम दिली. मी म्हणलं चाय एवढी माग, मग ते म्हणले नाही ना तुमचे एक शिक्षक पाठवून द्या. माझे मित्र मोरे सर राजेंद्र मोरे सर डॉक्टर रघुनाथ कारंपुरी यांना पाठवलं आणि तिथून 25,000 साऊंड सिस्टीम मला त्यांनी शाळेसाठी सप्रेम भेट दिली. आज त्या ती चालू आहे, त्यामुळे आजही मुलं लेझिमकडे पाहिलं का माझी त्यांना आठवण येत असते.
2: छान छान. आता स्पोर्ट्सचं काय तुमचं म्हणणं आहे, कोण वातावरण कसं आहे क्रीडाविषयक?
3: क्रीडाविषयक वातावरण महाराष्ट्राला खूप चांगलं वातावरण आहे, परंतु शासनाची भूमिका आहे ती भूमिका थोडीशी वेगळी आहे. स्पष्ट जर सांगायचं ठरलं तर माझ्या विद्यालयामध्ये आज क्रीडा शिक्षक नाही आहे, आणि क्रीडा शिक्षकाशिवाय कोणतंही विद्यालय हे अपूर्णच असतं, कारण तो येतो शिस्तीचा प्रश्न. आज पाहायला गेलं तर पोर्टलवरती क्रीडा शिक्षकांच्या जागा खूप कमी आलेल्या आहेत, म्हणजे नाहीच 10% जागेने काय होतं. आज बहुतांश शाळेतले क्रीडा शिक्षक हे सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि पुन्हा नव्याने उभारणी करायची असेल तर त्या क्रीडा शिक्षकांची भरती करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून क्रीडा क्षेत्राला मोठं एक वैभव प्राप्त होऊ शकेल. आज सांगायचं ठरलं तर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यावर्षीच्या म्हणजे 25-26 महाराष्ट्राचं अव्वल स्थान राहिलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला राष्ट्रीय स्तरावरती तर महाराष्ट्राचं स्थान हे अव्वल राहिले, त्यातले त्यात नगर अहिल्यानगरचं स्थान हे मोठं राहिलेलं आहे. कारण ज्या ठिकाणचा क्रीडा अधिकारी हा सक्षम असतो वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यामध्ये चालना देण्यासाठी खेळाडूंना ते तो जिल्हा निश्चितपणे पुढे जातो. महाराष्ट्रातला हा क्रीडा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे, अजूनही पुढे जाऊ शकेल. मात्र शासनाने थोडीशी भूमिका बदलावी आणि जास्तीत जास्त पोर्टलवरती क्रीडा शिक्षकाची भरती करावी. माझ्या विद्यालयाचं उदाहरण सांगतो, माझ्या विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक नाहीये.
2: तुम्ही रिटायर झाल्यानंतर
3: एकही शिक्षक नाही. मग आमचे परदेश सर आहे, ते विशेष शिक्षक आहे. विशेष शिक्षकाच्या ज्ञानामध्ये आणि क्रीडा शिक्षकाच्या ज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि मग ती संपूर्ण अतिरिक्त जबाबदारी असते, त्यामुळं जी मानसिकता आहे ती मानसिकता खचते, राहत नाहीये. अशातच जवळ माझे बरेचसे मित्र आता मुख्याध्यापक झालेत, पण खाली क्रीडेचं त्यांना काम करावं लागतं. पण हे रिटायर झाल्यानंतर पुन्हा म्हणजे संपूर्ण क्रीडा विश्व चांदळ होऊन जाईल त्या विद्यालयाचं. शारीरिक शिक्षणाची जबाबदारी शारीरिक शिक्षण शिक्षक असणं गरजेचं आहे.
2: त्यासाठी शासनाने त्याचा निर्णय बदलायला हवा,
3: निर्णय बदलायलाच पाहिजेत.
2: बर बर, अजून काय सांगू इच्छिता सर तुम्ही? अजून काय अनुभव तुम्हाला, काही अपयश आलं बाबा, परंतु तुम्ही मोठ्या हिमतीने त्याला सामोरे गेला आणि त्यावर मात केली, असं काही उदाहरण आहे?
3: हो, एक उदाहरण आहे माझ्याकडं. संतोष वाडेकर नावाचा विद्यार्थी माझ्याकडं खेळत होता. त्याला मी त्याच्या स्कूलला त्याचं सिलेक्शन होत नसं, कारण तिथं कॉम्पिटिशन असे श्रीनाथ गवळी आणि वाडेकर. आता विचार केला, मग त्याला असोसिएशन खेळायला लावलं. शेवटी दहा असोसिएशन खेळल्यानंतर शेवटी तो शेवटची स्पर्धा म्हणला, सर आता मी वैतागलो याला, आता सिलेक्शन होणार नाही. आता दिसतंय मला, आता मी कसं कॉलेज इकडं 11वी 12वी खेळतोय. म्हणलं अरे काळजी करू नको, एक दिवस आपला येतच असतो, सूर्य हा मावळणारच आहे, पुन्हा उगवणारच आहे. हा उगव त्या सूर्याकडे जरा नजर टाक, त्याच्या प्रभा जे आहे त्या प्रभाकडे लक्ष दे. म्हणजे बाळकृष्ण वाडेकरला मी समजून सांगितलं, आजचं धाराशिवपूर्वीचं उस्मानाबाद त्या ठिकाणी खो खोच्या मॅचेस होत्या. मी स्वतः मॅचेसला त्याला घेऊन गेलो. त्याला म्हटलं ही शेवटची संधी तुला, असं खेळायचं की प्रेक्षक उभं राहिले पाहिजेत, असं खेळायचं. आणि ह्या ठिकाणी तुला खेळला तर तुझं सिलेक्शन हे झालंच म्हणून समजा, आणि तुझा जॉब पण पक्का झाला म्हणून समजा. हे फक्त मी चालना दिली त्याला, दोन शब्द त्याला मी बोललो, हे त्याच्या डोक्यामध्ये बसलं. हाईट चांगली, पहिला डाव खेळला, दुसरा डाव खेळला, नॉनस्टॉप 3 मॅचेस खेळला तो. आणि तिन्ही मॅचेसमध्ये प्रत्येक वेळेस त्याने गडी टिपला की संपूर्ण प्रेक्षक ही उभा राहायचे, टाळ्याच वाजायचे. शेवटी त्याचं सिलेक्शन 1 नंबरला झालं आणि त्याला तिथंच मेडल भेटलं. आणि आज तो शिरूरला पोलीस दलामध्ये काम करतोय. ही एक माझा अनुभव खूप मोठा आहे.
2: म्हणजे मेहनत आणि कष्ट, तयारी ठेवली,
3: हो,
2: न हारता
3: न हारता. बाळकृष्ण वाडेकरचं उदाहरण माझ्याकडे आहे.
2: एक वेगळा माणूस घडवला, प्रेरणादायी तुम्ही वक्तव्य केलं, त्याचा फायदा झाला.
3: हो सर,
2: किती महत्वाचं मौल्यवान विचार तुम्ही त्याला हे सांगितले. सर, काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
3: नवीन खेळाडूंनी मोबाईलच्या पाठीमागं न लागता दररोजच आपलं रुटीन आहे, संध्याकाळी आपले पाय मातीला लागलेच पाहिजे, त्या मातीचा स्पर्श आपल्या शरीराला झाला पाहिजेत. किमान 1 तास तरी तो खेळाडू, तो विद्यार्थी मैदानावरती खेळला पाहिजेत, की जेणेकरून त्याची मानसिकता ही वाढली जाईल, त्याचं शारीरिक जडणघडण ही वाढली जाईल. आज गरज आहे शरीर संपदाची. तुमच्याकडे किती पैसे याला महत्व नाहीये, तुमची शरीर संपदा कशी आहे याला महत्व आहे. आणि हीच भूमिका प्रत्येक विद्यालयातील शिक्षकाने खेळाडूंना विद्यार्थ्यांना समजून सांगणं हे गरजेचं आहे. कारण आता जवळजवळ आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या वरती गेलेली आहे, आणि आपल्याला शरीर संपदा मिळवायचीच, त्याचबरोबर आपल्याला मेडल पण मिळवायचेत. आणि आपल्याकडे एवढी लोकसंख्या असताना देखील आपल्याला कमी मेडल का मिळतात, याचा कुठेतरी विचार रूट ग्रासरूट लेवलला होणं गरजेचं आहे. खालपासून जर त्याचा विचार केला तर वरपर्यंत विचार जाऊ शकेल, जेणेकरून भारताचं हे भविष्य आहे ते भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. TV मोबाईल हे ऑनलाईन शिक्षण यामुळं विद्यार्थी हा थोडासा वाचनापासून वाचन संस्कृतीपासून दूर चाललेला आहे, क्रीडा क्षेत्रापासून थोडासा दूर चाललेला आहे. याला पुढं जरूर जवळ आणण्यासाठी हा प्रयत्न होणं, पालकांनी स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे.
2: बरं, आज आपल्या समवेत क्रीडा शिक्षक भरत बिडवे सर होते, त्यांनी आपल्या शाळेचे कौशल्य, शाळेत केलेले काम आणि त्याचबरोबर त्यांनी क्रीडाविषयक केलेले कामगिरी याविषयी विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते क्रीडा शिक्षक भरत विडवे सर. त्यांची मुलाखत घेतली होती अजय धुपावकर सर यांनी. श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, 60s च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता संपूर्ण देशातील तरुण पिढीला आपल्या सौंदर्याने आणि फॅशनने वेड लावले. कपड्याची शिवण असो किंवा चुडीदार कुर्ती असो किंवा केसांची स्टाईल, ज्या अभिनेत्रीने ट्रेंड सेट केला त्या होत्या हिंदी सिनेमाच्या पहिल्या खऱ्या फॅशन आयकॉन, म्हणजेच साधना शिवदासानी. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीमध्ये जन्मलेल्या साधनाजींचे नाव त्यांच्या वडिलांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री साधना बोस यांच्या नावावरून ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि अवघ्या 15व्या वर्षी श्री 420 चित्रपटातील एका गाण्यात कोर्स गर्ल म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची छोटीशी सुरुवात केली. पण साधनाजींच्या प्रवासातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा जगप्रसिद्ध साधना कट. साधनाजींचे कपाळ थोडेसे मोठे होते, त्यामुळे लव इन शिमला या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर थोडे चिंतित होते. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्री ॲड्रे वेबनच्या फॅशनवरून प्रेरणा घेऊन साधनाजींच्या कपाळावर केस पाडणारी एक नवीन फ्रीजेस हेअरस्टाईल तयार केली. सुरुवातीला साधनाजी या हेअरस्टाईलसाठी अजिबात तयार नव्हत्या, पण हा साधना कट इतका प्रचंड गाजला की त्या काळातील भारतातील प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने आपल्या न्हाव्याकडून जाऊन साधना कट करून घेतला होता. साधनाजींच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चला तर मग आठवणीचा हा प्रवास सुरू करूया साधनाजींच्या याच आपल्या पहिल्या सुपरहिट चित्रपटातील गाण्याने. लव इन शिमला ह्या चित्रपटातील गाल गुलाबी किसके हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि जॉय मुखर्जी यांनी, व गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा आणि गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, साधनाजींनी असे रोमॅन्टिक आणि कौटुंबिक चित्रपट केले, तसेच त्यांनी सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये असा काही अप्रतिम अभिनय केला की त्यांना बॉलिवूडची मिस्ट्री क्वीन म्हटले जाऊ लागलं. प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत त्यांनी केलेली सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची त्रयी ओ कौन थी, मेरा साया आणि अनिता हे तिन्ही चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले. पांढऱ्या साडीत धुक्यातून बाहेर येणारी, चेहऱ्यावर एक गूढ स्मित्थ हास्य असणारी आणि रात्रीच्या अंधारात अदृश्य होणारी साधनाजींची भूमिका पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. हो, वो कौन थी चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत साधनाजींनी साकारलेली दुहेरी भूमिका आजही सस्पेन्सची थ्रिलरचा सर्वात उत्तम नमुना मानला जाते. दिग्दर्शक राज खोसला साधनाजींच्या डोळ्यातील गुडचा वापर कॅमेऱ्याचा क्लोजअप शॉटसाठी अतिशय अप्रतिम करायचे. जेव्हा मेरी मेहबूबा चित्रपटात साधनाजींनी बुरखा घातला होता आणि फक्त त्यांचे डोळे दिसत होते, तेव्हा ते डोळे पाहून संपूर्ण देश त्यांच्या प्रेमात पडला होता. संगीतकार मदन मोहन यांचे अमर संगीत, लता मंगेशकर यांचा मधुर आवाज आणि पडद्यावर साधनाजींचे ते रहस्यमय सौंदर्य, या समीकरणाने प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. चला, 60 दशकातील हाच ऐतिहासिक क्षण पुन्हा जगूया आणि मदन मोहन साधनाजींचे हे अजरमर गाणी ऐकूया. वो कौन थी या चित्रपटातील लग जागले कि फिर ये हसी रात हो ना हो हे गीत ऐकूया. अभिनय केला आहे साधनाजी आणि मनोज कुमार यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM वर सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. मंडळी, साधनाजींचे रूप जेवढे शांत आणि रहस्यमय होते तेवढाच त्यांच्या नृत्यांमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. लचकत मचकत येणारा नखरा आणि कमलीचा उत्साह असायचा. मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे हे गाणं आठवून बघा. मदन मोहन यांचे क्लासिक संगीत, राजा मेहंदी अली खान यांचे लोकसंगीताला स्पर्श करणारे शब्द आणि आशा भोसले यांचा कडक ऊर्जाने भरलेला आवाज. पण जेव्हा साधनाजी पडद्यावर पारंपरिक नक्षीदार कपड्यामध्ये नृत्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले. बरेली के बाजार में झुमका पडण्याची ही गोष्ट साधनाजींच्या नृत्यामुळे इतकी गाजली की खरोखरच उत्तर प्रदेशातील बरेली शहर आणि तिथला झुमका जगभरात प्रसिद्ध झाला. त्या काळात जेव्हा हे गाणे टॉकीजमध्ये लागायचे तेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये उभे राहून नाचायचे. चित्रीकरणाच्या वेळी साधनाजींनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे 50-60 वर्षांनंतरही लग्न असो, सण असो किंवा पार्टी, झुमका गिरारे हे वाजल्याशिवाय रंगच येत नाही. आपणही या सुपरहिट गाण्याची मज्जा घेऊया. चला तर मग ऐकूया मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे बरेली के बाजार में हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे साधनाजी यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान हे आणि गायन केले आहेत आशा भोसले यांनी.

नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सुरेल गाण्याचा नजराणा सुरू आहे फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. मंडळी, नियतीचे खेळही खूप विचित्र असतात. साधनाजी जेव्हा यशाच्या अगदी शिखरावर होत्या तेव्हा 60 दशकातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप अभिनेत्री बनल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक भयंकर वादळ आले. त्यांना हायपोथायरॉइडिझम नावाचा गंभीर आजार झाला. ह्या आजाराचा थेट परिणाम त्यांच्या सुंदर डोळ्यांवर झाला आणि त्यांचे डोळे सुजल्यासारखे दिसू लागले. एका अत्यंत सुंदर ग्लॅमर्स आणि जिच्या डोळ्यांवर देश फिदा होतं अशा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी मानसिक परीक्षा होती. उपचारासाठी त्या अमेरिकेला बोस्टन येथे गेल्या. तिथे काही शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करून शंतकाम आणि एक फूल दो माला यासारखे हिट चित्रपट दिले. पण हळूहळू त्यांनी चित्रपटांमधून स्वतःला बाजूला केले. साधनाजी अतिशय स्वाभिमानी आणि खनखर स्त्री होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या चाहत्यांच्या मनात माझी तीच सुंदरता तरुण आणि ग्लॅमर साधना राहू दे. मला वृद्ध किंवा आजारी रूपात लोकांनी पाहावे असं मला वाटत नाही. म्हणूनच चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर साधनाजींनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मीडियासमोर कॅमेऱ्यापुढे येणे पूर्णपणे बंद केले. त्या नेहमी काळा चष्मा वापरूनच बाहेर पडायच्या. वयाच्या अवघ्या 35-36 वर्षी त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा म्हटले. पण लोकांच्या हृदयावरील त्यांचे राज्य कधीच संपले नाही. चला, त्यांच्या याच सुंदर रूपाची आठवण करून देणारे गाणे ऐकूया. मेरा साया ह्या चित्रपटातील तू जहा जहा चलेंगा मेरा साया साथ होगा हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि सुनील दत्त यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान यांनी. गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हिंदी सिनेमाची सौंदर्यवती आणि मिस्ट्री क्वीन साधना यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, फॅशन, सस्पेन्स, संघर्ष आणि स्वाभिमानाची एक भावुक सुवर्णपान उलटले. 25 डिसेंबर 1915 रोजी वयाच्या 74व्या वर्षी साधनाजींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पती आर के नय्यर यांच्या निधनानंतर शेवटच्या काळात त्या अगदी एकांकी आयुष्य जगल्या. त्या आज आपल्या भौतिकदृष्ट्या नसतील, पण त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीला दिलेले साधना कट, चुडीदार कुर्त्यांची फॅशन आणि त्यांची सातबहारा गाणी आज कित्येक दशकानंतरही प्रेक्षकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत आहेत. आजही जेव्हा जेव्हा रेडिओवर किंवा कुठेही लग जंगले हे गाणं वाजतं तेव्हा प्रत्येक संगीत रसिकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं आणि साधनाजींचा तो शांत सुंदर चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आठवणीतील गाणीमध्ये आजचा हा साधनाजी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला 9111 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया मेरा साया चित्रपटातील नैनो मे बद्रा छाये हे गीत. अभिनय केला आहे साधना यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.